300.5 meters अर्थात 963 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 102.1 FM आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोतेहो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 13 जून 2026 आमच्या प्रातकालीन सभेत मी अर्चना मुळे आपलं स्वागत करते. सकाळचे 5:57 होत आहेत. सभेची सुरुवात करीत आहोत मंगलवाद्यानं.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: तीन एक दिवसीय मैच श्रृंखला का पहला मुकाबला आज हिमाचल प्रदेश के धर्मशाला में खेला जाएगा। भारतीय समय अनुसार ये मैच दोपहर 1:30 से शुरू होगा। भारत की पीवी सिंधु आज सिडनी में ऑस्ट्रेलियन ओपन बैडमिंटन टूर्नामेंट के महिला सिंगल सेमीफाइनल में जापान की अकाने यामागुची से खेलेंगी। सिंधु ने क्वार्टर फाइनल में चेन सू यू को हराया था। यामागुची ने भारत की तन्वी शर्मा को हराकर सेमीफाइनल में प्रवेश किया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आम्ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 6:05 झाली आहेत। श्रोते हो प्रसारित करीत आहोत विचार पुष्प। आजच्या कार्यक्रमात ऐकूया M.M. केळकर यांचे विचार।
2: उपयुक्तता हा माणसाच्या कृतीचा कर्माचा मूळ हेतू आहे। जे कर्म स्वतःला उपयुक्त नाही ते करायला मनुष्य कधीच तयार होणार नाही। खरं म्हणजे शहाण्या माणसानं उपयुक्त असल्याशिवाय कोणतेही कर्म करू नये, पण हे नेहमी घडतंच असं नाही। माणसाच्या कृतीचं स्वरूप सांगणारं हे सुभाषित। आम्रम छित्वा कुठारेण निंबम परिचरेत तू कहा, यश्चैनम पैसा असिंचेत नैवास्य मधुरम भवेत। आंब्याचं झाड कुऱ्हाडीनं तोडून कडुलिंबाचं झाड कोण लावील? पाणी घालून त्याची सेवा करणाऱ्यालाही लिंब मधुर होत नाही। रसाळ आंबा आणि कडुलिंब यात पर्याय ठरवायचा झाला तर आंब्याचीच निवड होईल। दाट छाया देण्याची लिंबाची उपयुक्तता नाकारता येत नाही, पण त्याला आंब्यासारखी रसाळ फळं थोडीच येणार आहेत। शेवटी त्यातही तारतम्य आहेच। तेव्हा आंब्याचं झाड तोडून कडुलिंबाचं झाड लावणं हे वेडेपणाचंच। निकषच बदलला तर लिंबही श्रेष्ठ ठरू शकेल, पण इथे विचार आहे तो सामान्य माणसाच्या सामान्य वृत्तीचा। असं लिंबाचं झाड लावून त्याला खत पाणी घालून मशागत केली तर ते काय मधुर होणार आहे? यातून आणखी एक कल्पना मांडायची आहे की वस्तूचा किंवा व्यक्तीचा मूळ स्वभाव नाहीसा होत नाही। एरंडाचा ऊस व्हायचा नाही किंवा कारल्याची काकडी होणार नाही, तेव्हा आंबा होईल या आशेनं लिंबाची सेवा करीत बसण्यात वेडेपणाच आहे। मनुष्य उपयुक्ततावादी असला पाहिजे आणि उपभोग ही त्याची मूलभूत प्रवृत्ती असली तरी नुसताच भोगवाद हे माणसाचं लक्षण नव्हे। आपल्याला मिळालेल्या धनाचा काही भाग तरी माणसानं दान केला पाहिजे। उपभोगानंतरचं धनाचं दुसरं महत्त्वाचं साध्य दानच आहे। पण दानाच्या बाबतीत मनुष्य अनेकदा मोठा चमत्कारिकपणाने वागतो। भगवद्गीतेत दानाचे सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकार सांगितले आहेत। सामान्य मनुष्य एखादी गोष्ट देताना काही मिळावं अशी अपेक्षा करत असतो। या बाबतीतलं माणसाचं वर्णन या एका श्लोकात आहे। यो हि दत्वा गजश्रेष्ठं कक्षायां कुरुते मनः रज्जुस्नेहेन किं तस्य त्यजतः कुंजरोत्तमं। श्रेष्ठ हत्तीचं दान केल्यावर ज्याचं मन लगामाच्या दोरीत गुंतून राहतं तो हीनवृत्तीचा होय। हत्तीचं दान देणाऱ्यानं दोरीबद्दल आसक्ती ठेवण्यात काय अर्थ आहे? दान करणं चांगलंच आणि त्यात श्रेष्ठ हत्तीचं दान म्हणजे केवढं पुण्य! पण मनुष्य स्वभाव मोठा विचित्र आहे। मोठं दान तो मोठ्या मनानं करतो आणि कुठंतरी लहानशा गोष्टीत त्याचं मन गुंतून राहतं। हत्ती दिल्यावर दोरीत मन गुंतवण्यात काय अर्थ आहे? आणि असं मन गुंतून राहिलंच तर त्याचा अर्थ असा की दिलेलं दान प्रामाणिक नाही। दिलेल्या दानाचा पश्चाताप झाल्यानं आता थोडं तरी नुकसान भरून निघावं म्हणून हा दोरीसाठी हा व्यास। असं होत असेल तर दान देतानाच विचार करावा। दान देताना अवधार्याचं श्रेय मिळवायचं आणि मग बारीकसारीक गोष्टीसाठी तंटा करीत बसायचं हे फक्त क्षुद्रवृत्तीचं लक्षण आहे। हे कसलं आलं आहे दान? हे तर नादान।
1: विचार पुष्प कार्यक्रमात आज M.M. केळकर यांचे विचार आपण ऐकलेत। आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। श्रोते हो आता प्रसारित करीत आहोत आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात रमेश आणावकर यांची भक्तिरचना।

लता मंगेशकर यांनी गायलेला अभंग आत्ताचं पण ऐकलात. श्रोते हो, आराधना भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सचिन नेवपूरकर यांनी गायलेली हिंदी मराठी भक्ती रचना.

लता मंगेशकर यांनी गायलेला संत तुकारामांचा अभंग आत्ताच आपण ऐकलात. आराधना भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया किशोरी अमोणकर यांच्या आवाजातील भक्तीरचना.

माणिक पंडितराव यांनी गायलेली संत मीराबाई यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातील देशभक्तीपर रचना.

समूह स्वरातील देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच आजचा आराधना हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, आता जाणून घ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात हळद लागवड भाग 3 आपण ऐकाल. वाचक स्वर किशोरी वाघुळदे यांचा, सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात गर्भाशयाचे आजार याविषयीची माहिती स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके. 6:50 आणि 2:10 परिसर कार्यक्रमात हवामान बदलाचे परिणाम याविषयीची माहिती आपण ऐकाल. लेखक आणि निवेदन प्राध्यापक बापूराव आंधळे यांचे. 7:00 अवतीभोवती. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज 8:40 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

लखलख चंदेरी आज सकाळी 8:40. आज सकाळी 9:30 झुंबर ही कौटुंबिक श्रुतिका. श्रुतिकेचं लेखन केलंय संदीप केदार यांनी. लेखकासह सहभागी झालेत विद्या पाटील आणि नरेंद्र कुमार ठाकूर. 9:45 स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. 9:55 प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स. सकाळी 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी फरमायशी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत. 11:05 गाता रहे मेरा दिल निवेदनासह सादर करतील अर्चना मुळे. 11:30 मराठी मिश्र संगीत. आज दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला वनिता मंडळ या कार्यक्रमात जीवन त्यांना कळले हो याविषयी मालुताई जोशी यांची मुलाखत, त्यानंतर योगानुशासनम सहभाग प्रणोती पिसे यांचा आहे. दुपारी 1:05 गीतबहार. 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम 1:45. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:00 कृषीवाणी. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सरस्वती सुब्रमण्यम यांचं गायन आपण ऐकाल राग नायकी. आणि 5:02 नादब्रह्म या कार्यक्रमात विद्यानंदी गोपाळ अय्यर यांचं वीणावादन. 5:30 यू आणि कार्यक्रमात AI आणि चित्रकार याविषयीचा संवाद आपण ऐकाल, तसंच ऑस्ट्रेलियातील डॉट पेंटिंग याविषयी माहिती, सहभाग शांभवी आणि राज साने. 6:30 हिंदी कार्यक्रम विविधा, यात जीवन के रंग आकाशवाणी के संग कवयित्री

0: लमसोमाणे. 7:15 वृत्तविशेष. 7:30 शेतशिवार या कार्यक्रमात बारीपाडा जिल्हा धुळे इथले चैत्राम पवार यांची ज्ञानेश्वर बोबडे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. निवेदन किशोरी वाघुळदे यांचं आहे, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. 8:00 लोकल विंडो. 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका. आणि 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी हे जळगाव केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात ऐकूया हळद लागवड या माहितीचा भाग तिसरा. वाचक स्वर किशोरी वाघुळदे यांचा आहे, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ऐकूया कृषीवाणी.
1: हळद लागवड. शेतकरी बंधूंनो, खताचं व्यवस्थापन करत असताना सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर जर केला तर उत्पादन वाढीसाठी नक्कीच फायदा होतो. पूर्व मशागतीच्या वेळी हेक्टरी 35 ते 40 टन चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावं. माती परीक्षणानुसार हेक्टरी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश द्यावा. लागवडीच्या वेळी स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. नत्र मात्र 2 हप्त्यांमध्ये विभागून द्यावा. नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर 45 दिवसांनी तर दुसरा हप्ता भरणीच्या वेळी द्यावा. तसंच भरणीच्या वेळी हेक्टरी 2 टन निंबोळी किंवा करंज पिंडीचा वापर करावा. हळद पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन करत असताना रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा. ठिबकच्या 2 लॅटरमधलं अंतर 4 ते 5 फूट ठेवावं. 2 तोट्यांमधलं अंतर जमिनीच्या प्रतीनुसार ठेवावं. जमिनीमधल्या ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. सतत ओलावा जर राहिला तर हळकुंड कुजण्याची शक्यता असते. सुरुवातीच्या काळात पाऊस पडेपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते, कारण मुळांना जमिनीमध्ये स्थिरता प्राप्त होण्याचा हा काळ असतो. या कालावधीमध्ये आंबवणीचं पाणी लगेच 4 ते 6 दिवसांच्या अंतरानं द्यावं. जमिनीच्या प्रतीनुसार हा कालावधी कमी जास्त ठेवावा. लागवडीनंतर पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचं पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये पाण्याच्या 2 पाळींमधलं अंतर 12 ते 15 दिवस ठेवावं. मात्र पीक काढणीच्या अगोदर 15 दिवस अजिबात पाणी देऊ नये. पाऊस जर समाधानकारक असेल तर हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीमध्ये पाण्याच्या 13 ते 15 पाळ्या द्याव्या लागतात. हळदीच्या पिकामध्ये आंतरपिकांची लागवड करत असताना हळदीची मुळं आणि निवडलेल्या आंतरपिकाची मुळं जमिनीमध्ये समान खोलवर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. तुरीसारख्या पिकांचा वापर हळदीमध्ये सावलीसाठी करावा. 25% सावलीमध्ये हळदीचं पीक चांगलं वाढतं. आंतरपिकं ही हळद पिकापेक्षा उंचीनं कमी तसंच पसाऱ्यानं कमी जागा व्यापणारी असावेत. हळदीची लागवड केल्यापासून 3 ते 3.5 महिन्यांनंतर फुटवे येऊन कंद पोसायला सुरुवात होते. हळकुंड येण्याच्या कालावधीपूर्वी आंतरपिकाची काढणी करणं हे फायदेशीर ठरतं. आंतरपिकासाठी घेवडा, झेंडू, मिरची, कोथिंबीर, तूर, उडीद, मूग या पिकांची निवड आपल्याला करता येईल. हळदीमध्ये आंतरपीक म्हणून मका या पिकाची लागवड टाळावी, कारण मक्याच्या पिकामुळं हळदीच्या उत्पादनामध्ये 15 ते 20% घट येण्याची शक्यता असते.
0: कृषीवाणी कार्यक्रमात हळद लागवड या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. वाचक स्वर होता किशोरी वाघुळदे यांचा, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत आणि 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो आजच्या आपल्या

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळणारा एक आजार आहे या विषयावर आपण बोलूया. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजे अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषत उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळतो. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातील मूळ जागा सोडून खाली उतरते. हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो तीन पायऱ्यावर आपण समजून घेतो. पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्गही सैल होऊ खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो. त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर योनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचे लक्षण आहे असे आपण म्हणायला पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनिमार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं. तिसऱ्या पायरीमध्ये याहीपेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनिमार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सरसुद्धा होऊ शकतो. याचे कारणं काय आहेत? याचे मुख्य कारण म्हणजे उतार वय आणि बाळंतपण. पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतात. उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त वजनाचं मूल असणं, अशा अनेक कारणामुळे गर्भाशय खाली ओढले जाते. त्यामुळे गर्भाशयात धरून ठेवणारे जे स्नायू असतात किंवा पडदे असतात ते सैल होतात व नंतर गर्भाशय खाली उतरते. तसेच जास्त बाळंतपणे त्यातल्या त्यात 3 पेक्षा जास्त बाळंतपणं झालेली असतील तरी पण स्नायू सैल होतात. बाळंतपणानंतर 40 दिवसापर्यंत स्नायूंची पूर्वापार असलेली जी मजबूती असते ती परत येत नाही. त्यामुळे या बाळंतपणाच्या नंतरच्या 1 महिन्याच्या काळात फार कष्टाची शारीरिक लवून काम करण्याची, शेतातील कामे करण्याची स्त्रियांना हा आजार होण्याचा जास्त संभव असतो. थोडक्यात उतार वय व बाळंतपणातील ताण व त्याबरोबर मग जुनाट खोकला बद्धकोष्ठता म्हणतात त्यामुळे सुद्धा हा त्रास जो आहे तो लवकर होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये उपचार काय आहेत? तर पहिल्या पायरीमध्ये ओटीपोट विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास आपल्याला उपयोग होतो. यासाठी आधी सोपी पद्धत म्हणजे मल विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आपण आकुंचनाची क्रिया करतो तशी क्रिया वारंवार करावी, त्यामुळे स्नायू चांगले काम करून गर्भाशय वर उचलला जाते. खरे तर हा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळ व संध्याकाळ 15 ते 20 वेळा आणि बाळंतपणानंतर कमीत कमी 30 ते 40 दिवस जर केला तर आपल्याला हा गर्भाशयाचा उतरण्याचा संभव कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशय जर खाली उतरून तोंड दिसत असेल, गर्भाशय पूर्ण बाहेर पडले असेल, लघवी अडकण्याचा किंवा वारंवार होण्याचा किंवा लघवी आपोआप होण्या असा त्रास असेल तर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. याचा प्रतिबंध कसा करायचा? तर पहिली गोष्ट, प्रत्येक बाळंतपण हे रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिनाभर तरी आकुंचनाचे सांगितलेले व्यायाम करावेत. त्याच्यानंतर 2 बाळंतपणामध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्षाचं अंतर असावं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळंतपणानंतर गर्भधारणा व बाळंतपण टाळणे महत्वाचे. त्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घ्यावी. बाळंतपणानंतर 6 आठवडे कष्टांची कामे न करणे आणि वज्रासन, विपरीत करणे आसन अशी जी योगासने आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध म्हणून कामाला येऊ शकतात.
0: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.
2: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची. परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सीमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येकजण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढलीत. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोटतिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला आहे तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले आहे. कुठे अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी तर कुठे दुष्काळ पडत आहे. पावसाच्या अनियमित चक्राचा परिणाम इथल्या पीक पद्धतीवर होत आहे. पुष्कळ अशा घटना आहेत की चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे असे प्रकार हवामान बदलाच्या परिणामामुळे होत आहेत. मुंबई, चेन्नई, कलकत्ता यासारख्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांवर हवामान बदलाचा परिणाम येणाऱ्या काळात होणार आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे जैवविविधतेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर 48,000 अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा होऊन त्वचा विकार, कर्करोग यासारखे आजार मानवाला होत आहेत. यासारख्या समस्या निर्माण झाल्यात या सर्व समस्या वाढल्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. यावरून हेच आपण लक्षात घ्यायचे आहे की आता आपण हवामान बदलाचा विचार गांभीर्याने केला नाही किंवा त्यावर उपाय करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर येणारा काळ मानवी सृष्टीसाठी आणि विशेष करून आपल्यासाठी अतिशय खडतर असणार आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. आता थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
1: इयम् आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्.

0: श्रोते हो ऐसी
1: आम्ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत अवतीभवती. श्रोते हो नमस्कार. आज 13 जून. जाणून घेऊया आजचं दिनविशेष. 1879 थोर स्वातंत्र्यसेनानी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस. 1994 भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारी यांचा जन्मदिन. 1983 पायोनियर 10 अंतराळ यान हे सौर मंडळ बाहेर जाणारे पहिले मानवनिर्मित वस्तू बनले. 2000 ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने माद्रिद स्पेन येथे एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुद्ध 12 सामने जिंकले. 1923 गीतकार पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रेम धवन यांचा जन्मदिन. 13 जून 1969 विनोदी लेखक नाटककार कवी शिक्षणशास्त्रज्ञ पत्रकार प्रभावी वक्ता केशव कुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचं निधन. आणि 13 जून 2012 रोजी गझल गायक मेहंदी हसन यांचं निधन. दिनविशेष आपण ऐकलं.

श्रोते हो, आता अवतीभोवतीच्या घटना आणि घडामोडी जाणून घेऊया. श्रोते हो, मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगावकरांना पुन्हा एकदा तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतोय. गेल्या 2 दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात वाढ होत असून दुपारच्या वेळेत उन्हाचे चटके अधिक तीव्र जाणवत आहे. यात गेल्या आठवड्यात 40 अंशांच्या खाली गेलेले तापमान पुन्हा एकदा 42 अंशांवर पोहोचले. जळगाव जिल्हा हा राज्यातील उष्ण जिल्ह्यांपैकी एक मानला जातो. उन्हाळ्यात येथे तापमान 45 अंशांच्या पुढे जाण्याची नोंद यापूर्वीही झाली आहे. यंदाही जून महिन्यात मान्सून लांबल्याने उष्णतेचा प्रभाव कायम असल्याचं चित्र दिसतंय. मान्सूनची गती मंदावल्याने पावसाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. यामुळे उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे चित्र आहे. मे हीटच्या तुलनेत तापमानाचा पारा कमी झाला असला तरी उन्हाचा चटका अधिक जाणवत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त इच्छा आणि कलागुणांना वाव देण्यासाठी नाटक हे एक प्रभावी माध्यम आहे. मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहण्यासाठी अशा कलांचे प्रशिक्षण काळाची गरज असल्याचा सूर कान्ह ललित कला केंद्राच्या बालनाट्य अभिनय कार्यशाळेतून उमटला. केसी सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्रातर्फे आयोजित 10 दिवसीय बालनाट्य अभिनय कार्यशाळेचा समारोप मूळजी जेठा महाविद्यालयाच्या विवेकानंद भवनात करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त जिल्ह्यातील जवळच्या तीर्थक्षेत्रावर भाविकांची मोठी गर्दी होत आहे. प्रामुख्याने मुक्ताईनगर येथील मुक्ताई मंदिर तसंच जळगाव तालुक्यातील रामेश्वर मंदिर परिसरात अधिक गर्दी होत आहे. या दोन्ही ठिकाणी नद्यांचा संगम असल्याने येथे पहाटेपासूनच स्नान करून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताच तालुक्यातील तसंच ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य खरेदीसाठी मोठी लगबग सुरू झाली आहे. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर गणवेश, रेनकोट, वह्या, पाठ्यपुस्तकं, दप्तर, शूज, पाण्याच्या बॉटल्स आणि इतर आवश्यक साहित्य खरेदीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांची दुकानाकडे मोठी गर्दी होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे.

0: पुस्तक जीवनाला आकार देतात.
1: पुस्तक जीवनाचं सार सांगतात.
0: पुस्तक इतिहासाची भविष्याशी सांगड घालतात.
1: पुस्तक जीवन समृद्ध करतात.
0: पुस्तक एक सच्चा सोबती खरा मित्र असतात.
1: पुस्तक आचार विचार आणि संस्कार समृद्ध करतात. म्हणून सांगतो, मोबाईलच्या जंजाळातून बाहेर पडूया आणि पुस्तक वाचूया.
0: कारण
1: वाचाल
0: तर वाचाल.
2: बरे तर श्रोते हो, अवतीभोवती कार्यक्रमात थांबूयात. नमस्कार. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: सतारीचे बोल असोत
1: कि मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: श्रोतेहो, 7:10 होत आहेत, आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणे।

0: केळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार. आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरामोहरा बदलला. एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला. महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्को त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदर असणार आहे, 10,00,000 लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे.
0: राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच भूमिहीन, भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे. हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणीपुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि

अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे.

0: सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागे 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटनविषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिस्कुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहणकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनु भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाश

0: काय सांगत होतीस ग तू?
1: आता ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
0: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
1: पाणी उकळून शान प्याव।
0: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
1: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
0: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
1: रेडोने सांगितलं मला। बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत ठेव शिकवतोय ना।
0: हक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
4: पण भवतालाचं भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं।
3: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.
1: सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव धुळे हायवे पॉलिटेक्निक समोर जळगाव या ठिकाणी शैक्षणिक सत्र ऑगस्ट 2026 साठी प्रवेश देणे सुरू आहे. या संधीचा फायदा घेऊन इयत्ता 10वी उत्तीर्ण अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज 21 जून पर्यंत भरावायचा आहे. अर्ज भरल्यानंतर कन्फर्मेशन करण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याही एका संस्थेमध्ये प्रत्यक्ष जाऊन निश्चितीकरण करण्याची अंतिम मुदत 22 जून आहे. पुढील दिलेल्या वेबसाईट वरती अर्ज भरता येणार आहे. ऍडमिशन.tvet.gov.in.
2: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
3: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
2: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 2021.
4: रोजगारासाठी सुवर्ण संधी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई अंतर्गत राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला जळगाव जिल्हा जळगाव येथे प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट 2026 करिता प्रवेश देणे सुरू असून या संधीचा फायदा घेऊन 10वी उत्तीर्ण मुली व महिला करिता ऑनलाईन प्रवेश अर्ज 21 जून पर्यंत करावयाचे आहे. संस्थेत बेकर अँड कन्फेक्शनर, कॉस्मोटॉलॉजी, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायात प्रवेश उपलब्ध आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून प्रत्यक्ष संस्थेत जाऊन आजच आपला प्रवेश अर्ज निश्चितीकरण करा. ऍडमिशन.dvd.gov.in वेबसाईट वर प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 21 जून आहे.
5: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
0: आकाशवाणी जळगाव 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मुंबई केंद्र, 7:25 झालेली आहेत.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील

0: सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याचविषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?
1: एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही तत्त्व पाहतो आपण, ही तत्त्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून शेती तत्त्व जी अशीच होती तशीच तत्त्व आहे ती. म्हणजे जनरली आपण पाहतो की हे काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्यानं पाहतोय तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगलेही परिणाम पाहिले, परंतु कालांतरानं ते दुष्परिणाम यावर जाणवू लागले हळूहळू. म्हणजे असं नाही आहे की त्याचं कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाही आहे. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले का ह्यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढा आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मागा तुम्ही म्हटला की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळतं, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्ब कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, तर सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्ब असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते हो सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपल्याला असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्ब जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे. आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्यावेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, हे उपाय काय, मग ह्या सेंद्रिय कर वाढवायचा कसा? सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खतं यामध्ये निर्माण झाली आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्टपासून सगळे वापरायला सुरू केले. त्यालाही मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावर संख्येवर. आप शेतकऱ्याकडे जनावर संख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा

0: आहेत, म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाही आहे हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाही आहे, एका बाजूला जमिनीचं आरोग्य बिघडत आहे तर काय. तर मग आम्हाला असं केलं पाहिजे आहे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशाप्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, अपराध शासनाचं धोरण आहे, नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे, आणि हे करत असताना काळजी आपण हे घेणं गरजेचं आहे, आणि ते आता घेतली जात आहे. ती म्हणजे उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशा प्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण ह्यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केलेली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदलाचा संबंध कसा आहे, हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर मातीवर, मग बोललो आपण, मग मातीवरचा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे गर्भग्रहण जे आहे मातीमधलं जे पाहिजे ते कमी होत आहे आणि गर्भ उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला गर्भ जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये जमिनीतला गर्भ उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे, तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी एक कारण मग आपण चर्चा केलेली आहे ते म्हणजे अति मशागत हलव हलव, ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढासळल्या कारण, सेंद्रिय कर्म कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे, म्हणजे बदलाचा परिणाम, हवा बदलाचा परिणाम धुपीवर होतो, धूप वाढली, पाणी कमी झालं या ठिकाणी. अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला जे तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण ह्यामध्ये यश मिळवू शकतो, आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणून आपण आणि एकूण शेतीच्या कार्य नवीन धोरणाचा भाग म्हणून आपण तिकडे वळतोय आपण आता.
1: आणि बरेच जण नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत, आणि अगदी वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली, तिथे पण हिरवगार अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खत, तर ही महत्वाची आहेत, तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो?
0: हो, आता नैसर्गिक शेती तत्वामधलं जे मग म्हटलं आपण त्याच्यातला हा एक फार महत्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण. शेतकरी काय करतो, पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्वाचं आहे. मग पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय वापर कसा करायचा वापरायचा, म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळतो ना अगोदर, रासायनिकडे. खतं आपण आणली म्हणजे क्वेश्चन करण्याकरता, आणि औषधं आणली संरक्षण करण्याकरता. आता हे दोघाला जर पर्याय काय आहे का ह्याच्यामध्ये, तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत हे जे आहेत अशा प्रकारचे आदर्शपर्णी अर्क, लिंबोळी अर्क हे सगळं जे पर्याय आहेत. म्हणजे ते पोषण करण्यासारखे जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं, हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत, या ठिकाणी कंपोस्ट खत, नाडेप खत याचा वापर केला आपण, तशा प्रकारे ते होतं म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो, आणि मग ते कसं करायचं, त्याची सुरुवात बीजामृतानं केली आपण. आता आपण सुरुवात यामध्ये असे दशपर्णी अर्क, म्हणजे अशा प्रकारचे 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला, आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो तेव्हा भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे, त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचं प्रतिरोध करणे, आणि त्यामुळं त्याचा अर्क तयार करून गोळ्या गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे, नंतर मग त्याच्यापासून त्याचं पावडर बनवणे आणि ते हवी त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे, हे जर केलं आपण तर त्याचा मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत, ते त्यावेळ वापरले गेले तर मग आपलं हे दोन्हीही साध्य होतं, पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं.
1: आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतायत, आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्वाचा घटक असतो शेतीसाठी, यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल किंवा आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत, त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची।

0: ते अगदी म्हणजे हे जे आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकाच्या गरजेइतकं पाणी वापरणं गरजेचं आहे. कारण पाणी आपण देतो कोणाला, जमिनीला की पिकाला, हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे त्याच्यानुसार तो म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो, मोकाट पाणी सोडतो, ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या, सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे, इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि ते वापरतात त्यामध्ये आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एकतर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी, तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळं हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो. तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा, ती ऊर्जा वाढते आपली, म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साईड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे, म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाही, तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला, आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हा एक कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताचं पीक असो किंवा कुठली शेती असू दे, पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे.
1: म्हणजे त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन, तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे. आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.
2: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
3: जर तुम्ही योग पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं. तुमच्या शरीरामध्ये असलेले वात, पित्त, कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे, रस, रक्त, अस्थि, मेद, मज्जा, शुक्र, या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे, योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. इतकं योगशास्त्र हे महान आहे.
1: 311.5 meters अर्थात 963 kilohertz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 102.1 FM वर आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी हे जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
3: तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. हा सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया योगेश खाडीकर यांच्या आवाजात शांता शेळके यांचं बालगीत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतांजली हा सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया मालती पांडे यांनी गायलेलं भावगीत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया पारंपरिक गीतरचना.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतूनं दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या

टप्प्यात ते नीस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हियन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घ पल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजविरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्च भूगटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत 3 तास होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ TV सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 अधिक कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेला सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल

0: मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल एक वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली, तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली NCR भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR.
2: आम्ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

शर्मिली या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं नीरज यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी. श्रोते हो, लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातील आशा भोसले, अमिताभ बच्चन आणि शरद कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आर डी बर्मन.

0: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
1: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
2: लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया तक्षक या चित्रपटातील आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. संगीतकार ARRAHMAN.

0: दर रविवारी सकाळी 7:25 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आपली मराठी अभिजात मराठी।
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
2: जर तुम्ही योग पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं। तुमच्या शरीरामध्ये असलेले वात पित्त कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात। शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे रस रक्त अस्थि मेद मज्जा शुक्र या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे योगामध्ये आहे। शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते। इतकं योगशास्त्र हे महान आहे।
3: लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून। श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया सनम तेरी कसम या चित्रपटातील किशोर कुमार यांच्या आवाजात गुलशन बावरा यांचं गीत, संगीतकार आर डी बर्मन।

0: झाली सोय.
1: कशाची?
0: बँकेच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
1: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30
0: झुंबर
1: आनंदी कुटुंब
0: मित्रमंडळी
1: त्यांचं रोजचं जगणं
0: भेटी गाठी
1: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
0: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
1: झुंबर
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 झुंबर
2: लख लख चंदेरी कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया सत्या या चित्रपटातील लता मंगेशकर आणि हरिहरन यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. संगीतकार विशाल भारद्वाज.

सीता और गीता या चित्रपटातील आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं.

0: तुम बिन या चित्रपटातील गीत आपण ऐकलत आणि श्रोते हो याबरोबरच आजचा लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
3: किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.
4: रोजगारासाठी सुवर्ण संधी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई अंतर्गत राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला जळगाव जिल्हा जळगाव येथे प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट 2026 करिता प्रवेश देणे सुरू असून या संधीचा फायदा घेऊन 10वी उत्तीर्ण मुली व महिला करिता ऑनलाईन प्रवेश अर्ज 21 जून पर्यंत करावयाचे आहे. संस्थेत बेकर अँड कन्फेक्शनर, कॉस्मोटॉलॉजी, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायात प्रवेश उपलब्ध आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून प्रत्यक्ष संस्थेत जाऊन आजच आपला प्रवेश अर्ज निश्चितीकरण करा. admission.dvd.gov.in वेबसाईट वर प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 21 जून आहे.
5: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
6: सुवर्ण संधी. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव धुळे हायवे पॉलिटेक्निक समोर जळगाव या ठिकाणी शैक्षणिक सत्र ऑगस्ट 2026 साठी प्रवेश देणे सुरू आहे. या संधीचा फायदा घेऊन इयत्ता 10वी उत्तीर्ण अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज 21 जून पर्यंत भरावायचा आहे. अर्ज भरल्यानंतर कन्फर्मेशन करण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याही एका संस्थेमध्ये प्रत्यक्ष जाऊन निश्चितीकरण करण्याची अंतिम मुदत 22 जून आहे. पुढे दिलेल्या वेबसाईट वरती अर्ज भरता येणार आहे. admission.dvet.gov.in.
0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत झुंबर ही कौटुंबिक श्रुतिका. श्रुतिकेचं लेखन केलंय संदीप केदार यांनी. लेखकासह सहभागी झालेत विद्या पाटील आणि नरेंद्र कुमार ठाकूर. ऐकूया झुंबर.

0: अहो प्राध्यापक साहेब, मधुभाऊजी ऐकलं का? जरा इकडे बघताय का? हा घ्या गरमागरम चहा, म्हणजे तुमच्यासाठी खास आलं टाकलेला चहा. म्हणजे आजकालच्या तरुणांना कुठेही चहाची चव माहितीये हो, त्यांना तर फक्त ती कोल्ड कॉफी लागते. आणि काय म्हणे ते कॉफीचे नाव सुद्धा किती अवघड असतो. काय म्हणे ते व्हेंटी डबल शॉर्ट कार्मेल माकियाटो, मला तर ते बोलता बोलायलाही त्रास होतोय.
1: वासंती वासंती, तू आजकाल खूपच आउट कॉन्टेक्स्ट आहेस बाबा. मी कितीही केलं तरी प्राध्यापक आहे, समजलं का?
0: हो.
1: आणि ही कोल्ड कॉफी म्हणजे आजच्या पिढीचं कल्चरल इव्हॉल्युशन आहे.
2: हो.
1: इतिहासात असे बदल नेहमीच घडत असतात बरं का. तू कितीही विरोध केलास तरी चहा आता इतिहासाचा भाग बनत चाललाय. तसाच जसा गॅस लाईटने इलेक्ट्रिक बल्बला रिप्लेस केलंय.
2: मी सहमत नाहीये वसंत.
1: काय बाबा?
2: हो अरे, कोल्ड कॉफीचा इतिहास माहीत असेल पण चहाचं भविष्य माझ्या हातात आहे. मी जिवंत आहे तोवर चहाला कुणी विसरू शकत नाही. वासंती बहिणी,
0: हा बोला ना.
2: हा चहा नाहीये, हा अमृताचा घोट आहे.
0: अगदी बरोबर.
2: अजून एक कप.
0: हो घ्या घ्या घ्या. हाय काय, तुमच्यासाठीच केलाय ना मी. आणि मी काय म्हणते, तुम्ही दोघं नुसतं गप्पा मारण्यापेक्षा थोडं काही सामाजिक बोला ना.
2: नो.
0: है ना? म्हणजे बघा,

0: तुमच्या जुन्या कॉलेजच्या मित्रांसाठी काही करता येतं आहे का तुम्हाला? ते आठवा, म्हणजे तेव्हा कसे मदत करायचे तुम्ही एकमेकांना, ते दिवस आठवा.
1: ठीक आहे ठीक आहे. मधू, तू बघतोयस आजकाल लोक नात्यांना किती सहज विसरतात.
2: हो रे,
1: सोशल मीडियावर हजार मित्र, पण प्रत्यक्षात बोलायला मात्र कोणीही नसतं.
0: हो,
1: मला वाटतं आपण जुन्या मित्रांसाठी एक छोटीशी व्हर्च्युअल गेट टुगेदर ठेवूया. काय वाटतं?
2: खरं खरं,
1: जुने फोटो, जुने किस्से, निदान या डिजिटल जगात तरी जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
2: वसंता, तू बरोबर बोललास. आजकाल माणसं मोबाईलमध्ये जास्त आहेत रे, मातीत कमी. कालच मी एका वृद्धाश्रमात गेलो होतो.
1: बर.
2: तिथे अनेक उच्च शिक्षित लोक होते.
1: बर.
2: पण त्यांच्या मुलांकडे त्यांना भेटायला वेळ नाही.
1: अगदी खरं रे बाबा.
2: त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून माझा विनोदी मूड देखील गंभीर झाला. भावनिक ओलावा आता संपत चाललाय.
1: खरंय खरंय.
0: हो, म्हणजे हे ऐकून खरंच खूप वाईट वाटलं. म्हणजे माझ्या वडिलांनी आम्हाला नेहमी शिकवलंय की पैशांपेक्षा नाती ही महत्वाची असतात आणि आहेत. मला काय वाटतंय मधुभाऊजी, म्हणजे बघा, आपण तिघांनी मिळून त्या एका वृद्धाश्रमात एक दिवसाचा स्वयंपाक करूयात.
2: हो हो.
0: म्हणजे यामुळे काय होईल माहितीये का, त्यांना आपल्या हातचं जेवण मिळेल आणि आनंदही मिळेल. म्हणजे काय होईल माहितीये का, प्रेम आणि आपुलकी त्यांच्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा मोठी असेल.
2: खरंय.
1: वासंती वासंती, तू आजही अगदी मनापासून किती साधी आहेस बघ. तुझी कल्पना शुद्ध सोन्यासारखी.
0: हो ना.
1: आणि मी इतिहासाचा प्राध्यापक. मी तिकडे जाऊन त्यांना आपल्या सोनेरी भूतकाळाबद्दलच्या कथा सांगेन आणि एक ऐतिहासिक नाटकही आपण बसवू. काय वाटतंय मधू तुला?
2: ग्रेट आयडिया वसंता. मी तुमच्या नाटकासाठी विनोदी गाणे लिहीन. मी मधू आहे, लोकांना हसवायचं काम माझं. लोक रडले तर रडतील, पण हसलेच पाहिजेत. पण नाटक गंभीर विषयावर नको. हा, थोडं खटाळ असलं पाहिजे, नाहीतर प्लासीच्या लढाईसारखं लोक झोपून जातील.
0: मी काय म्हणते माहिती का, विनोदी असलं तरी त्यात सामाजिक संदेश असायला हवा. म्हणजे आजकाल सगळ्यांना गांभीर्यतेने सांगण्याऐवजी हसत खेळत जर आपण सांगितलं ना, तर त्याचा परिणाम हा भाऊजी जास्त होतो. आणि मला काय वाटतं माहिती का, आजचं डिजिटल जीवन आणि कालचं प्रेमपत्र या विषयावर नाटक बसवलं तर.
2: अरे काय धमाल
0: है ना. म्हणजे बघा, जुनं आणि नवीन प्रेम यातला फरक म्हणजे तो लोकांच्या लक्षात येईल. हो ना.
1: वसंती, तुझी कल्पना शक्ती अजूनही BA फर्स्ट इयर मध्ये असल्यासारखी आहे.
0: म्हणजे काय.
1: चांगलंय चांगलंय, आपण लगेच तयारीला लागूया. चला
2: वसंती बहिणी.
0: हा बोला ना.
2: मी आणि वसंत आता आमच्या कामाला लागतो.
0: बरोबर.
2: म्हणजे तुम्ही आम्हाला चार सॉरी रिपीट ऑर्डर घ्यायला तयार राहा.
0: हो हो, नक्की घेतली.
2: मग कामामुळे आम्हाला अजून भूक लागते आणि तुम्ही तर साक्षात अन्नपूर्णा आहात.
0: हो हो, नक्कीच. तुम्ही दिलेली ऑर्डर मी नक्कीच पूर्ण करते. ठीक आहे, पण तुम्ही फक्त एक काम करा आता. मी तुम्हाला गरमागरम भजी देते आणि आलं वेलचीचा चहा सुद्धा देते करून. कारण मला माहिती आहे कामं करून थकलात की तुमची मागणी ही आपोआप वाढेल, म्हणून मी अगोदरच तुम्हाला सगळं देऊ केलंय.
2: वसंता, तू इतिहासाचा प्राध्यापक असलास ना, तरी तुझे बहुतेक निर्णय वासंती वहिनींवर आधारित असायचे. मला आठवतंय एकदा तू कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये इतिहासावर भाषण देणार होतास. पण वासंतीच्या एका शब्दावर तू ते भाषण बदलून प्रेम आणि त्याग या विषयावर कविता म्हटलीस. तू तेव्हाही प्रेमळ प्राध्यापक होतास.
1: अरे मधू, प्रेम आणि त्याग हे खरं तर जीवनाचे धडे आहेत बरं का मित्रा.
2: हो हो.
1: आणि ती कविता माझी नव्हती, ती तूच चोरलेली होतीस.
2: अच्छा.
1: पण आता मी गंभीर विषयावर येतो.
2: बरं.
1: या वृद्धाश्रमाच्या निमित्ताने मला आठवण झाली. आपल्या समाजात मानसिक आरोग्याकडे किती दुर्लक्ष होतंय आपलं बघ. जुन्या पिढीला एकटेपणा खातोय आणि तरुण पिढी स्ट्रेस आणि अँझायटीच्या खाईत आहे.
0: बरोबर बोलताय तुम्ही. पण मधुभाऊजी, माझ्याकडे जेव्हा कॉलनीतल्या बायका येतात ना, तेव्हा त्या फक्त मुलांच्या मार्कशीटबद्दलच बोलतात. म्हणजे काय ना की त्या मुलांना घरातल्यांच्या मनातलं काय चाललंय हे विचारायला सुद्धा वेळ नाही हो त्यांच्याकडे. म्हणजे मी तर म्हणते आपण त्या वृद्धाश्रमात फक्त जेवण न देता एक मनमोकळ्या गप्पांची संध्याकाळ ठेवूया का. है ना, है ना, कसं वाटतंय तुम्हाला? जिथं जुनी माणसं आपला अनुभव सांगतील आणि आपण त्यांचे ते अनुभव ऐकून घेऊ.
2: वासंती वहिनी, उत्तम कल्पना.
0: हो ना.
2: मी तिथे जाऊन ओल्ड इज गोल्ड अशी गाणी गाईन.
0: हो,
2: माझी एक नवीन विनोदी कविता आहे बायको आणि वायफाय. ती ऐकल्यावर म्हातारी माणसं हसून तरणीवांड होतील.
0: सांगताय काय?
2: जसं बायको आणि वायफाय कधीही शांत नसतात, दोन्ही सतत कनेक्शन शोधत असतात.
1: वा वा, तुझ्यासारखा विनोदी कवी हा भावनिक दुरावा भरून काढू शकतो बघ. मला वाटतं आपण तरुणाईलाही या सामाजिक उपक्रमामध्ये जोडलं पाहिजे.
2: खरं.
1: त्यांना त्यांच्या मूलभूत मूल्यांची आठवण करून दिली पाहिजे. मी

0: इतिहासातील महान व्यक्तिरेखा आणि त्यांची माणुसकीची उदाहरणं सांगेल.
1: पण सांगू का, मला खूप टेन्शन येत आहे हो.
0: का का का
1: अहो, म्हणजे ते ऑनलाईन ट्रोलिंगचं, म्हणजे लोक सहजपणे कोणालाही काही बोलतात हो. म्हणजे यात माणुसकीच कुठे दिसत नाही आहे. म्हणजे पूर्वीचं प्रेमपत्र फाटलं तरी त्यातल्या भावना जिवंत असायच्या, पण आजचा मॅसेज डिलीट झाला की सगळं संपलं.
0: वासंती, तू फार मार्मिक बोललीस बा.
1: हो,
0: तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे, पण इतिहासात प्रत्येक नवीन शोध हा सामाजिक बदलाला कारणीभूत ठरलाय.
2: हो,
0: आपल्याला फक्त प्रेमपत्र आणि डिजिटल संवाद यातील समतोल साधायला हवा. बरं का वासंती आणि मधू?
2: हो वासंती वहिनी, वसंता, आपण निसर्गातले खरं सुख विसरलाय. तिथं कोणतंही डिजिटल फिल्टर नाही रे.
0: खरंय,
2: नुसती नैसर्गिक सुंदरता आहे. म्हणजे शहरातल्या मुलांनी मोबाईल सोडून मातीत हात घातला तर त्यांची मानसिक ऊर्जा वाढेल.
0: अगदी बरोबर, आणि त्यासाठीच तर मी आणि वासंती मिळून कॉलनीच्या मुलांना शहरी शेतीचं महत्व सध्या समजावून सांगतोय. बरं का, मी त्यांना मातीशी नातं जोडायला शिकवतोय. मधू,
1: हो ना, म्हणजे बघा, काल एक छोटा मुलगा आला होता आणि तो काय म्हणाला, काकू टोमॅटो बाजारात विकत मिळतो असं वाटलं होतं, पण तो झाडाला लागतो हे आज कळालं. म्हणजे तुम्हाला सांगते भाऊजी, हे ऐकून इतकं समाधान वाटलं ना की म्हणजे आम्ही जे काम करतोय ते कुठेतरी सत्कारणी होत आहे.
2: हा, अरे वा वसंती वहिनी आणि वसंता, अरे वा वसंता, आता तू तर फक्त इतिहासाचा प्राध्यापक नाही आहेस, तू मातीचा मार्गदर्शक झालायस. तुमच्या या शहरी शेतीत मी माझ्या कवितेसाठी आता ऑर्गॅनिक प्रेरणा शोधतोय.
0: चला तर मग कामाला लागूया आपण. आता इतिहास बदलण्याची, वर्तमान सुंदर करण्याची आणि भविष्यातील पिढीला योग्य दिशा देण्याची ही अतिशय चांगली संधी आपल्याला साधून आलेली आहे.
2: भजी आणि चहा, जय हो. माझ्या व्हायरल ही झालेली कविता आहे. कविता संग्रहासाठी अजून एक विनोदी गाणं सुचलं आहे, ते लिहायला घेतो.
0: कुठलं रे कुठलं? इतिहासाची पानं बदलून वर्तमान सुंदर करण्याची ही संधी आहे.
2: वसंता, मला आठवत आहे कॉलेजमध्ये असताना तू वर्गात प्लासीच्या लढाईबद्दल बोलत असायचास.
0: हो,
2: आणि वासंती वहिनी गुपचूप तुला भजीचा डबा आणून देत असत.
0: खरंय खरंय,
2: आणि तू तो डबा वर्गात लपवून खाताना पकडला गेला होतास.
0: हो अरे मधू, ते इतिहास नाही, तो तर माझ्या जीवनाचा भूगोल होता.
2: अच्छा,
0: जो वासंतीने सुंदर केला. आणि तू तू तर नेहमी माझी पुस्तकं चोरून वाचायचास आणि दुसऱ्याच मुलीला माझी कविता म्हणून ऐकवायचास. त्या बिचाऱ्या मुलीला अजूनही वाटत असेल की तू कवी आहेस.
1: हो हो, माहिती का, आणि आजकाल हे ऑनलाईन डेटिंग आणि AI कविता, म्हणजे प्रेम आणि नात्यांमधला गोडवा यामुळे कमी झालेला वाटतोय.
0: खरंय,
1: म्हणजे मला काय वाटतंय माहिती का, मुलांनी सोशल मीडियाचा वापर कमी करून प्रत्यक्ष भेटून बोलायला हवं.
2: हो,
1: एका युवजीने कुठे भावना व्यक्त होतात का?
0: वासंती, याला मी इतिहासाच्या भाषेत सांगतो.
1: हा,
0: प्रत्येक युगात तंत्रज्ञान बदलत पण माणुसकीचा गाभा तसाच राहतो.
2: खरंय,
0: डिजिटल असो वा काही, प्रेम हे प्रेमच असतं. गरज आहे फक्त माणूस म्हणून एकमेकांना समजून घेण्याची. आजच्या पिढीला थोडं स्लो डाऊन व्हायला शिकवावं लागेल आपल्याला.
2: वसंता, तू एकदम बरोबर बोललास. आपण सध्याच्या पर्यावरण बदलावर काहीतरी करायला हवं. वसंता, तुझ्या बागेतली झाडं बघ, ही हिरवीगार शेताचं बघून खरंच समाधान मिळतं. पण शहरातलं काय रे, तिथं तर झाड नाही, नुसतं सिमेंटचं जंगल.
0: शहरं म्हणजे सिमेंटची झाली आहेत बरं का. हो, जेव्हा जेव्हा माणसाने निसर्गाशी नातं तोडलं तेव्हा तेव्हा मोठी संकट आली. रोमन साम्राज्याच्या पतनाचं एक कारण नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर हे सुद्धा होतं.
1: आणि बरं का मधुभाऊजी, तुम्ही आम्हाला तुमच्या कविता संग्रहाबद्दल सांगा ना.
2: हो,
1: म्हणजे निवृत्तीनंतर तुम्ही काय करताय, तुम्ही स्वतःचं काय आध्यात्मिक पुस्तक वगैरे काय असेल ते काय लिहिणार आहेत का की लिहित बसलाय?
2: मी काम नाही करत, मी जीवन कला जगतोय. मी एक नवीन कविता संग्रह लिहितोय, नाव आहे व्हायरल झाली कविता.
1: त्यात
2: मी आजच्या जीवनातली गोंधळ, तरुणाई आणि जुन्या आठवणींवर खट्याळ आणि भावनिक कविता लिहितोय.
0: बर,
2: एका कवितेचं नाव आहे स्टेटस मध्ये तू आहेस पण मनात नाही.
1: क्या बात आहे मधुभाऊजी, म्हणजे तुम्ही व्हायरल झाली कविता असं नाव ठेवलंय खरं, पण तुमच्या कॉलेजमधील कवितेचं काय? म्हणजे यांच्यासाठी तुम्ही लिहिलेली पहिली कविता मला आठवतीये, म्हणजे प्लासीच्या युद्धातून सुटलेला शूर योद्धा. म्हणजे अशी काहीतरी होती ना ती.
2: हो वासंती वहिनी,
1: हा बोला.
2: त्यावेळच्या कविता म्हणजे फक्त टाइमपास होत्या. हो,
1: हा,
2: कवितेचा शेवट काय होता आठवतोय तुम्हाला? मी सांगतो.
1: हा सांगा.
2: तो शूर योद्धा एकच युद्ध हरला, जेव्हा त्याला लग्न

0: लग्न केलं
1: आणि तेव्हा त्याला भाजीपाल्याचे भाव कळाले.
2: मधू तुझा विनोद अजूनही प्रथम वर्षात अडकलाय बाबा. पण खरं सांगायचं तर त्या कवितांमध्ये एक प्रामाणिकपणा होता, तो आजच्या एआयनं लिहिलेल्या कवितांमध्ये कुठेही दिसत नाही. आजकाल प्रेम आणि वेदना कॉपी पेस्ट केल्या जातात, अनुभवल्या जात नाहीत.
0: म्हणूनच मला काय वाटतंय माहितीये का, आपल्या वृद्धाश्रमातील नाटकांसाठी ना प्रेमपत्र हा विषय योग्य आहे. अहो मी काय म्हणते तुम्हाला आठवतंय का काही?
2: काय काय काय?
0: मी तुमच्यासाठी पहिलं प्रेमपत्र लिहिलं होतं तेव्हा, ते तुमच्या इतिहासाच्या पुस्तकात लपवलं होतं.
2: म्हणजे
0: तुम्ही ते वाचल्याशिवायच शिवाजी महाराजांच्या पत्राचा भाग समजून मला परत केला होता, आठवतंय का?
2: वासंती, अगं ते मी मुद्दाम केलं होतं.
0: म्हणजे
2: इतिहासाचा प्राध्यापक असलो तरी मला कळत होतं ते पत्र माझ्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा दस्तऐवज
0: होय,
2: आणि तो दस्तऐवज म्हणजे ते पत्र मला जपायचं होतं.
0: बर,
2: वाचून संपवायचं नव्हतं.
1: क्या बात.
2: ते पत्र आजही माझ्या कपाटातल्या कागदपत्रांमध्ये मी सुरक्षित आणि जपून ठेवलंय.
0: बर.
1: आणि आजकालच्या तरुणांना हे कधीच कळणार नाही बरं, त्यांना सेल्फी आणि स्टोरीची घाई आहे. काल मी एका तरुणाला विचारलं
2: काय काय
1: की तू तुझ्या वडिलांसोबत कधी निवांत बसून बोलला आहेस का?
2: बरं मग.
1: तर तू मला काय म्हणाला माहितीये? अंकल आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर बोलतो.
2: वा वा,
1: वाईट आहे. मला वाटतं आपण वृद्धाश्रमात त्या गप्पांच्या संध्याकाळी तरुणांना देखील बोलवलं पाहिजे.
2: खरंय तुझं म्हणणं का.
1: आणि जुन्या पिढीचा अनुभव आणि नवीन पिढीचा वेग या दोन्हींचा समन्वय साधला पाहिजे.
2: खरंय रे बाबा मधू तुझं म्हणणं, उत्कृष्ट विचार आहेत मधू तुझे. इतिहास नेहमी वर्तमानाला शिकवतो. आजच्या तरुणांनी हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे भावनिक आधार असतो, नुसतं टेक्निकल ज्ञान नाही. मला तिथे एक छोटा माणुसकीचा धडा द्यायचा आहे बरं का मधू.
0: म्हणजे तुम्ही दोघं बोलायला आणि शिकवायला तयार आहात?
2: अर्थातच.
0: हो ना, म्हणजे माझं काम झालंच समजा.
1: अरे वा.
0: मग मी त्या दिवशी स्वयंपाकात पुरणपोळी करते बरोबर. म्हणजे वृद्धाश्रमातल्या लोकांना घरगुती प्रेमळ जेवण मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असेल ना भाऊजी.
1: पुरणपोळी. तुम्ही जर पुरणपोळी करणार असाल तर मी त्या वृद्धाश्रमातल्या लोकांना माझ्या खर्चानं नवीन साड्या आणि कपडे देतो.
0: क्या बात आहे.
2: मित्रा मधू तू अजूनही तसाच दिलदार आहेस बाबा. चल मला आता माझ्या कथेसाठी कल्पना सुचली, मी लगेच तयारीला लागतो बघ.
1: हो
0: चला बरं, मी पण आता ना ती चहाची भांडी ना ती ठेवून येते आणि तुम्ही तुमचं काम सुरू करा. आपल्या या प्रयत्नाने लोकांमध्ये प्रेमाची एक छोटीशी झुळूक जरी आली ना तरी आपण खूप मोठं काम केलं असं मला वाटतंय.
2: खूप छान, खूप छान. म्हणजे आपण तिघही आपल्या परीने समाजाला काहीतरी देत आहोत.
0: हो नक्की.
2: आणि समाजाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतोय. नाही
1: खरं खरं,
2: तू तुझ्या कवितांनी, मी माझ्या कथांनी आणि वासंती ही तिच्या प्रेमळ जेवणाने. मधू तू तुझ्या कवितेत चहा आणि भजीचा उल्लेख करायला मात्र विसरू नकोस बरोबर का?
1: वसंता खरं सांगायचं तर वृद्धाश्रमात त्या लोकांना बघून मला जाणवलं की आपली मैत्री किती महत्वाची. आणि या डिजिटल युगात, या डिजिटल जगात आपला हा जिवंत कोपरा जपणं खूप गरजेचं आहे.
0: मी सांगू का, माझ्यासाठी तर तुम्ही दोघं म्हणजे माझ्या संसाराचा आधार आहात. तुम्ही दोघं हसतात आणि उत्साहाने जेव्हा बोलतात ना तेव्हा मला खूप समाधान मिळतं. बरं चला बरं, आता आपण कामाला लागूया. म्हणजे हातातली कामं आणि मनातलं प्रेम हे दोन्हीही गरजेचं असतं.
1: वासंती वहिनी, तुमच्यासारखी वहिनी मिळायला पुनर्जन्म घ्यावा लागतो.
2: चल मित्रा कामाला लागूया आता आपण. तू गाणी लिही, मी कथांची तयारी करतो. वासंती तू वृद्धाश्रमाच्या जेवणाच्या मेनूची तयारी कर. इतिहासाची पानं बदलून वर्तमान सुंदर करण्याची ही संधी आहे आपल्याला.
1: चला लागा कामाला.
3: झुंबर ही कौटुंबिक श्रुतिका आत्ताच पण ऐकलीत. लेखन केलं होतं संदीप केदार यांनी. लेखकासह सहभागी झाले होते विद्या पाटील आणि नरेंद्र कुमार ठाकूर. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.
4: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी. या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
5: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्तस्वर

आभाळाला भिडतो. उन्हातान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडे. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूए, दयाळूए. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे. पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच, नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म. भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आत वर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी. भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

0: स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार, निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी, सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना, म्हणजे पूना गाडगे अँड सन्स.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना, म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
4: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, आपण नेहमीच पाहतो की महिलांना सोन्याचे विविध नेकलेस खूप आवडतात. एकतर हा ठसठशीतपणे दिसणारा आणि पाहणाऱ्याच्या लगेच नजरेस पडणारा असा दागिना असतो, पण असं आहे की नेकलेसचे

0: बरेच सुंदर प्रकार आहेत. त्यातल्या काही प्रकारांची माहिती आज आपल्याला देण्यासाठी पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपण आमंत्रित केले. मोडकसर नमस्कार.
1: नमस्कार
0: मोडकसर. आज आम्हाला एम्बॉस नेकलेस म्हणजे काय हेही सांगा, ते कसे असतात, ते कसे बनतात याची माहिती द्या.
2: एम्बॉस नेकलेस तुम्ही ऐकला याचं कारण त्याचं वजन जरा कमी असतं आणि आता वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीच्या काळामध्ये नेकलेस तर करायचं आहे पण कमी किमतीत कसा होईल, तर त्याच्याकरता तर एम्बॉस नेकलेस म्हटलं जातं. ते एम्बॉस नेकलेस म्हणजे त्याच्यातले जे आकार असतात ते खिळ्यांनी ठोकून किंवा डाय पंचवरती ठोकून केलेल्या टिकल्यांचं एकमेकाला जोडून केलं जातं म्हणून त्याला एम्बॉसिंग म्हणतात. जे कशावरही छाप पाडणं दॅट इज अ एम्बॉस. तर साधारण ते 10-15 ग्रॅम पासून होतात, कारण नुसतं नेकलेस घेतलं तर 10 ग्रॅम पर्यंत येतं. त्याचे टॉप सकट घेतलं तर ते साधारण 13-14 ग्रॅम पर्यंत जातं. आणि टिकल्या आणि जाळी असं जनरली त्याचे डिझाईन असतात एम्बॉस नेकलेसचे. आणि मध्यभागी पेंडंट असतं आणि ते सुद्धा जाळी आणि एम्बॉस केलेल्या कुठल्या तरी आकारामध्ये बनवलं. मजुरी साधारणपणे 14% आसपास असते पण ते बजेट नेकलेस आपण म्हणू आता एम्बॉस नेकलेस, कारण एम्बॉस नेकलेस फार मोठा असेल तर त्याला नजा करता येत नाही. आणि हे नेकलेस घालण्याकरता तुम्ही गोंडा पण लावू शकता त्याला हुकनी किंवा नेकचेन, पण म्हणजे ती सोन्याची येणार, मग त्याची वजन वाढणार, त्याची किंमत वाढणार. पण अदरवाईज जर तुम्हाला 13-14 ग्रॅम मध्ये बसायचं असेल तर गोंडा लावून सुद्धा तुम्ही ते नेकलेस घालू शकता.
0: अच्छा, म्हणजे एम्बॉस नेकलेस हा आता बनवण्यातला एकदम लेटेस्ट सोपा प्रकार आहे असं म्हणता येईल. मोडक सर, झालर नेकलेस हा प्रकार कसा असतो, त्यात आणि मोहिनीहारामध्ये नक्की कोणता फरक असतो ते सांगा.
2: झालरहार आणि मोहिनीहार असं ते कॉम्बिनेशन आहे. झालरहार आणि मोहिनीहार हे नेकलेस म्हणून वापरले जातात, जरी त्याचं हार असं नाव असलं तरी त्याला स्टिफनेस असतो. आणि झालरहारमध्ये काय असतं की साधारणपणे 3-4 लेन म्हणजे साखळ्यांचे त्याला वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्या म्हणजे कोहरी पान फुल अशा आकाराच्या टिकल्या लावल्या जातात. त्या टिकल्या लावलेल्या साखळ्यांच्या वरच्या भागामध्ये स्टिफ पट्टी असते. जसं पट्टी नेकलेस आपण मंगळसूत्र बघतो हल्ली तर त्याच्यातल्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या असतात आणि त्याच्यावरती चेन असते जी गळ्यावरती बसते. त्यामुळे म्हणजे जर झालरहार म्हटलं तर वरती सर्वात चेन येते, त्याच्याखाली पट्टी येते आणि त्याच्याखाली साखळ्यांचे 2-5 पर्यंत किती साखळ्या असतात ज्याच्यावर पान फुल कोयरीचे आकाराचे टिकले असतात. आता ह्याला जेव्हा जाळीचं काहीतरी पेंडंट लावलं जातं जे फुगीर आकाराचं पेंडंट असतं, तर ते पेंडंट लावलं की त्याच झालरहाराला मोहिनीहार म्हटलं जातं. म्हणजे मोहिनीहार याच्यामध्ये फरक एवढाच आहे की मोहिनीहारमध्ये पेंडंट असतं, झालरहारमध्ये पेंडंट नसतं. अदरवाईज दोन्ही साधारणपणे मोहिनीहार म्हटलं तर तो 30-50 ग्रॅम पर्यंत होतो विथ पेंडंट. झालरहार म्हटलं तर तो साधारणपणे 25-40 ग्रॅम पर्यंत होतो. मजुरी म्हणाल तर 13-15% पर्यंत दोन्हीची.
0: आणि ह्याला बनवायला किती वेळ लागतो,
2: आणि ह्यालाही परत मागे गोंडा लावायचा का चेन लावायची हा ऑप्शन असतो. बनवायला याला साधारणपणे तुम्हाला ऑर्डर द्यायची असली तर 10-15 दिवसाचं, पण जनरली हे तयार मिळतात तुम्हाला दुकानांमध्ये.
0: बरोबर. दोन्ही पैकी मजुरी कशाला जास्त असते?
2: नाही, दोन्हीला मजुरी सेम आहे.
0: सेमच असते
2: म्हणजे मोहिनीहार आणि झालरहारला, कारण फक्त पेंडंट एवढाच एक फरक आहे.
0: पेंडंटची मोहिनी जोडल्यावर त्याला मोहिनी महार असं म्हटलं जातं. मोडक सर, आज आपण एम्बॉस नेकलेस, झालर नेकलेस या वेगवेगळ्या प्रकारच्या नेकलेसची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोतेही असे नेकलेस घ्यायला पूना गाडगे आणि सन्स यांच्या शोरूमला नक्की जातील असा मला विश्वास वाटतोय. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
3: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पूना गाडगे अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आपकी पसंद

0: आन मिलो सजना या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. पसंती आज सर्वांची होती. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथले डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर तसंच वैष्णवी जगदाळे, वैभव लोखंडे, भावसिंगपुरा संभाजीनगर इथले श्रोते तसंच मेघराज युवराज कोलते, रिधोरादेवी रुद्रकोळकर, वागेश्वर रेडिओ श्रोता संघ वाघाडी इथले बाळासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत आणि प्रेरणा तसेच ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद इथले सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, संचित वायाळ, मोताळा इथले श्रोते प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख, कुमारी सानवी देशमुख आणि सर्वज्ञ देशमुख तसंच समस्त राजे जाधव आणि देशमुख तसंच वायाळ परिवार. आपकी पसंत कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून.
1: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
0: आपकी पसंत कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता गीत गाता चल या चित्रपटातील शीर्षक गीत ऐकायचं. या श्रोत्यांना गणेशपेठ पाथर्डी इथले अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे. जिस्टार रेडिओ श्रोता संघ शिरपूर इथले गिरीश देशमुख, सोनाली, रेणुका, अश्विनी, मोसमी, जयश्री तसंच जी वाय देशमुख. दयानंद नगर नांदेड इथले प्रकाश जैन तसंच लातूर इथले संगीता जैन, सूरज जैन, PR जैन. फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथले रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात तसंच राजेंद्र शिवाजीराव मिसाळ. ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं गीत.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आ गले लग जा या चित्रपटातील गीत ऐकायचं होतं आमच्या या श्रोत्यांना. शाहूनगर यवतमाळ इथले राहुल मनवर, सरला मनवर, विशाल, चेतन, रोशनी मनवर आणि बेबी प्रियांशी. धाडी नांदुरा इथले श्रीकृष्ण बाठे, संदीप बाठे, अमूल्य बाठे आणि वैशाली बाठे. मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव इथले श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी, पूनम, युवराज गोंधळी, आदर्श, हर्षदा, कुलस्वामिनी रेडिओ श्रोता संघ भोकर तालुका श्रीरामपूर इथले हरिभाऊ बिडवे, शुभांगी, श्रावण बिडवे, अनिता बिडवे आणि समस्त बिडवे परिवार. आपकी पसंद कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता आखे या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकायचंय आमच्या या श्रोत्यांना. नसवाला चौक मलकापूर इथले संजय पाटील, उषा पाटील, निवृत्ती क्षीरसागर, प्रथमेश पाटील, संजय चव्हाण, जत जिल्हा सांगली इथले राम कुलकर्णी आणि श्याम कुलकर्णी, तसंच गांधी चौक रोपड पंजाब इथले हरदेव मीका, बलविंदर बीरक, जयतेक बीरक आणि मीका बीरक. मंगलगेट मलकापूर इथले रामेश्वर तळेकर, वंदना तळेकर, तसंच दिव्या आणि हर्ष तळेकर. ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं गीत.

0: च्या युगलस्वरात गीतासाठी पसंती कळवली होती या श्रोत्यांनी. तुलसी रेडिओ श्रोता संघ जिल्हा जळगाव पाळधी खुर्द तालुका धरणगाव इथले संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र पाटील आणि शेखर पाटील. बेर्डी इथले राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, अर्जुन गवनेकर आणि धीरज सव्वासेरे. पाकिजा रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी सनावद इथले मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकीर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमशा खत्री, रमेश गौड आणि मोहम्मद शादाब खत्री. श्रोते हो, आपकी पसंत कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून.
1: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
2: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
3: जर तुम्ही योग पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं. तुमच्या शरीरामध्ये असलेले वात, पित्त, कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे, रस, रक्त, अस्थि, मेद, मज्जा, शुक्र, या 7ही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे, योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. इतकं योगशास्त्र हे महान आहे.
0: आपकी पसंत कार्यक्रमात आता ऐकूया आशिकी या चित्रपटातील गीत. पसंती या सर्वांची सेक्टर 67 मोहाली चंदीगड इथले टीडी मल्होत्रा, ऋतिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, नवनीत रॉय, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा, कलका इथले शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज आणि साहिल. लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड वंदनानगर इंदोर इथले राम लक्ष्मण, भरत खर्चे, ललिता खर्चे, गणेश कार्तिक, संजना परीखर्चे, मालती स्वाती, प्रयाग चौधरी. तसेच मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथले अरुण काळे, एडी कांबळे. तसेच मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथले तुषार कुरणे, प्रासिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे आणि अरुण येळगुडकर. मानोरा पोस्ट ऑफिस इथले प्रभाकर परांडे, परमेश्वर टेकाळे, निलेश परांडे आणि नितीन डहाके. तसेच धामणी मानोरा इथले तुळशीराम डेरे, मायावती डेरे, संदेश डेरे, आदेश डेरे, किरण डेरे, प्रज्वल डेरे आणि दादुल्या डेरे. ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं आशिकी या चित्रपटातील गीत.

अभिनेत्री या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. पसंती कळवणारे श्रोते, वरुड जवळुका इथले महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे, तसंच नायगाव इथले वानखेडे टेलर, मंगेश वानखेडे, संतोष वानखेडे, पेंटर म्हसाळ, डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव, छत्तीसगड इथले राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये, बिलाईगड छत्तीसगड इथले रोशन देवांगण, कौशल्या देवांगण, हेमलता देवांगण आणि डिम्पल देवांगण, तसंच कृष्णानगर टी व्ही टॉवर

सेमिनरी हिल्स नागपूर इथले नाना डोंगरदिवे, रमा डोंगरदिवे, सीमा डोंगरदिवे, रीमा डोंगरदिवे, दीक्षाताई डोंगरदिवे आणि राहुल डोंगरदिवे। श्रोते हो, आपकी पसंद कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया प्रेम पुजारी या चित्रपटातील गीत पसंती या सर्वांची। सरोज चौक अमरावती इथले कमरुल्ला ठेकेदार नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, आसमा सालिया शेख, सायमा खान, मुश्तबा खान, आफिया खान, राऊफ भाई आणि शहीद भाई, तसंच गांधीबाग अकोला इथले रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर। संकेत रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा इथले संकेत सकट, रामदास सकट, जुबेदा शेख, कोमल पाटोळे, स्वाती गोरे, मंदा पाटोळे आणि चांगदेव झाडे। सुरेवाडी संभाजीनगर इथले प्रकाश बोरगावकर, सुषमा प्रकाश, प्राजक्ता प्रांजली आणि सोहम बोरगावकर। पूज्य साने गुरुजी श्रोता संघ भोटा कुरहा इथले समाधान उगले, संतोष उगले, गजानन उगले, अभिषेक उगले आणि सोहम उगले। तालखेड इथले काशीनाथ ढेंगे, मंगेश कुमार ढेंगे, गणेश कुमार ढेंगे आणि प्रशांत पाटील। ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं प्रेम पुजारी या चित्रपटातील गीत।

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत ऐकायचं होतं आमच्या या श्रोत्यांना. पांगरा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोली इथले टेलर रामचंद्र धोंडीबा इंगले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा आणि गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, मास्टर विलास शिंदे पाटील आणि सुनील जबडे, अशोकनगर वसमत हिंगोली इथले दिलीप ठोके, पार्वती ठोके, रोहित मोन्यू आणि सोनू ठोके, झुमरी तलया इथले छकुली इंगोले, देव इंगोले, छोटूदादा इंगोले, पेंटर रामचंद्र इंगोले आणि महेंद्र चौरसिया. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपकी पसंत कार्यक्रम इथे संपन्न होतोय. पुन्हा भेटू येत्या कार्यक्रमात. नमस्कार.

आपकी पसंद कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 11 वाजतात. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मनाच्या शांत सरोवरात कधी हलकेच तरंग उठतात तेव्हा कळतं कुणाच्या तरी आठवणी आज पुन्हा मनाला स्पर्शून जात आहे. आठवणी म्हणजे काळाच्या ओघात जपलेले मोती, जितके जुने होत जातात तितके अधिक मौल्यवान वाटतात. आठवणी कधी पावसाच्या सरींसारख्या अलगद बरसतात तर कधी गार वाऱ्यासारख्या मनाला सुखावून जातात. आजचा कार्यक्रम अशाच आठवणींचा, जिथे प्रत्येक गीतात दडला आहे एक भूतकाळ, प्रत्येक सुरात आहे एखादी कथा आणि प्रत्येक शब्दात आहे मनाला स्पर्शून जाणारी भावना. आठवणी कधी एकट्या येत नाही. एक आठवण आली की तिच्यासोबत अनेक क्षण, अनेक चेहरे आणि असंख्य भावना मनाच्या दारावर हळूच येऊन थांबतात. जणू आठवणींचीच एक बारात निघते आणि आपल्याला भूतकाळाच्या सुंदर वाटेवर घेऊन जाते. चला तर मग श्रोते हो, आठवणींच्या सुरेल वाटेवरून एक सुंदर प्रवास करूया.

श्रोते हो, आयुष्याच्या पुस्तकातील सर्वात सुंदर रंगीत पान म्हणजे बालपण. आयुष्यातला सर्वात सुंदर, निरागस आणि आनंदी काळ. ना कोणती चिंता, ना कोणती काळजी, फक्त खेळ, मैत्री, स्वप्न आणि भरभरून आनंद. श्रोते हो, काळ पुढे सरकत जातो, जबाबदाऱ्या वाढत जातात, आयुष्य बदलतं, पण बालपणीच्या आठवणी मात्र मनाच्या एका कोपऱ्यात कायम जपून राहतात. शाळेचे दिवस, मित्रांसोबतची धमाल, शिक्षकांचे प्रेमळ मार्गदर्शन आणि निष्पाप हसणं, हे सगळं आठवलं की मन पुन्हा लहान होऊन जातं. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. बालपणीच्या गोड आठवणींना उजाळा देणारं हे सुंदर गीत ऐकूया.

श्रोतेहो, प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक हळवा कोपरा म्हणजे माहेर, जिथे तिचं बालपण फुलतं, स्वप्न बहरतात आणि आठवणींचा एक सुंदर खजिना तयार होतो. बालपणीच्या खोड्या, आईच्या मायेची ऊब, बाबांच्या प्रेमाचा आधार, मित्रमैत्रिणी आणि भावंडांसोबतच्या आठवणी, हे सगळं सोडून ती संसाराकडे वाटचाल करते तेव्हा मन भरून येतं. मुलीच्या माहेरातून सासरी जाण्याच्या क्षणी तिच्या मनातील भावना या गाण्यातून सुंदरपणे व्यक्त झाल्या आहेत. माहेरच्या आठवणी कायम मनाच्या कप्प्यात जिवंत राहतात. ऐकूया अशाच आठवणींना उजाळा देणारं एक भावस्पर्शी गीत.

श्रोते हो, आठवणींची पण एक खासियत आहे, म्हणजे दूर गेलेल्या क्षणांची त्या पुन्हा जवळ आणतात. कधी एखादी संध्याकाळ, एखाद्या फुलाचा सुगंध किंवा एखादं गाणं मनाला नकळत भूतकाळात घेऊन जातं. मनाच्या कोपऱ्यात जपलेल्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. प्रेमाच्या सहवासाच्या सुंदर क्षणांच्या आठवणींनी सजलेलं हे गीत आजही तितकंच हृदयस्पर्शी वाटतं. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण प्रेमाच्या आठवणींना स्वर देणारं हे गाणं आजही रसिकांच्या मनात घर करून आहे.

श्रोतेहो, मनाच्या कप्प्यात काही आठवणी अशा असतात ज्या आपण कुणालाच सांगत नाही. त्या फक्त आपल्या आणि आपल्या मनाच्या दरम्यान जपलेल्या असतात. काळ कितीही पुढे गेला तरी काही क्षण, काही चेहरे आणि काही भावना मनातून कधीच जात नाही. कधी एखादा पाऊस, एखादं गाणं त्या आठवणींना पुन्हा जागं करतं आणि मग मन हळूच त्या सुंदर दिवसांकडे वळतं. हे गाणं म्हणजे त्या खास क्षणांची आठवण, जी एका कोपऱ्यात हळुवारपणे जिवंत असते.

श्रोते हो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेले काही क्षण, काही चेहरे, काही हसरे दिवस आणि काही हळवे प्रसंग यांनाच तर आपण आठवणी म्हणतो. आठवणी म्हणजे काळाच्या वाळूत उमटलेली अशी पाऊलखुण जी काळ कितीही पुढे गेला तरी कधीच पुसली जात नाही. कधी त्या ओठांवर हसू आणतात तर कधी डोळ्यांच्या कडा नकळत ओलावून जातात. काही माणसं दूर जातात, काळ पुढे सरकतो, पण आठवणी मात्र सदैव सोबत राहतात. कधी एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि आपण नकळत भूतकाळात हरवून जातो. त्या सुरांमध्ये, त्या शब्दांमध्ये दडलेली असते एखादी प्रिय आठवण.

श्रोते हो, आयुष्यात अनेक संवाद होता, अनेक भेटी होता, काळाच्या ओघात शब्द विरले जातात, संभाषणही धूसर होतात, पण त्या क्षणांशी जोडलेल्या आठवणी मात्र मनात कायम जिवंत राहतात. नात्यांची ऊब, प्रेमाची चाहूल, मित्रांची साथ आणि आपुलकीचे क्षण हे सगळं आठवणींच्या रूपाने आपल्या मनात कायमचं घर करून राहतं.

श्रोते हो, क्षण सरून जातात, काळ पुढे जातो, आठवणींचा सुगंध मात्र आयुष्यभर दरवळत राहतो. याच सुंदर आठवणींना मनात जपत आजचा कार्यक्रम इथेच संपन्न होतोय. मी अर्चनामुळे आपली अनुमती घेते. पुन्हा भेटूया नव्या विषयासह, नव्या गाण्यांसह. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र ऐकत रहा. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा निवेदनासह कार्यक्रम आपण ऐकलात, सादर केला अर्चना मुळे यांनी. 11:30 झाली आहेत, प्रसारित करीत आहोत मराठी मिश्र संगीत.

0: आशा भोसले यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. मिश्र संगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून.
1: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

0: पार्टी हवीच.
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाणकारपणा सतर्क राहा.
4: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
5: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
4: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 2021.

आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. 311.5 meters अर्थात 963 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 102.1 FM आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 12 आहेत. सुरुवातीला वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया जीवन त्यांना कळले हो, मालुताई जोशी यांची मुलाखत.

प्रसार भारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकला. संवेदनशीलतेनं आजूबाजूला पाहताना उद्याची पिढी ही संस्कारक्षम होणं गरजेचं आहे हे जाणून पदर मोड करून पाळणाघर संस्कार वर्ग मालुताईंनी सुरू केले. या मुलांच्या पालकांना, विशेषतः महिला पालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मालुताई प्रयत्न करतात. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, त्याची बीजं कशी रुजली गेली हे आपण मुलाखतीच्या पूर्वार्धात ऐकलं. आजही मालुताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण कार्यक्रमात त्या आधी ऐकूया हे गाणं.

0: जीवन त्यांना कळले हो.
1: मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध.
2: मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
3: नमस्कार.
1: मालुताई, पाळणा घराची सुरुवात कशी झाली, संस्कार वर्ग कसे सुरू झाले, तुम्ही वेगवेगळ्या जणींना कशी मदत केली, हे सगळं आपण बोलत आहोत. या बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेत ना?
3: होय होय,

0: उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पण होतो बुशर पण होतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतो यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना दोन धावदोऱ्याच्या मध्ये जी जागा असते येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनारणे म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीनवर नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
1: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं, तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते, तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
0: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य म्हणजे, मग ह्यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला हे काम पुढं चालवायचं आहे बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी, असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. आमची एक मोठी संस्था उभी राहिली, काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
1: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जातं?
0: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालत होता, पालक पापड तर इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे मोती मी कोल्हापूरून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने हातातल्या बांगड्या ते मोत्याचे तोडे ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: आताही तुमचा पाळणा घर आणि संस्कार वर्ग दोन्ही सुरू आहे,
0: दोन्ही सुरू आहेत.
1: काय काय असतं बरं,
0: कामावर जाणाऱ्या ज्या आयांची मुलं असतात लहान मुलं, ती मुलं दिवसभर कुठे ठेवायची हा प्रश्न पडतो. म्हणून मी ही पाळणा घर म्हणून मी सुरू केले. बाई घरामध्ये आहे असं एकही कुटुंब माझ्या घराभोवती जवळपास नव्हतं, त्यामुळं कामाला जाणाऱ्या आयांची मुलं मी दिवसभर सांभाळायची. त्यातून आमचं पाळणाघर सुरू झालं, म्हणजे मी एकेका पाळण्यात त्या काळात 2-2 बाळं ठेवलेली आहेत. आता सध्या आमचं पाळणाघरच आहे जोरामध्ये. आणि असं माझं पाळणाघर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस मग आयांच्यासाठी बचत गट आमचे होते. प्रत्येक बाईशी माझा संपर्क यायचा ना, मग त्यांचा पैसा त्या कामाला जायचा, मग त्यांचे पैसे चाटायचे. त्यातून आमचे बचत गट तयार झाले.
1: त्यातून ही मुलं जराशी मोठी झाल्यावर त्यांची छोटीशी शाळा संस्कार वर्ग असं
0: सुरू झालं.
1: हे सगळं आता सुरू आहे.
0: आता संस्कार वर्ग म्हणजे मोठ्या मुलांसाठी रविवारी एक संस्कार वर्ग असतो, दर रविवारी मोठी भावंड येतात. आणि रोज आमचं पाळणाघर म्हणजे गाभारा जाणाऱ्या आईचं 1.5 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची बाळं असतात.
1: मग या मुलांना तुम्ही काय काय शिकवता आणि तुमच्याकडे उत्सव पण वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात?
0: मुलांना सगळे आपले संस्कार, हिंदू संस्कार जे आपले आहेत सगळे मुलांना मिळाले पाहिजेत. रोज मुलं सकाळी 9:45 ते 5 आई नाहीपर्यंत म्हणजे 5:30 मुलं असतात आमच्याकडं. आता सध्या 101 मुलं आहे असं. आणखीन संस्कार वर्ग म्हणजे रविवारी म्हणजे ही मोठी भावंड इतर शाळांमध्ये जातात शिकताय ती दर रविवारी आम्ही घेतो. ही 4 ते 6 ही वेळ संस्कार वर्गाची असते.
1: पाळणाघरातली जी मुलं रोज येतात त्यांना काय काय शिकवतात?
0: हा आता 1.5 वर्षापासून म्हणजे बघा शिकणारी पण मुलं आहेत, म्हणजे उद्या पहिलीला जाणारी मुलं आहेत आमची ती म्हणजे बालवाडी थोडक्यात. तर बालवाडीचा जो वयोगट आहे ह्या मुलांना बालवाडीचं जे काही शिक्षण असतं ते म्हणजे मुलांनी हातवारे करून गाणी म्हणावीत, गोष्ट एखादी सांगावी बरोबर, आपलं स्वतःचं नाव सांगावं, बडबड गीतं म्हणावीत, म्हणजे मुलांना अक्षरं पाठीवर लिहिली जातात, अक्षरं शिकवली जातात अक्षरं. 4 ते 5 वयोगट आमचा, 6 वर्ष लागलं की मुलगा पहिलीला जातो.
1: पहिलीला जाण्यासाठी तयारी सगळी पूर्ण करून घेतली जाते
0: पूर्ण.
1: आणि उत्सव पण तुमच्या
0: वेगळे होय,
1: पाळणाघरात वेगळ्या प्रकारचे असतात.
0: सांगते आता त्या उत्सवाचं तुला, सगळे उत्सव होतात आमच्याकडे म्हणजे मुलांचे. मुलांच्यासाठी सगळं

0: जेवढे जेवढे सण आहेत ते सगळे सण आमच्या इथं साजरे होतात मुलांचे. कामाला जाणाऱ्या आयांची मुलं ज्या वेळेला येत होती, आता नाही, आता सगळे सुधारलेले आहेत, आता पण ज्या वेळेला येत होती तर ह्या मुलांचे वाढदिवस कधी आया करत नव्हत्या. आमच्याकडे जन्मतारखा लिहिलेल्या असतात ना, तर ह्या महिन्यामध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्या सगळ्या मुलांचा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस सगळ्या मुलांना आम्ही एकत्र करतो, त्यांना ओवाळतो, त्यांना कुंकू लावतो, ओवाळतो, गोड खाऊ ते शिकेला जातो मुलांसाठी काहीतरी. सगळ्यांचा वाढदिवस ह्या महिन्यातल्या त्या त्या महिन्यातल्या मुलांचा वाढदिवस त्या महिन्याच्या शेवट 28-29 तारखेच्या दरम्यान होतो सगळ्या मुलांचा. आणि आता काय झालं, आता सगळ्यांनाच ते वाढदिवसाचे हौस झाले, आता सगळ्यांचे होतात. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मजा वाटायची मुलांच्या आईला पण खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. उत्सवाचं सांगायचं तर उत्सव सगळे होतात, पण तुला मुद्दाम जर सांगायचं असेल तर होळी पौर्णिमा, होळी दिवशी तोंडावर हात घेणं हा जो एक प्रकार आहे हा मी मुळात सगळा बंद केला. शिव्या देणं, बेडबगडबगड बोलणं, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होळी आली आणि माझ्या लक्षात आलं की आता उद्या सगळी मुलं तोंडावर हात घेणार, दारादारा पुढे जाणार आणि वेडेवाकड्या शिव्या देणार. उद्या होळी आहे म्हटलं, आज माझ्या लक्षात आलं, तर तशी मी मुलांना सगळ्यांना गोळा केलं. रोज मुलं अभ्यासाला यायचीच ना माझ्याकडं. मुलांना म्हटलं, हे बघ उद्या होळी आहे, होळी म्हणजे तेजाची पूजा असते, ते उद्या आपण होळी यज्ञ करायचा आणि आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण त्याच्यामध्ये सगळे जाळून टाकायचे. मग मुलं घरी लगेच संध्याकाळी सांगत गेली उद्या होळी आहे, आणखीन काकी म्हणाले की उद्या यज्ञ करायचं आहे. पालक काय म्हणाले, हे उद्या काकीच्या दारापुढे आपल्याला तोंडावर हात घ्यायचा आहे. मग परत लगेच धावत आली मला सांगायला की नाही नाही, आमच्या बाबाने सांगितलं तुमच्या पुढं येऊन तोंडावर हात घ्यायचा असं माझ्या बाबाने सांगितलं. मग होय का बाप, विचारूया की बाबांना ये तोंडावर हात घ्या. म्हणून त्या मुलाचा हात धरून मी शेजारी घरी गेले. गेल्याबरोबर ते वडील आले, पुढं आले, म्हणाले की काकी माझं चुकलं बरं का. म्हटलं हे बघा, एकदा का मुलाला वेडवाकडं कसं जोरजोरात बोलावं न लाजता, एकदा जर मुलाला सवय लागली तर तो उद्या कसंही बोलणार, कसंही वागणार, त्याला लाज वाटणार नाही वेडवाकडं बागायला. एवढ्यासाठी मी सांगत असते की वेडवाकडं बोलू नका, शिव्या देत जाऊ नका. होय काकी चुकलं माझं म्हणाले. आणि तेव्हापासून आमच्याकडं होळी पौर्णिमा हा यज्ञ होतो फार मोठा. ते सगळं पालकांना पण आम्ही बोलवत असतो. आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या वनस्पती जाळल्यामुळं कुठली हवा शुद्ध होते तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. आणि त्या वस्तू आणून आम्ही होळीमध्ये जाळतो की ज्या योगानं आसपासचं वातावरण शुद्ध होतं. ह्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे आमचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही विकारांच्या होती, म्हणजे माझा अहंकार मी अग्नीस अर्पण करीत आहे, इदम नमम इदम अग्नय स्वाहा, अशा तऱ्हेचे 12 विकार काढलेले आहेत आम्ही. आणि 12 विकार अग्नीला अर्पण केले जातात आणि इदम नमम इदम अग्नय स्वाहा. मुलाला चांगलं वळण लागलं, थोडक्यात मूल चांगलं उद्याचं राष्ट्र आहे हे सज्जनांचं असं माझी ओढ आहे माझी. आणि त्या दृष्टीने मग आम्ही सगळे सण साजरे करतो.
1: आणि पालखी एक करताना ते काय करतात,
0: ह्या लहान मुलाच्या खांद्यावर ठेवता येईल एवढी लहान पालखी आमच्याकडं. त्या पालखीत पावलं असतात, पावलांच्या आधी पूजा होते. आणि हे पावलं कुणाची तर आजपर्यंत होऊन गेलेले उद्या होणाऱ्या सत्पुरुषांचीही पावलं आहेत. आणि ह्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाणार आहोत अशा तऱ्हेचा मुलांना संस्कार दिला जातो, विचार दिला जातो. नंतर ती पावलं पालखीत ठेवली जातात आणि ती पालखी मुलांच्या खांद्यावर देऊन आम्ही गावातनं मिरवणूक काढतो. आता पालकसुद्धा त्याला इतकेच प्रतिसाद देतात. काही काही ठिकाणी ती पालखी आमच्या पंचशील नगरच्या गल्ली गल्लीत तर ती पालखी फिरत असते आणि तिथून ती मारुतीच्या देवळात जाते. तिथं भीमरूपी म्हटलं जातं, मुलांना प्रसाद वाटला जातो आणि मग ती पालखी पुन्हा घरी येते. आणि वाटेमध्ये आमचे जे पालक आहेत तर ते पालक ती पालखी आपल्या दारात थांबवतात, त्या पावलांची पूजा करतात, फुलं घालतात आणि पुन्हा पुढे पालखी पाठवतात. म्हणजे हा संस्कार पालकांनाही मिळतोय, आणखीन मुलाला तर मिळतोच मिळतो पण पालकांना देखील.
1: तुम्ही स्तोत्र नवीन नवीन काही काही तयार केली ना, म्हणजे आई माझा गुरु तर आपण म्हणतो
0: सगळं. म्हणजे आता आमचा सगळा कष्टाळू वर्ग आहे ना, पुरुष सुद्धा कष्ट करणारे सगळे लोक आहेत, तर मुलाच्या मनात जे बाबा जे वडील घर चालवतात तर त्यांचा कुठंच उल्लेख नाही. आणि आईबद्दल मुलाच्या मनात सतत जे चांगलं बिंबवलं जातं तसं वडिलांबद्दलही बिंबवलं जावं म्हणून मी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी. त्याप्रमाणे बाबा माझे परमेश्वर किती कष्ट ती दिनभर आई बाबांचे उपकार मी गुणवंत होता फिटतील. म्हणजे हाय संस्कार मुलं घेतात की मला उद्या चांगलं व्हायचंय अशा तऱ्हेचे काही काही श्लोक आहेत.
1: आणखीन एक तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे दत्तक पालक
0: पाडव्या दिवशी आम्ही ते करतो. आमचा एक मोठा कार्यक्रम असतो पाडव्या दिवशी, सगळे पालकांनी पण यायचं असतं. माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय, तर माझ्या मुलाला

मी त्याला देशाबद्दल, राष्ट्राबद्दल, कुटुंबाबद्दल त्याच्या मनात चांगली जाणीव निर्माण व्हावी असं वळण तुम्ही माझ्या मुलाला, असे संस्कार तुम्ही द्यावेत असं पालक शिक्षकाला सांगतात आणि शिक्षक सांगतात स्वीकारलेला आहे तुमच्या मुलाला मी, आणि त्या मुलाला मी सुसंस्कृत सुसंस्कारित करीन आणि ह्या मुलाला मी देशाबद्दल, राष्ट्राबद्दल आणि कुटुंबाबद्दल या मुलाच्या मनात जाणीव चांगली निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही

0: चांगली निर्माण होईल, अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही शिक्षक मला शिकवत आहेत ते मी मनापासून अभ्यास करेल आणि मी एक चांगला नागरिक घडेन असा विश्वास देतो.
1: बरोबर. तुम्ही इतकी वर्ष ही समाजसेवा करताय, संस्कार वर्ग, पाळणा घर, आणि शून्यातून आज ती संस्था तुमची मोठी झालेली आहे. तर काय सांगा, समाजाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
0: समाजाकडून माझ्या एवढ्याच अपेक्षा की समाजाने म्हणजे ह्या लोकांनी येऊन बघावं, विशेषतः आमची होळी पौर्णिमा बघावी, आणखीन तसे संस्कार त्यांनी घ्यावेत आणि आपलं मूल चांगलं घडवावं. आणखीन माझी जर काही मनापासून इच्छा असेल तर रोज तिन्ही सांजेला कातरवळेला आयाने सुद्धा टी व्ही बंद करावा, सगळ्यांनी लक्ष्मीची प्रार्थना करावी, पायावर पाणी घ्यावं, म्हणजे तो संस्कार मुलं घेतात. आई वडिलांनी का करायचं तर आई वडील जसे मागतील तसं मूल घडतं. तर तिन्ही सांजेला सगळ्यांनी दैवाला, दिव्याला, प्रकाशाला नमस्कार करावा आणि मी माझ्या ज्ञानाचा प्रकाश समाजाला देईन, अंधारातून सर्वांना उजेडाकडे नेईन, स्वतःवर एक संस्कार करावा ह्या वाक्यांचा.
1: मालूताई, आता इतकी वर्ष तुम्ही संस्कार वर्ग चालवता, त्यातली बरीचशी मुलं आता मोठी झाली असतील आणि तुमच्या संस्कारांमुळे चांगलं काम ही समाजात करत असतील, तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येईल का?
0: जरूर आहे. सुभाष बुवा नावाचा एक मुलगा आहे, तो चिपाडाच्या झोपड्यात तशा झोपडीत राहणारा हा मुलगा, हा आता उपशिक्षण अधिकारी झाले आहे. लमाण तांड्यासाठी तो काम करतो, म्हणजे अजूनही तो हे काम पुढे चालवतो.
1: तुमचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देतोय
0: आणि तो काम करतोय त्यांच्यासाठी. पार्वती कमते नावाची एक मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा इतकी चांगली आहे, ती आता स्वतःचा तिचा एक उद्योग आहे कपड्यांचा, म्हणजे ती ड्रेस शिवते आणि ते पाठवते. तिच्या हाताखाली तिने ज्या मुली ठेवल्या आहेत, 12 का 15 मुली आहेत, त्यांना मशीन दिली आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रेस शिवून घेते आणि ते ती विक्रीला दुकानामध्ये पाठवते. नंतर मनोज कोरडे नावाचा एक मुलगा आहे, तो आता आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहे, त्याचा स्वतःचा फार मोठा उद्योग आहे, 10-15 कुटुंब तो चालवतो. मी त्याचा स्वतःचा जो काही उद्योग त्याने सुरू करतो, त्याला आम्ही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा छोटासा कोर्स दिला मॅट्रिक झाल्यानंतर त्याने, आणि तो आज बँकेचा एका संचालक पण आहे.
1: अशा या मुलांकडे बघून तुम्हाला फार छान वाटत असेल ना?
0: आपण असं वाटतं मी दागिन्याने मढली असं वाटतं मला हे मुलं बघितले.
1: फारच छान. तुमचा हा ना सगळा प्रवास जो होता, म्हणजे एक कारण घडलं संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी, पाळणा घर सुरू करण्यासाठी, आणि ते तुम्ही सुरू केलं आणि हळूहळू विस्तारत गेलेलं, आणि आज सांगलीमध्ये अनेक ठिकाणी हे तुमचे संस्कार वर्ग सुरू आहेत. तुमच्या पाळणा घरात आज 100+ मुलं रोज येत आहेत, अनेक कुटुंब तुमच्यामुळं स्वतःच्या पायावर उभी राहून कमावत आहेत, आणि त्यातल्या काही जणांनी अनेकांना रोजगार दिलेत. खरंच हे कुटुंब तुमचं खूप विस्तारलेलं आहे आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या देशासाठी काम करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. जाता जाता मला आठवत आहे त्या ओळी, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, मित्र हो आजच्या क्षणी वेदांत सारा विसरलो. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला.
0: अरे
1: तर जीवन कसं असावं आणि कसं जगावं याचा एक वस्तुपाठ तुम्ही घालून दिलेला आहे आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आज वयाच्या 95व्या वर्षी सुद्धा तुम्ही कार्यरत आहात आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांना ती मिळतीये. मालूताई, तुम्ही आज आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितलात, अनुभव कथन केलं, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: जीवन त्यांना कळले हो, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकलात.

वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, आजपासून आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, अथ योगानुशासनम. या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रणोती पिसे यांना. योगामधली MA ची पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय YCB हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा योगाचा कोर्स आहे त्याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर भेटूया त्यांना, ऐकूया मालिका अथ योगानुशासनम. आज या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय.

नमस्कार. आजचा विषय आहे स्त्री आणि सौंदर्य. सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण आधुनिक भोगवादी आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये सौंदर्याची व्याख्या ही फक्त गोरी त्वचा, झिरो फिगर यामध्ये संकुचित होऊन अडकून पडली आहे. असण्यापेक्षा दिसण्याला खूपच महत्त्व आलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सौंदर्य हे बाह्य रूपात नाही तर अंतःकरणात असते. स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या करुणेमध्ये, वात्सल्यामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये आहे. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यंते तत्र रमंते देवता. ईश्वराने स्त्रीवर गर्भधारणेची जी काही जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पेलण्यासाठी योग्य आहार, विहार, आचार, विचार आणि व्यवहार या पंचसूत्रीमधून स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य टिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि यासाठी स्वतःचं स्वतः

त्या मदत केली पाहिजे, फक्त दिवसातून एक तास स्वतःसाठी, यावर अंमलबजावणी केली पाहिजे. राहिलेलं उरलेलं न खाता शरीरासाठी आवश्यक असलेलं संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मी दिवसभर धुणंभांडी करते, घरातली सगळी कामं करते, म्हणजे मला व्यायामाची काय आवश्यकता, हा विचार पूर्णतः चुकीचा असून जाणीवेनं स्वतःच्या शरीरासाठी, त्याच्या सुडौलतेसाठी योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे. हटप्रदीपिका हा जो योगशास्त्राचा आधारभूत ग्रंथ आहे, त्यामध्ये हटसिद्धीची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले, अरोगता बिंदु जयोगनी दीपनम, नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणम. हीच आपण सौंदर्याची प्रमुख लक्षणं म्हणून घेता येतील. सुडौल बांधा, आत्मविश्वासानं चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं हास्य, मधुर वाणी, कृतीतील चपळता, अरोगता, हीच खरी सौंदर्याची लक्षणं होत. इतरांना दाखवण्यापेक्षा मी स्वतःला सुंदर वाटली पाहिजे, मी स्वतःला सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हटयोगाचा अर्थातच योगाभ्यासाचा रोजच्या रोज सराव करणे आवश्यक आहे. आसनांच्या सरावानं शरीराची लवचिकता वाढते आणि अनावश्यक फॅटचे प्रमाण देखील कमी होते. मग या आसनांमध्ये आपण ध्यानात्मक, शरीर शिथिलीकरणात्मक आणि क्रियात्मक अशी सर्व प्रकारची आसने करू शकतो. गत्यात्मक आणि स्थितीनुसार सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील विसरल फॅट कमी होते, उदरांतर ग्रंथींवर दाब व ताण निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, अर्थातच त्यांचे कार्य सुधारण्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. मलासनासारखी आसने स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. प्राणायामाने मन शांत होते, हार्मोन्स नियंत्रित होतात आणि त्यामुळेच अनुलोम विलोम, भ्रामरी यासारख्या प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ध्यानाचा उल्लेख ऐकतो. ॲक्च्युली आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो. ध्यान हे आपोआप लागत असतं, याच्यावर रिसर्च देखील झालेला आहे आणि ध्यानाचा शरीरातील हार्मोन्सवर खूप चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. विविध मुद्रा जसं की सिंहमुद्रा, षण्मुखी मुद्रा या केल्याने चेहऱ्यावरील पेशींना ताण येतो आणि त्यामुळे फेशियल वगैरे करण्याची आवश्यकताच भासत नाही. आणि अशा रीतीनं आपण मुद्रांचा वापर करूनही सौंदर्य प्राप्त करू शकतो. तर आजच्या भागामध्ये आपण फक्त सौंदर्य आणि योग या विषयावर बोललो. अशाच आणखी नवनवीन विषयांसोबत अथ योगानुशासनम या मालिकेच्या पुढच्या भागात भेटत राहू. नमस्कार.

0: अथ योगानुशासनम या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर प्रणोती पिसे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. वनिता मंडळ या कार्यक्रमात यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता.
1: माझी एक कविता जी मला फार आवडते ती कविता मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छिते. ही कविता एक रूपक आहे, मेघाचं रूपक. मेघ बरसतो, अनेकांचा संताप निवारतो, पीक पाणी देतो, पण याचा कुठलाही अभिमान त्याच्याकडे नसतो. आणि या मेघाची जी परिणती आहे ती, तो मेघ मोकळा होऊन जाणं, रिकामा होऊन जाणं, त्याचं रितेपण, हे खरं त्याचं ऐश्वर, त्याची मिळकत आहे. या मेघासारखे अनेक संतजन सज्जन आपल्या आजूबाजूला असतात, जे दुसऱ्यांसाठी अविरत कष्ट घेतात आणि दुसऱ्यांसाठी झिजणं, चंदनापरी देहाला झिजवणं, याच्यामध्ये ते त्यांची जीवनाची सार्थकता मानतात. अशा संत सज्जनांना समर्पित ही मेघाचं रूपक असलेली कविता. ग्रीष्मातल्या भयाण उकाड्यात एक मेघ दिसला आभाळात, उन्हाच्या झळांनी देहाच्या लाह्या, तरी तो अंतरी स्वानंद स्नात. कुठून आला कुणास ठाऊक, पण आला खरा वेळेस धावून, धरतीची आर्त साद ऐकताच ओलाव्याची शिदोरी घेऊन. काळवंडल्या कांतीला तेजाचा काठ, जीवनभाराने शिणलेली पाठ, तितिक्षेची जणू परीक्षा घेत पायांतळी

तीव्र उन्हाची वाट, तरीही स्वतःचे क्लेश विसरून हसत मुखाने बाहू पसरून सूर्याला अलगद आडोसा करून लोकांचा ताप त्याने घेतला पिऊन त्याच्या स्पर्शात अपार गारवा आणि मनाचा निखळ बरवा विसावा देऊन पोळल्या जीवांना कर्तृत्वाचा तो करी न दावा विनयही लाजला पाहून त्याला इतका तो मेघ कृपाळू भोळा दुसऱ्यांसाठी रीता होताना अविरत कष्ट सोसत गेला तृषार्तांना गोड जीवन दिलं ढेकळांचं देखील लोणी केलं इतका बरसला जिव्हाळ्यानिशी की मनाचं मी पण धुवून नेलं समरसला असा तो जीवन रसात समरसला असा तो जीवन रसात की घनत्व त्याचं त्याने राखलंच नाही आणि पाहता पाहता विरला असा की आकाशावेगळा तो उरलाच नाही आकाशावेगळा तो उरलाच नाही. एक कविता आहे छोटीशी, जीवन एक तपस्या. मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा हे जीवन एक तपस्या हे जीवन एक तपस्या. सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास उदयाठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास उदयाठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास अनुत्तरित ती कधी जन्मली नाही कोण समस्या हे जीवन एक तपस्या. कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती सत्य अटळ परी का धावावे मन मिथ्याच्या पाठी यशापयश हे तुझेच यशापयश हे तुझेच तरीही भीड कशी संघर्षा हे जीवन एक तपस्या. जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे कर्म भोग तव जाण शिदोरी अन्य काय ते नेणे सुख दुःखांच्या काननातुनी मुक्तीचा कानोसा हे जीवन एक तपस्या हे जीवन एक तपस्या. अनेकांनी प्रेमावरती कविता केली म्हणजे कवी आहे आणि प्रेमावरती काही केलं नाही असे विरळच सापडतील. मी ही माझ्या बुद्धीला जशा प्रकारे प्रेम ही संकल्पना समजून आली ती कविताबद्ध करण्याचा प्रयत्न केला. ही आपली आपली प्रेमाची परिभाषा की प्रेम कसं आहे मीठ पाण्यात विरणे मग मिठाचं वेगळेपण राहत नाही साखरेचे विरघळणे मग साखरेचं साखर रूप पण संपून जातं मीठ पाण्यात विरणे साखरेचे विरघळणे समर्पणी अस्तित्वाच्या प्रेम परिभाषित आहे. प्रेम म्हणजे अस्तित्वाचं समर्पण. कल्पना सहवासाच्या वेदना विरहव्यथेच्या प्रेम हा प्राणांतीचा प्रार्थनामय स्वर आहे. प्रेम मौनाची भाषा प्रेमनिष्ठेची परीक्षा तितिक्षा पांथस्थाची अनंताचा पथ आहे. व्यर्थ परिदेवनेचा परिदेवना म्हणजे तक्रार शोक व्यर्थ परिदेवनेचा कंठ संतृप्ततेने आर्तस्वर स्नात होता प्रेमते गीत आहे. शुचित्वाचे फळ आणि अंतरीचे बळ स्नेही देशकाळातीत काही तत्व हे विदेही आहे. प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे. सागर तो खारट म्हणूनी अपेय ठरे लोकांसी तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे तो तप तप तपला आणि आकाशी मेघ बनूनी देशात दूरच्या गेला लोकांस द्यावया पाणी बरसून रिता होताना

तो तोच सरोवर झाला, लोकांच्या निववित तापा खर्चली ही जीवन वेला। पोसले किती वृक्षांना, तहानेस किती भागविले, किती पशुपक्षांचे मेळे तीरावर त्याच्या रमले। किती पांथस्थ, किती प्रेमी, किती त्रस्त जीव एकाकी, किती ऋतू बहरले रुजुता पाऊनी त्याच्या जीवनी। मग एक काळ ग्रीष्माचा सूर्याचा चढला पारा, असूयेने त्यास म्हणाला तुझ गिळून टाकतो सारा। तो उंचा उनिया बाहू त्याला स्वीकर्ता झाला, लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत गेला। काठावर आता तसले सोहळे कुठे होतील, तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील। की ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा, पळतील चहुंस पशुही शोधूनी निवारा दुसरा। पण कधी तळ्याच्या हृदयी पाहूनी स्थान स्वतःचे, सर्वस्व तया मानूनी जो मीन बिचारा उरला। की इतर तुझ्या स्मरणात जगतील सुधा इतरत्र, पण पाण्याविन माशाला ठावही नसे जगतात। या निर्वाणीच्या समयी त्याने कोणास पहावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे। आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हतोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी। आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हतोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी। आज वाटले जे घडते ते घडते त्याला दैव म्हणावे, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते, चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते। नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते, वाळू होऊन त्या घटकांतून अलिप्त अंगी सरण्यासाठी। आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही, सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही। स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही, स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही। आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी, आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी। आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती, कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल मायेपोटी। प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती, प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती। आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत, आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत। जीव धावतो स्वप्नांमागे ज्याची त्याची नियती शोधत, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी। आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं। तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं। कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो, कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो। घट घडता तिला एकटंच तपावं सुद्धा लागतं, घट घडता तिला एकटंच तपावं सुद्धा लागतं। महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता, महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता। मंथनाच्या तीव्र कळा

0: कशा चुकतील माणसालाही? इथे चंद्र सूर्यालाही ग्रहण लागतं फिरून फिरून, इथे चिखलातच उमलणं भाग पडतं कमळालाही। चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी? चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी? काळाचं हे अवघड गणित तुझं तुला तुझ्या पुढे सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी, सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी। घनाचे घाव सोसून कधी दगडातूनच देव घडतो, काळ्या गहिऱ्या घनातूनच सृजनशील पाऊस पडतो। मुकाट्याने भोगत जाऊन सारे प्रश्न सोडून देऊन आयुष्याला कधी मुक्याने सोसावं सुद्धा लागतं। सोनं तेवढंच कसाला उरतं, किटाळते ते झडून जातं, परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं, परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं। आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच, आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं, छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं। तुझ्या पावलांना नेहमी फुलांचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं। आता एक कविता जी मी स्वतःविषयी लिहिलेली आहे की जगणं काय आहे, जगणं हे नाही आहे की आपण काय टप्पे टोणपे खातो, जगणं हे आहे की ते खात असताना आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जात असताना आपण घडतो कसे, आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। तोच आशय मांडणारी ही माझी कविता। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे। मथन म्हणजे मंथन। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे। की पंखात बळ पाखराच्या ही येते, तया तोलणारे गगन मुख्य आहे। की पंखात बळ पाखराच्या ही येते, तया तोलणारे गगन मुख्य आहे। मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले। मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले। मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, तया चित्ती माझे स्मरण मुख्य आहे। पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकार तुकुणाला। पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकार तुकुणाला, तसा मीही मनाच्या शिळेला कधी जाग येईल विचारत स्वतःला। तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला। भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाळ्यांत गणलो तरी काय झाले। भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाळ्यांत गणलो तरी काय झाले। की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे। की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे। की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविण कसा जाऊ परतून। की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविण कसा जाऊ परतून। जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून। जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून। मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले। मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले। जिथे रंग सारे प्रकाश एक होती, जिथे रंग सारे प्रकाश एक होती, त्या दीप्तीत माझे मरण मुख्य आहे। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे।
1: प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांचं कविता वाचन आपण ऐकलं।

आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पिन कोड नंबर 416 416. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sangliakashvani@gmail.com. याशिवाय फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला वरद आला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल

दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअप वर एक संदेश मिळेल, ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंक द्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800 3157008.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मितवा या चित्रपटातील सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

0: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते।
1: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता, लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक। सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता।

0: अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अजय गोगावले, श्रेया घोषाल यांनी, आणि चित्रपट होता महाराष्ट्र शाहीर. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.

बाई पण भारी देवा या चित्रपटातील साईप्रसाद निंबाळकर यांनी गायलेलं बोले मालगुंडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं साई पियुष यांचं. श्रोतो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

कुटुंब या चित्रपटातील रूपकुमार राठोड आणि बेला शिंदे यांनी गायलेलं जितेंद्र जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अभिजित कवठाळकर यांचं. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया

सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजेवाला यांनी गायलेलं दासू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 1:30

0: वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल, असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल. तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलाय. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेतल्या भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय. या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलंय. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल, तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल, असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय. हैदराबादमध्ये डुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या. यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 पेक्षा जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. कॉंगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. काँगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 वर पोहोचले तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय. या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धरमशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. DRDOच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट

0: सामना आज धरमशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहज प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन यू टर्न अंतर्गत 1 मे पासून शहरभर चालकांसाठी अंमली पदार्थ चाचणी मोहीम राबवली. अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्या चालकांची ओळख पटवण्यासाठी अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग यंत्रे तैनात करण्यात आली होती. या यंत्रांच्या सहाय्याने घटनास्थळीच चाचणी करून नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आणि पियुष तिवारी यांच्या हस्ते या यंत्रांचे उद्घाटन करण्यात आले. सेवा सदन विद्यालय कोराडी कामठी येथे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. कबड्डी हा केवळ खेळ नसून संस्कृती शिस्त आणि संघभावनेचे प्रतीक असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी या मर्दानी खेळाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले. खेळाडूंना नोकरी विमा आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी नवीन क्रीडा धोरण आखले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी संविधान चौक आणि विधान भवन परिसरात विदर्भ समर्थकांनी आंदोलन केले. महाराष्ट्र स्थापना दिन काळा दिवस म्हणून पाळत आंदोलकांनी काळे कपडे परिधान करून आकाशात काळे फुगे सोडत निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. खासदार क्रीडा महोत्सव 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात आला. वाढते तापमान लक्षात घेऊन सर्व मैदानी स्पर्धा रात्री फ्लड लाईटच्या प्रकाशात घेण्यात आल्या तर हॉकीसारख्या काही स्पर्धा सकाळी आयोजित करण्यात आल्या. या निर्णयामुळे खेळाडूंना उष्णतेपासून दिलासा मिळाला आणि स्पर्धा अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कॅन्सर केअर फाउंडेशन आणि नागपूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मे रोजी मोफत कर्करोग तपासणी आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये झालेल्या या शिबिरात कर्करोग, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग आणि अंडाशयाच्या कर्करोगासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आले होते. गेल्या 25 वर्षांपासून जलसंधारण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या तामसवाडा मॉडेलची देशभरात दखल घेतली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमांतर्गत 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. ऑनलाईन औषध विक्री विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनावरून 20 मे रोजी देशव्यापी बंद पाळण्यात आला होता. नागपुरात औषध दुकाने बंद ठेवण्यात आली होती तर नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचे उल्लंघन होत असून तरुणांमध्ये नशेचे प्रमाण वाढण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वाढती महागाई इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. व्हरायटी चौकात झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून तरुणांमध्ये असंतोष वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
2: पूर्व नागपूरमधील भांडेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून जैव वायू निर्मिती प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करत हा देशातील पहिला सीबीजी प्रकल्प जवळपास पूर्णत्वास आल्याचे सांगितले. या प्रकल्पातून दररोज सुमारे 28 टन सीबीजी गॅस तसेच मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताची निर्मिती होणार आहे.

0: आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचा 1:45 आणि 12 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया उमा आमोणकर यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत.

महामोणकर यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एम पी भावे यांचं गीत गोविंद पोहळे यांच्या स्वरात.

0: या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 आणि 33 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासांसाठी हवामानाचा इशारा. आकाश स्वच्छ निरभ्र राहील, हवामानात मोठा फारसा बदल संभवत नाही. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात वांगी, मिरची आणि टोमॅटो लागवड पद्धती याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. वांगी, मिरची आणि टोमॅटो या पिकांसाठी उष्ण हवामान, चांगला निचरा असणारी मध्यम काळी कसदार जमीन उत्तम ठरते. कोकणात या पिकांवर अणुजीवामुळे मोठ्या प्रमाणात मररोग येतो. त्यासाठी वांग्याची कोकण प्रभा, बांध तिवरे, अर्कानिधी आणि पुसा पर्पल क्लस्टर, टोमॅटोची सोनाली, कोकण विजय LE66 तर मिरचीची कोकण कीर्ती या रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. रोपं गादी वाफ्यावर तयार करावीत. गादी वाफ्याचा आकार 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंच असावा. प्रति चौरस मीटर वाफ्यात 5 किलो शेणखत, 35 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 25 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावी. रुजवा चांगला होण्यासाठी वांगी या पिकासाठी हेक्टरी पाऊंड 1 किलो बियाणं वापरावं. मिरची पिकासाठी हेक्टरी 1 ते 1.5 किलो बियाणं वापरावं तर टोमॅटो या पिकासाठी हेक्टरी 1/2 किलो बियाणं वापरावं. पेरणीचं अंतर तीनही पिकांमध्ये 10 सेंटीमीटर इतकं असावं. रुजवा चांगला होण्यासाठी वाफे भाताच्या पेंढ्याने आच्छादावेत. उगवण होईपर्यंत वाफ्यांना नियमित पाणी द्यावं. उगवण झाल्यानंतर 2 दिवसांनी पाणी द्यावं. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्याला 50 ग्रॅम युरिया द्यावा. पेरणीनंतर 4 ते 6 आठवड्यांनी रोपं पुनर्लागवडीसाठी योग्य होतात. 1 हेक्टर लागवडीसाठी 8 ते 10 आर क्षेत्रावरील रोपं पुरेशी होतात. वांगी या पिकासाठी हेक्टरी 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश. मिरची पिकासाठी हेक्टरी 15 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश. तर टोमॅटो पिकासाठी हेक्टरी 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 75 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. वांग्याला नत्राची 1/3 मात्रा अधिक स्पुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा लागवडीपूर्वी द्यावी. उरलेलं नत्र 2 हप्त्यांमध्ये समप्रमाणात विभागून 3 ते 5 आठवड्यांच्या अंतराने द्यावं. मिरचीला लागवडीच्या वेळी निम्मं नत्र आणि संपूर्ण स्पुरद आणि पालाश द्यावं. उरलेलं नत्र फूल आणि फलधारणेच्या वेळी द्यावं. टोमॅटोला लागवडीच्या वेळी 50 किलो नत्र, संपूर्ण स्पुरद आणि पालाश द्यावं. उरलेलं 100 किलो नत्र लागवडीनंतर 1 ते 2 महिन्यांनी समप्रमाणात विभागून द्यावं. रोपांची लागवड केल्यानंतर लगेचच पाणी द्यावं. हिवाळ्यात 6 ते 8 दिवसांनी तर उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसांनी पाणी द्यावं. जरुरीप्रमाणे 2 ते 3 वेळा बेंडणी करावी. तणांच्या बंदोबस्तासाठी बासालीन या तणनाशकाचा लागवडीपूर्वी उपयोग करावा. टोमॅटोच्या पिकाला आधार द्यावा. वांग्याची काढणी रंग सतेज, चमकदार आणि फळं कोवळी असताना करावी. मिरचीची काढणी हिरव्या मिरच्यांसाठी 2 ते 2.5 महिन्यांनी तर सुक्या लाल मिरच्यांसाठी मिरची पूर्ण पक्व झाल्यावर करावी. वाहतुकीचे साधन आणि बाजारपेठेचे अंतर लक्षात घेऊन टोमॅटोची काढणी हिरवी पक्व फळे, फिकट फळे, पक्व फळे आणि पूर्ण पक्व फळे अशी करावी.
2: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया तुषार भद्रे यांच्या कारान या नाटकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
3: लेखक तुषार भद्रे. कारान या शब्दाचा अर्थ आहे देवीला केलेला नवस फेडण्याचा उत्सव.

0: हे कथानक माळ रानावर पाल टाकून जगणाऱ्या भटक्या लोकांवर आधारित आहे. भटक्या लोकात दोन स्तर आहेत. एक आहे ते भटके जीवन स्वीकारण्याचा देवानं दान दिल्यानुसार, तर दुसरा स्तर आहे भटक्या जीवनाला कंटाळलेला म्हणून कुठंतरी एकाच ठिकाणी कायम टिकून राहावं या मताचा. शक्य झालं तर तिथंच कामधंदा करून जगण्याचा प्राधान्य देणारा आणि आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य किमान आपल्या मुलाबाळांच्या वाट्याला येऊ नये या अपेक्षांचा. हे नाटक आहे. या नाटकामध्ये काही पात्र आहेत. त्यातलं प्रमुख पात्र आहे म्हातारा, जो मरणासन्न आहे. वाट्याला आलेल्या आयुष्याला कवटाळून त्याला सामोरं जाणारा, एकाच जागी न राहता सतत पाल वेगळ्या वेगळ्या गावी टाकावेत या मताचा. आपले दिवस भरलेले आहेत, कधीही जाऊ, फक्त जाण्यापूर्वी नातीचं लग्न झालेलं पाहावं ही त्याची आस. प्रत्यक्ष जेव्हा नातीचं म्हणजेच बबलीचं लग्न ठरतं, सगळी तयारी होते, वाजंत्री वाजवू लागतात, आता लग्न लागणार, नेमका त्याच वेळेस त्या समारंभाच्या वेळी म्हातारा मृत्यू पावतो. दुसरी व्यक्तिरेखा आहे सदर्या. हा म्हाताऱ्याचा मुलगा, तरुण, दारू पिणारा, बायकोला मारहाण करणारा, अर्थातच ही पालावरची संस्कृती. सतत स्थलांतर करीत राहावं, एका जागी स्थिर राहू नये ही बापाची शिकवण त्याला अमान्य. एकाच गावी राहावं स्थिर, तिथंच मुलाबाळांना स्थिर करावं अशा मताचा. त्यालाही कारण असं की तो गावातल्या एका जमीनदार मालकाकडं काम करतो. मालकाच्या जीवावर आपण आपलं पुढचं आयुष्य चांगल्या प्रकारे उभं करू, एका जागी स्थिर राहू असा त्याचा विश्वास. तो बायकोनेही केलेला नवस फेडण्यासाठी मालकाकडून कर्ज घेतो, पुढे मुलीच्या लग्नासाठी त्या मालकाकडून कर्ज घेतो. लग्नातच बाप मेल्याने त्याचा क्रियाक्रम करण्यासाठी सुद्धा पैशाची अडचण निर्माण होते, त्यावेळेस देखील तो मालकाकडून कर्ज घेतो. रंगली ही सदऱ्याची बायको. तिला आणि म्हाताऱ्याला सारखं वाटतं की आपली बबली लग्न होऊन सुखरूपपणे तिच्या घरी जावी. रंगली अखंड नवऱ्याचा मार खाते, तरी ती स्वतःच्या मताशी ठाम राहते. विशेष म्हणजे ती पतिव्रता आहे. बबली आताशी वयात आलेली मुलगी, तिचं 150 रुपयात पालावरील एका मुलाशी लग्न ठरतं. परंतु लग्नातच म्हातारा मृत्यू पावतो. मुलगी म्हाताऱ्याच्या मृत्यूला जबाबदार, अर्थातच अपशकुनी म्हणून ठरलेलं लग्न मोडून पालावरची माणसं बाजूला होतात. मालक गावातला एक जमीनदार सदऱ्याला कामावर ठेवतो, त्याला लागतील तितके पैसे देतो. कारण व मुलीच्या लग्नासाठी म्हातारा मृत्यू पावला, त्याच्या अंतिम संस्कारासाठी पैसे देतो, हवं तेवढं कर्ज द्यायला तयार होतो. फक्त व्यवहार म्हणून सदऱ्याची मुलगी बबली हिला गहाण ठेवायला तो तयार होतो. तोच त्याचा हेतू आहे. 700 रुपये सदऱ्याच्या हातात ठेवून मालक बबलीला जनावरासारखी ओढत घेऊन जातो. मालक इथंच थांबत नाही, तर पालावरील सदऱ्या आणि इतरांनी मालकाकडं चोरी केली, हे लोक चोर आहेत, त्यांनी मालकाच्या बायकोचा हात धरला अशी अफवा पसरवतो. त्यामुळे संतापलेले गावकरी काठ्या कुऱ्हाडे घेऊन पालावर हल्ला करायला येतात आणि त्यात त्यांना मारहाण करतात. माळावर पाल टाकून भटके स्थगित नसलेले, उदारनिर्वाहाचं साधन नसलेले, जेवण वाट्याला आलेले अशा भटक्या कुटुंबांचं हे नाटक आहे. त्यांची भाषा आर्वाच्य, त्यांचे अस्ताव्यस्त जगणं, दारूविडीचं व्यसन, प्रत्येक पात्र आपापल्या परीने जगण्याची एक वेगळी दिशा दाखवतं.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला तुषार भद्रे यांच्या कारान या नाटकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळून येणारा एक आजार आहे या विषयावर आपण बोलूया. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजे अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषतः उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळतो. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातील मूळ जागा सोडून खाली उतरते. हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो 3 पायऱ्यावर आपण समजून घेतो. पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्गही सैल होऊन खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो. त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर योनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचे लक्षण आहे असे आपण म्हणायला पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनिमार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं. तिसऱ्या पायरीमध्ये याहीपेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनिमार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सरसुद्धा होऊ शकतो. याचे कारणं काय आहेत? याचे मुख्य कारणं म्हणजे उतार वय आणि बाळंतपण. पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतात. उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त वजनाचं मूल असणं, अशा अनेक कारणामुळे गर्भाशय खाली ओढल्या जाते. त्यामुळे गर्भाशयात धरून ठेवणारे जे स्नायू असतात किंवा पडदे असतात ते सैल होतात व नंतर गर्भाशय खाली उतरते. तसेच जास्त बाळंतपणे त्यातल्या त्यात 3 पेक्षा जास्त बाळंतपणं झालेली असतील तरी पण स्नायू सैल होतात. बाळंतपणानंतर 40 दिवसापर्यंत स्नायूंची पूर्वापार असलेली जी मजबूती असते ती परत येत नाही. त्यामुळे या बाळंतपणाच्या नंतरच्या 1 महिन्याच्या काळात फार कष्टाची, शारीरिक लवून काम करण्याची, शेतातील कामे करण्याची स्त्रियांना हा आजार होण्याचा जास्त संभव असतो. थोडक्यात उतार वय व बाळंतपणातील ताण व त्याबरोबर मग जुनाट खोकला बद्धकोष्ठता म्हणतात त्यामुळे सुद्धा हा त्रास जो आहे तो लवकर होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये उपचार काय आहेत? तर पहिल्या पायरीमध्ये ओटीपोट विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास आपल्याला उपयोग होतो. यासाठी आधी सोपी पद्धत म्हणजे मल विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आपण आकुंचनाची क्रिया करतो तशी क्रिया वारंवार करावी, त्यामुळे स्नायू चांगले काम करून गर्भाशय वर उचलला जाते. खरे तर हा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळ व संध्याकाळ 15 ते 20 वेळा आणि बाळंतपणानंतर कमीत कमी 30 ते 40 दिवस जर केला तर आपल्याला हा गर्भाशयाचा उतरण्याचा संभव कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशय जर खाली उतरून तोंड दिसत असेल, गर्भाशय पूर्ण बाहेर पडले असेल, लघवी अडकण्याचा किंवा वारंवार होण्याचा किंवा लघवी आपोआप होण्या असा त्रास असेल तर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. याचा प्रतिबंध कसा करायचा? तर पहिली गोष्ट, प्रत्येक बाळंतपण हे रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिनाभर तरी आकुंचनाचे सांगितलेले व्यायाम करावेत. त्याच्यानंतर 2 बाळंतपणामध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्षाचं अंतर असावं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळंतपणानंतर गर्भधारणा व बाळंतपण टाळणे महत्वाचे. त्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घ्यावी. बाळंतपणानंतर 6 आठवडे कष्टांची कामे न करणे आणि वज्रासन, विपरीत करणे आसन अशी जी योगासने आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध म्हणून कामाला येऊ शकतात.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती.

0: माहिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.
1: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
0: परिसर. नमस्कार श्रोते हो. परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सीमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोते हो. जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येक जण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढली. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रेय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोट तिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला आहे तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले आहे. कुठे अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी तर कुठे दुष्काळ पडत आहे. पावसाच्या अनियमित चक्राचा परिणाम इथल्या पीक पद्धतीवर होत आहे. पुष्कळ अशा घटना आहेत की चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे असे प्रकार हवामान बदलाच्या परिणामामुळे होत आहेत. मुंबई, चेन्नई, कलकत्ता यासारख्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांवर हवामान बदलाचा परिणाम येणाऱ्या काळात होणार आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे जैवविविधतेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर 48,000 अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा होऊन त्वचा विकार, कर्करोग यासारखे आजार मानवाला होत आहेत. यासारख्या समस्या निर्माण झाल्यात. या सर्व समस्या वाढल्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. यावरून हेच आपण लक्षात घ्यायचे आहे की आता आपण हवामान बदलाचा विचार गांभीर्याने केला नाही किंवा त्यावर उपाय करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर येणारा काळ मानवी सृष्टीसाठी आणि विशेष करून आपल्यासाठी अतिशय खडतर असणार आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे ते श्रोते हो,

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 36 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सरस्वती सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकणार आहात. राग नायकी आदितालात, राग मध्यमावती रूपक तालात आणि राग श्रुती रूपक तालात यांना साथ संगत अशी आहे. व्हॉयलिनची साथ आहे वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमची साथ आहे NS कल्याणरमण यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सरस्वती सुब्रमण्यम यांनी गायलेलं कर्नाटक शैलीतील सुरुवातीला राग नायकी मध्यमावती आणि श्रुती.

नाद ब्रह्म या कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत सरस्वती सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन. सुरुवातीला राग नायकी, मध्यमावती आणि श्रुती यांना व्हायोलिनची साथ होती वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमची साथ होती एन एस कल्याणरमण यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आज संध्याकाळी 5:02 आपण ऐकू शकाल विद्यानंदी गोपाल अय्यर यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन राग नाटा बेगडे आणि शहाणा. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शेख मोहिते, प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एकल माता एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार। केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6

आणि नववीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. आणि आता बातम्या विस्तृतपणे. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. या संदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच KVS ने शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकडे असलेल्या शाळांमध्ये 1 संस्कृत आणि 1 प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSEनेही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या 3ऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलंय. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी योजनेमुळे देशात मुलींच्या सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या दशकात या योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयानं दिली. मुलींना सुरक्षित आणि सक्षम वातावरण देण्यासाठी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातल्या मुलींचा जन्मदर 2014-2015 918 होता. 2024-2025 तो 929 वाढला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मुलींचा टक्का वाढला असून माध्यमिक पातळीवर मुलींची पटसंख्या 75.51% 80.2% झाली आहे असं आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आकडेवारीत म्हटलं आहे. सीमावर्ती भागातल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्याविषयक बदलांचा अभ्यास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत लोकसंख्याविषयक बदल या विषयावर एक बैठक झाली. बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. लोकसंख्या वाढीच्या समस्येवर उपाय सुचवण्यास या समितीला सांगण्यात आलं आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरोधात बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेण्यात आल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होत आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांसाठी क्षमता वृद्धी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता अधिक वाढवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चित करणं हे उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे.
या अंतर्गत

0: संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या पदवीपूर्व नीट आणि इतर परीक्षांच्या आयोजनात सहभागी असलेल्यांना विशेषतः परीक्षा केंद्रांचे अधीक्षक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथे ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. सक्तवसुली संचालनालयाने काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या 2 माजी अधिकाऱ्यांना PMLA कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारतीय स्टेट बँकेला 114.98 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्सला ज्या 11 बँकांनी 735 कोटी रुपयांचं कर्ज दिलं त्यात स्टेट बँकेचा समावेश आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे स्पेस एक्सच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2,10,000 कोटी डॉलर्सवर पोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनर बनले आहेत. वॉल स्ट्रीटवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणून वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर स्पेस एक्सचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. या वाढीमुळे रॉकेट आणि सॅटेलाईट कंपनीमधल्या मस्क यांच्या हिश्श्याच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली. 2002 स्थापन झालेली स्पेस एक्स व्यावसायिक प्रक्षेपण स्टारलिंकद्वारे सॅटेलाईट इंटरनेट सेवा आणि अमेरिके सरकारच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून उदयाला आली आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस सिरसे यानं आपल्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली मुलांच्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकट तालुक्यात युरिया खरेदीसाठी आता 7-12 उतऱ्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता युरिया आधार कार्डवर मिळणार आहे. याआधी आधार कार्डवरच खत मिळत होतं, पण साठेबाजी आणि काळाबाजार होण्याच्या चिंतेमुळे 7-12 सक्तीचा करण्यात आला होता. मात्र लोकांच्या असंतोषामुळे आता पुन्हा केवळ आधार कार्डवरच युरिया वितरणाचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कमाल 5 बॅगच युरिया मिळण्याची अट घालण्यात आली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस सिरसेचा 110 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. 3:10 झालीत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

0: शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एक तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. धीरज सेठ हे येत्या 30 जूनला या पदाचा पदभार स्वीकारतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिरसे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलीसेकंदात हे अंतर कापलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता ऐकूया कर्नाटक शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज या कार्यक्रमात ऐकूया कलाकार विद्यानंदी गोपाल अय्यर यांनी वीणेवर वाजवलेले राग, राग नाटा, बेगडे आणि शहाणा. हे राग कंदचापू, रूपक आणि आदितालात निबद्ध आहेत. विद्यानंदी गोपाल अय्यर यांना मृदंगमची साथ केली आहे AL नाथ यांनी. ऐकूया विद्यानंदी गोपाल अय्यर यांनी वीणेवर वाजवलेले राग नाटा, बेगडे आणि शहाणा.

0: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता ऐकूया युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आज यामध्ये ऐकूया AI आणि चित्रकार याविषयी संवाद आणि ऑस्ट्रेलियातील डॉट पेंटिंग याविषयी माहिती. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण कर्नाटक संगीत शैलीतील विद्यानंद गोपाल अय्यर यांनी वीणेवर वाजवलेले राग नाटा, बेगडे आणि शहाणा ऐकले. त्यांना मृदंगम साथ केली होती ए

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आपण सर्वांचं हटके स्वागत करते. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्राफिक्स या विषयावर संवाद, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची अनोखी माहिती. कार्यक्रमाची सुरुवात करूया या सदाबहार गीतानं.

0: युववाणीमध्ये आता ऐकूया आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर हा संवाद. ऐक ना अमित.
1: हा बोल ना रोहिणी.
0: हे बघ मी लॅपटॉप आणलाय. हे बघ मी फक्त ह्यावरती एक कोड टाकला आणि बघ काय आलं. समुद्र किनाऱ्यावर ध्यान करणारा साधू. सायबर पंक स्टाईल आणि या AI टूलने अवघ्या 10 सेकंदात एकदम अप्रतिम डिजिटल पेंटिंग तयार केलंय बघ. मानलं पाहिजे यार, AI फारच कमाल आहे.
1: हो ना, दिसायला तर खूप आकर्षक आणि परफेक्ट आहे बघ. बघ ना, रंगांची जुळवाजुळव देखील छान आहे. पण मला सांग, हे चित्र तयार करताना तुला नक्की काय भावना जाणवली ग?
0: भावना? भावना कसल्या? हां, पण मला आनंद झाला कारण माझा वेळ वाचला. पूर्वी अशा डिझाईनसाठी मला तासन तास बसायला लागायचं, पण आता AI मुळे अगदी काही सेकंदात, म्हणजे बघ ॲट अ सिंगल क्लिक कला उपलब्ध होते बघ. त्यामुळे कोणालाही कलाकार बनता येईल आता.
1: इथंच तर मुख्य फरक आहे ना रोहिणी मॅम. म्हणजे मला सांग, AI मुळे कोणीही चित्र तयार करू शकेल पण कलाकार नाही बनू शकत. जेव्हा मी कॅनव्हासवर माझा पहिला ब्रश मारतो तेव्हा त्यामागे माझा त्या दिवसाचा मूड, माझे विचार आणि माझी धडपड असते. कॅनव्हासवर पडणारा रंगाचा प्रत्येक थेंब माझ्या हाताने, माझ्या भावनेतून आलेला असतो. आता AI मध्ये ती भावनेची जोड कुठून येणार ग? ते तर फक्त अल्गोरिदम आणि डेटावर चालतं.
0: हां, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे अमित. मानवी भावभावनांना पर्याय नाही, पण काळासोबत बदलावं तर लागेल ना. हे बघ, कॅमेरा आला तेव्हा चित्रकारांना वाटलं होतं की आपली कला संपलीच, पण असं झालं का? नाही ना, उलट फोटोग्राफी ही एक नवी कला बनली आहे. AI सुद्धा एक तसंच नवीन साधन आहे. आपण त्याला विरोध करण्याऐवजी वापर करून आपली कल्पकता अधिक वाढवू शकतो.
1: अगं, पण फोटोग्राफी आणि AI मध्ये फरक आहे ना. फोटोग्राफरला स्वतः बाहेर पडावं लागतं, योग्य लाईट शोधावी लागते, फ्रेम ठरवावी लागते, वाट पाहावी लागते,

0: तिथेही मानवी श्रम आणि मानवी दृष्टी लागते. हे AI करतं का? हे बघ, इंटरनेटवर आधीच उपलब्ध असलेल्या लाखो कलाकारांच्या पेंटिंग्सचा डेटा चोरून त्यातूनच एक नवीन मिश्रण तयार करतं, आणि यात मूळ कलाकारांच्या हक्काचा कॉपीराइट असतंच ना.
1: मुद्दा गंभीर आहे खरा.
0: मग
1: मी मान्य करते, कॉपीराइटचे नियम आता कडक होत आहेत.
0: मग
1: पण तू जरा AIचा पॉझिटिव्ह बाजूने विचार कर ना.
0: म्हणजे
1: जर तुला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचं असेल, तर तू त्यासाठी AI वापरून 10 वेगवेगळ्या आयडिया सेकंदात तयार करू शकतोस. त्यातली जी कन्सेप्ट आवडेल ती तू तुझ्या कलेच्या स्वरूपाने प्रत्यक्षात आणू शकतोस. म्हणजेच AI तुझा असिस्टंट बनू शकतो.
0: हा विचार करायला काही हरकत नाही. असिस्टंट म्हणून AIला वापरणं ठीक आहे. पण रोहिणी, मला भीती अशी वाटते की यामुळे लोक मेहनत करायचं सोडून तर देणार नाहीत ना. हे बघ, कलेमुळे माणूस संयमी बनतो. जर कम्प्युटर एका क्लिकवर सगळं करून देणार असेल तर लोक तासन तास रियाज सराव का करतील?
1: नाही अमित, खऱ्या कलेची किंमत कधीच कमी होत नाही. भविष्यकाळात हँडमेड गोष्टींची व्हॅल्यू नेहमीच जास्त राहणार आहे. ऐतिहासिक किंवा पुरातन पेंटिंग्स स्वतः बनवले जायचे, ते आजही खासच आहेत. कारण लोकांना माहीत आहे की हे मशीनने नाही तर एका माणसाने मनापासून बनवले आहे. त्यामध्ये त्या चित्रकाराच्या भावना, आजूबाजूची परिस्थिती, वातावरण, कल्पनाशक्ती या सर्वांची सांगड घातली होती. AI हे असिस्टंट म्हणून कार्य करू शकते, पण कलेची जागा मात्र नक्कीच घेऊ शकत नाही.
0: हां, अगदी बरोबर. अपूर्ण कलेमध्ये जे सौंदर्य असतं ते ह्या AIच्या अति परफेक्टच्या नादात निर्जीव बनतं. कळलं ना तुला मला काय म्हणायचं आहे?
1: अगदी बरोबर बोलला समित. AI परफेक्ट आहे, माणूस युनिक आहे. AI परफेक्ट जरी असला तरी AIला बनवणारा सुद्धा माणूसच आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे हे बरोबर आहे, पण ते कितपत? तर ते आपली मानवी संवेदनशीलता जपत.
0: अगदी बरोबर बोललीस आणि छान बोललीस. पण AIमुळे कलाक्षेत्रातील कल्पकतेला विराम मिळत चाललाय. हँडलूम डिझायनर असो, वुडन डिझायनर असो, या सर्वांचीच गती थांबत चालली आहे बघ. नव्याने उभारणाऱ्या कलाकारांना कशी चालना मिळणार? इंटरनेटवर जो डेटा AIकडे आहे त्यातूनच तो डिझाईन्स बनवतो. मग मला सांग, त्या डिझाईन्समध्ये नॅचरल इफेक्ट्स आणि टेक्स्चर्स कसे पाहायला मिळतील? बरोबर ना?
1: बरोबर.
0: 100 अधिकांचे काम फक्त एकटा AIमुळे होते, मग बाकीच्यांच्या कलेला संधी कशी मिळणार? AI हे माध्यम आहे, बरोबर आहे, पण संपूर्ण AIवर अवलंबून राहणं हे कितपत बरोबर आहे रोहिणी?
1: मित्रा, बरोबर आहे तुझं. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये अव्वल राहायचं असेल तर AI तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. कुशल कलाकारांच्या कल्पकतेचा आणि AIच्या तंत्रज्ञानाचा वापर आपण नक्कीच करू शकतो. सुरुवातीला जेव्हा मोठं आणि नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा बाजारात अशी खळबळ उठतेच. जुन्या पद्धती बदलल्या की नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतात. त्यामुळे आता कॅनव्हासवर ड्रॉइंग करणे एवढंच शिकून चालणार नाही, तर AIकडून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसे करायचे हेही शिकावं लागेल. थोडक्यात काय तर नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल.
0: स्वरूप बदलतं हे ठीक आहे, पण सोर्स संपून नाही का जाणार? पूर्वी एका कॅलिग्राफी आर्टिस्टला शब्दांना आकार द्यायला वर्षानुवर्ष सराव करावयास लागायचा. आता एका सेकंदात फॉन्ट जनरेट करून सुंदर अक्षरे बनवता येतात. यामध्ये नवीन पिढी कष्ट करायलाच विसरून जाईल.
1: कष्टाची जागा शॉर्टकट कीने घेतली तर कलेचा दर्जा

0: दर्जा घसरू शकतो, पण याकडे आपण दुसऱ्या बाजूने पण बघू शकतो ना.
1: म्हणजे
0: ज्या व्यक्तीला लहानपणापासून चित्र काढण्याची इच्छा होती पण काही कारणास्तव त्याला ट्रेनिंग मिळाली नाही, अशी व्यक्ती आपल्या मनातील सुंदर कल्पना AIच्या मदतीने जगासमोर आणू शकेल. AIने इच्छा असलेल्या पण कौशल्य नसलेल्या लोकांसाठी कलेचे दरवाजे खुले केले आहेत.
1: म्हणजे तू म्हणतेस की AI कल्पकतेला तळागाळापर्यंत पोहोचवत आहे, बरोबर?
0: हा
1: हा विचार तर मी केलाच नव्हता. पण रोहिणी, तरीही कलेचे जे व्यापारीकरण होते ना, त्यामध्ये कलेचा आत्मा हरपतोय बघ. आता कंपन्यांना पटकन आणि स्वस्तात कामे हवी असतात, त्यामुळे ते AIचा वापर करतात. मग अशा वेळी मानवी कलेला आश्रय कसा मिळणार?
0: इथंच तर खरी गंमत आहे अमित. जेव्हा मार्केटमध्ये लोकांना AIचा तोचतोचपणा जाणवेल, AI एकाच डेटावर काम करतं ते कधी नवीन नव्हतंच, किंवा जगावेगळं ते स्वतः असं तयार करू शकत नाही, हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा ओरिजिनल स्पार्कच डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे खऱ्या आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या कलाकारांची किंमत कमी न होता ती अधिक प्रीमियम होईल.
1: ओ अच्छा, म्हणजे कम्प्युटर कितीही हुशार झाला तरी माणसाच्या कल्पना शक्तीची उधारी द्यावीच लागणार.
0: तेच ना, AI जुन्या डेटावर शिकतं आणि माणूस वर्तमानात जगून भूतकाळाच्या अनुभवावरून भविष्यकाळाची निर्मिती करतो. आपण कलेचे कोणतेही क्षेत्र घेतले, जसे की संगीत, साहित्य, चित्रकला, त्यातील मानवी भावभावना म्हणजेच प्रेम, विरह, आनंद, दुःख, हे AI स्वतः कधीच अनुभवू शकत नाही.
1: बरोबर, म्हणजे कलाकाराच्या परवानगीशिवाय त्याची कलाकृती AIमध्ये वापरता येणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच व्हावा, पण तो नैतिकतेच्या चौकटीतच राहून व्हायला हवा. तंत्रज्ञानाचा विकास होताना कलाकाराच्या हक्काचे संरक्षण व्हायलाच हवे, एवढेच मला वाटते बो.
0: हो ना, त्यामुळे आता तू तुझा ब्रश उचल आणि तुझं सुरू कर नवीन चित्र. मी तर म्हणते आपण दोघांनी मिळून एक नवीन प्रयोग करूया. तू कॅनव्हासवर पेंटिंग कर आणि मी AIच्या मदतीने एक डिजिटल ॲनिमेशन सिरीज तयार करते. म्हणजे पारंपरिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगमच होऊन जाईल.
1: अरे वा, हे तर भारीच आयडिया आहे ग. करूयात, चल मग, वाट कशाची बघतेस, करूयात सुरुवात.
0: हा हा, चल चल. खरंच आता तुम्हालाही पटलं असेल, शेवटी AIचं अस्तित्व कलाकाराच्या कौशल्यावरच अवलंबून आहे, म्हणून नेहमी कलाच सरस ठरते.

युववाणी मध्ये आता ऐकूया ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग विषयी अनोखी माहिती. तर आज आपण जागतिक लोककलांचा अनोखा प्रवास बघणार आहोत.

कसं आहे ना, कला ही माणसाला जोडणारा एक असा पूल आहे की ज्याला भाषेचे बंधनच नसते. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा रंग आणि रेषाच बोलू लागतात. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे, जो प्रवास आपल्याला कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिजाशिवाय थेट वेगवेगळ्या खंडात घेऊन जाईल. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे. पहिला स्टॉप आपण ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग येथे घेणार आहोत. रहस्यमय आणि अथांग अशा ऑस्ट्रेलिया खंडात येथील मूळ रहिवाशांची अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे केवळ एक चित्रकला नाही, तर तो जगातील सर्वात जुना अखंड इतिहास आहे. वरवर पाहता हे केवळ रंगीबेरंगी डॉट्स वाटतात, पण या ठिपक्यांच्या मागे एक गुपित दडलेलं आहे. गोऱ्या लोकांपासून आपल्या संस्कृतीच्या पवित्र आणि गुप्त गोष्टी लपवण्यासाठी त्या कलाकारांनी मूळ चित्रांवर ठिपक्यांचे थर देण्यास सुरुवात केली. या चित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रे हवाई दृश्यातून, म्हणजेच जणू आपण विमानातून जमिनीकडे पाहत आहोत की काय, अशी दिसतात. निसर्गातून मिळणाऱ्या मातीचे रंग वापरून केवळ ठिपक्यांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचा इतिहास जिवंत ठेवणारी ही कला अद्भुतच आहे. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग ही ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांची एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली चित्रकला शैली आहे. वरवर पाहता केवळ ठिपक्यांची नक्षी वाटणारी ही कला प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाच्या प्राचीन संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. अबॅरिजिनल कला ही जगातील सर्वात जुन्या अखंड चालत आलेल्या कलाकृतींचा वारसा मानला जातो. 1000 वर्षांपूर्वी ही चित्रे खडक, गुहा आणि जमिनीवर काढली जात असत. कॅनव्हास आणि ॲक्रॅलिक रंगाचा वापर करून डॉट पेंटिंगचे आधुनिक स्वरूप आज आपण पाहतो. त्याची सुरुवात 1971 ऑस्ट्रेलियातील पापुन्या या भागात झाली. जॉफ बार्डन नावाच्या एका शिक्षकाने तिथल्या स्थानिक कलाकारांना त्यांचे पारंपरिक ज्ञान कॅनव्हासवर उतरवण्यास प्रोत्साहन दिले. अबॅरिजिनल संस्कृतीतील त्यांच्या लोककथा, विधी आणि पवित्र स्थळांची माहिती अत्यंत गुप्त मानली जाते. जेव्हा कलाकार कॅनव्हासवर चित्रे काढू लागेल तेव्हा त्यांच्या संस्कृतीतील किंवा पवित्र प्रतीके गोऱ्या लोकांना समजू नयेत म्हणून त्यांनी मूळ डिझाईन्सवर ठिपक्यांचे थर देऊन ती माहिती लपवण्यास सुरुवात केली. म्हणजेच काय तर हे ठिपके डेकोडिंग किंवा पडद्याचे काम करतात. ही चित्रशैली केवळ एक कला नसून ड्रीमिंग, म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी विश्वाची, निसर्गाची आणि मानवाची निर्मिती कशी केली याची कथा आहे. ही चित्रे जमिनीवर बसून काढली जातात, त्यामुळे या चित्रांकडे पाहिल्यावर असे वाटते जणू आपण विमानातून किंवा उंचावरून खाली जमिनीकडे पाहत आहोत की काय. त्यामध्ये नद्या, पर्वत किंवा रस्ते नकाशासारखे दिसतात. पारंपरिक कलाकृतींमध्ये निसर्गातून मिळणारे रंग वापरले जातात. यात प्रामुख्याने पिवळा, लाल, तपकिरी, काळा आणि पांढरा या रंगांचा समावेश होतो. आधुनिक काळात मात्र कलाकार अनेक रंगाचा वापर करतात. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे जगातील कला बाजारात अत्यंत महागडे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीची ओळख म्हणून ही चित्रे जगभरातील मोठ्या संग्रहालयांमध्ये आजही ठेवलेली आहेत. ही कला फक्त सौंदर्य वाढवणारी नसून ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाची जाणीव आणि जमिनीशी असलेल्या अतूट नात्याची ती साक्ष आहे.

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर संवाद आणि ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची माहिती. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने, सादरकर्त्या तेजा दुर्वे. तर मग आजच्या या कार्यक्रमात मी शांभवी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्रांचा कार्यक्रम युववाणी ऐकला. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आता ऐकूया उद्याच्या युववाणी कार्यक्रमाविषयी एक निवेदन.
1: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोते हो, संध्याकाळचे 10:10 आणि 24 सेकंद झालीत. आता कार्यक्रमात वेळ झाली आहे चित्रपट संगीताची, गीतबहार या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया दूध भात या चित्रपटातली ग दि माडगुळकर यांची रचना. संगीतबद्ध केली आहे पु ल देशपांडे यांनी, तर गायली आहे वसंतराव देशपांडे आणि आशा भोसले यांनी.

श्रोते हो, यानंतर ऐकूया पूजी ते मंगळा गौर या चित्रपटातली राजा बढे यांची रचना संगीतबद्ध केली आहे पु ल देशपांडे यांची आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. काल म्हणजे 12 जून हा दिवस मराठी साहित्यातील एक आदर्श आणि अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या लेखक, दिग्दर्शक, गायक, वादक, संगीतकार, नाटक कथाकार अशा हरहुन्नरी आणि विविध गुणांनी परिपूर्ण असलेल्या पु ल देशपांडे यांची जयंती होती. त्यानिमित्त आपण त्यांची 2 गाणी ऐकली. यानंतर ठीक 6:20 संस्कृत बातम्या. आम्ही दिल्ली केंद्र, आकाशवाणी दिल्ली केंद्र,
1: इयम आकाशवाणी, संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्.

श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी कार्यक्रम विविधा. यामध्ये ऐकूया जीवन के रंग आकाशवाणी के संग. कवयित्री आहेत नीलम सोमाणी.

0: आत्ताच आपण हिंदी कार्यक्रम विविधा या अंतर्गत जीवन के रंग आकाशवाणी के संग हा कवयित्री नीलम सोमाणी यांनी सादर केलेला कार्यक्रम ऐकला. सादर करते होते राजकुमार भारती. यानंतरची उद्घोषणा लगेचच संध्याकाळचे 6:52 होत आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी यानंतर ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.
1: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1800-315-7008 या

0: टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315-7008.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
2: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
1: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
3: २०२६ या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
4: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाइन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड चा जरूर उपयोग करा.
1: हाय, मी शर्वरी.
5: नमस्कार, मी रोहित.
6: मी सुखदा.
7: आणि मी रेवा.
1: आम्ही खूप भांडतो,
5: आम्ही चर्चा करतो,
6: आम्ही गप्पाही मारतो,
7: आम्ही मजा मस्तीही करतो.
5: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी या घरात
5: प्रत्येक मंगळवारी
6: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
6: आपुलकी या घरात.

0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य का बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून

नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं. पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या, त्यामुळे महसूल, गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये MIDC परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000 पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँडअप कॉमेडियनच्या विरोधात प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणं राबवली आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे, महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्व समावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. धरण, तलाव आणि कालव्यांमधला जलसाठा अटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये 179 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम, यवत

यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील, तर मुंबई ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर अस्मिता वाहिनी.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:12 होतात. ऐकूया एक गीत.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोसमी पावसानं ओढ दिली आहे. पर्जन्यमान कमी असण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. तर जागतिक पटलावरच्या सध्याच्या संघर्षामुळे कृषी निविष्ठांचा नवा प्रश्नही उभा ठाकलाय. याच पार्श्वभूमीवर पर्जन्यमान आणि कृषी नियोजनाशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभाग तसंच इतर खासगी संस्थांनी नैऋत्य मोसमी पाऊस आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं आगमन लांबण्याची आणि तो अनियमित राहण्याची शक्यता वर्तवली आहे. वास्तविक पाहता मान्सून 30 मेच्या सुमाराला नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र त्यानंतर अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण नसल्यानं तो रखडला. यंदा 15 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची अपेक्षा असलेला मान्सून कोकणातच रेंगाळलाय. खरं तर पर्जन्यमानाचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनासह एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि त्यामुळेच कृषी क्षेत्रही चिंतेत आहे हे नाकारून चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राच्या अनुषंगानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाची सद्यस्थिती, पर्जन्यमान यासंबंधीच्या विविध पैलूंविषयी अधिक सांगतायत हवामान विषयक पत्रकार आणि अभ्यासक मयुरेश प्रभुणे.
1: दरवर्षीचा मान्सून वेगवेगळा असतो असं हवामान शास्त्रज्ञांकडून सांगितलं जातं आणि एकूण आपण जर पावसाची आकडेवारी बघितली किंवा पावसाच्या प्रगतीचा नकाशा बघितला, पाऊस बाहेर पडण्याचा नकाशा बघितला, त्यामध्ये आपल्याला दरवर्षी वेगवेगळेपण दिसून येतं. जसं की गेल्या 2 वर्षांमध्ये मान्सूनचं आगमन लवकर झालेलं होतं मुख्य भूमीवर, किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून लवकर आला होता. आता यावर्षी पण आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे की जसं 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला, पण केरळमध्ये म्हणजे संपूर्ण केरळ कव्हर करत कर्नाटक पर्यंत आला. दुसऱ्याच दिवशी तो गोव्यापर्यंत दाखल झाला. मात्र गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत त्याला अंतर कापायला 6 दिवसांचा कालावधी लागला. यावर्षी 15 एप्रिलला जो आयएमडीने पहिला अंदाज दिला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये 1971 ते 2020 या काळामध्ये जो सरासरी राष्ट्रीय स्तरावर जो पडलेला सरासरी पाऊस आहे तो आहे 870 मिलीमीटर. तर त्याच्या 92% पाऊस पडेल असं एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा मे अखेरीस करण्यात आली आणि त्यातलेही 2% कमी करण्यात आले, म्हणजे एकूण सरासरीच्या 90% पाऊस यावर्षी पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याला मुख्य कारण जे सांगण्यात येत आहे ते म्हणजे यावर्षी एल निनोची स्थिती आहे. एल निनो म्हणजे काय? तर प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तावर ज्यावेळेस तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि जे तिथलं सरासरी तापमान असतं त्याच्या 0.5 अंश वर किंवा खाली हे न्यूट्रल स्थिती तिथली मानली जाते. जर 0.5 अंश वर जे काही तापमान आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तापमान सलग 3 महिने नोंदलं गेलं तर त्या स्थितीला एल निनो स्थिती म्हणलं जातं. त्याचप्रमाणे या न्यूट्रल स्थितीच्या खाली तर सलग 3 महिने तापमान नोंदलं तर त्याला ला निनो स्थिती म्हणलं जातं. जेव्हा प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती असते त्यावर्षी भारतावर जास्त दाबाची स्थिती असते. हिंदी महासागर आहे त्या भागामध्ये कमी बाष्प

0: आपल्या इकडे तयार होतं आणि जास्तीत जास्त बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि परिणामतः आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी होतो. याच्या उलट स्थिती लानिनामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये लानिनाची स्थिती असते तेव्हा भारतीय उपखंडामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त. आता गेली 2 वर्ष लानिनाची स्थिती होती म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. यंदा मात्र एल्निनोची स्थिती तयार होणार आहे, आता जून मध्ये ती तयार होईल असं सांगितलं होतं आणि ती सतत कंटिन्यू राहून या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्या एल्निनोची तीव्रता वाढत जाईल आणि ही एल्निनोची स्थिती पुढच्या वर्षीच्या मान्सूनच्या आधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या यंदाच्या मान्सूनवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणाऱ्या पावसावर या एल्निनोचा प्रभाव राहू शकतो आणि तो निगेटिव्ह स्वरूपाचा परिणाम असू शकतो असं जगभरातल्या अंदाजांमधून सांगण्यात आलं आहे. एकूण जगभरातले जे मॉडेल्स आता आपल्याला दाखवतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातलं जे पावसाचं वितरण आहे ज्याच्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यामधला पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आता सरासरीपेक्षा कमी राहणार याचा अर्थ पाऊस पडणारच नाही असं नाही आणि याच्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्रामधले पण बरेचसे भाग आपल्याला असे दिसून येतात की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणतः 85 ते 90% पर्यंत राहू शकतं असं अंदाजांमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. सध्याची मान्सूनची प्रगती नेमकी कशी आहे तर मान्सून 4 जूनला केरळमध्ये आणि कर्नाटक पर्यंत दाखल झाला, त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा उत्तर दिशेने प्रवास सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी जी स्थिती असते की वाऱ्यांनी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरायला हवा, त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला हवी की ज्याच्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येत असतो आणि या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक आणखीन हवामानशास्त्रीय स्थिती असते ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात. तर हे मेडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO जेव्हा हिंदी महासागरावर येतं हे क्षेत्र साधारणतः पूर्वेकडे सरकत असतं विषुववृत्ताला धरून आणि ते जेव्हा भारतीय उपखंडाच्या भागामध्ये येतं तेव्हा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येतो किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते. सध्या हे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आणि या संपूर्ण मान्सूनच्या आगमनापासून आज आतापर्यंत MJO हे क्षेत्र भारतीय उपखंडावर नसल्यामुळे आताही मान्सूनच्या प्रगतीसाठी आपल्याला अनुकूल स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सध्या आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा अगदी अगदी आपण आता कोकणामध्ये सुद्धा बघतोय की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जेव्हा वादळी पाऊस होतोय. सो हा वादळी पाऊस जो आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा मान्सून नाही. मान्सून जेव्हा येतो तेव्हा अशा वादळी स्थिती नसते. दुसरी आज आणखीन एक स्थिती आपल्याला दिसून येते की आखाती देशांकडून भारतीय उपखंडावर येताना आपल्याला दिसून येतात. अरबी समुद्राचा पण मोठा भाग या वाऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या समोर एक मोठा अडथळा तयार झालेला आहे. आता मान्सूनच्या वाऱ्यांना जेव्हा जोर येईल तेव्हाच हे आखाती देशांकडून येणारे जे वारे ते मर्यादित होतील आणि ते आपल्यापर्यंत येणार नाही, पण तो जोर येण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या MJOची वाट पाहावी लागणार आहे. आणि सध्याचे जे अंदाज वर्तवण्यात येत आहेत त्यानुसार जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे MJOचं क्षेत्र भारतीय उपखंडावर किंवा हिंदी महासागरावर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बरेच अगदी शासनाकडून सुद्धा सगळ्यांना सूचना करण्यात येत आहेत, विनंती करण्यात येत आहे की पाऊस जरी आपला पडला चांगला तरी सुद्धा तुम्ही पेरणी करण्याची घाई करू नका, 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. याचं मुख्य कारण हेच आहे की जरी आता आपण पेरणी केली तरी सुद्धा पावसामध्ये पुन्हा खंड येण्याची शक्यता आहे. सलग जो नंतर आपल्याला पाऊस लागतो तर तो पाऊस अजून तरी आताच्या कुठल्याही अंदाजामध्ये वर्तवण्यात येत नाही. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एका अंदाजांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसते, मात्र अजूनही त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यामुळे आता तरी आपल्याला असं दिसतंय की मान्सूनची प्रगती रोज अगदी थोडी थोडी 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढ्याच स्वरूपामध्ये मान्सून पुढे सरकतोय आणि ज्या भागामध्ये पुढे सरकतोय त्या भागामध्ये सुद्धा काही खूप चांगला पाऊस होतोय अशी स्थिती नाहीये. त्यामुळे जूनच्या 3 आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी घाई करू नये जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाही आणि त्यानंतर मात्र जेव्हा पाऊस सलग सुरू होईल त्यानंतर मग शेतीची कामं सुरू करायला काही हरकत नसेल.
1: श्रोते हो, यंदाचा रखडलेला नैऋत्य मोसमी पाऊस आणि तो कमी असण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे पेरण्यांसह संपूर्ण पीक नियोजनाचं गणित विचारपूर्वक मांडावं लागणार असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही. महत्वाचं म्हणजे घाई गडबडीत पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागासह सर्व तज्ञ शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करतायत. कमी पर्जन्यमानामुळे केवळ खरीपच नाही तर त्यानंतरचा रब्बी हंगामही बाधित होऊ शकणार असल्यानं शेतीसह जलसंधारणाच्या उपाययोजनाही तितक्याच गरजेच्या झाल्यात. या आणि अशाच सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करतायत कृषी तज्ञ राजेंद्र भट.
2: आपल्याकडे 2026 खरीपापासून मोठं संकट आहे आपल्या

पण आपल्याला दुष्काळाचे निवारण करायचं आहे, अनेक निविष्ठा मिळणार नाही त्याच्याशी सामना करायचा आहे, आणि आपले उत्पादन आणि गुणवत्ता असं दोन्ही टिकवायचं आहे. एक म्हणजे जागतिक हवामान तज्ञ जगभरचे जे सांगतायत की अल निनोचं संकट, की ज्याच्यावर कमी पाऊस पडणार आहे, पाऊस खंडित स्वरूपात पडणार आहे आणि पाऊस उशिरा होणार आहे. त्याच काळ जगभरातल्या हवामान असं सांगतायत की भारताची भूमी खूप प्रचंड तापते आहे, तसेच तापमान वाढणार आहे, म्हणजे यावर्षी पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान जास्त असणार आहे. हे पहिलं संकट. दुसरं संकट जे आहे ते आपल्या जमिनीची गुणवत्ता, सुपीकता आणि उत्पादकता ढासळत चालले, जे भूगर्भातला पाणी जिरत नाहीये, आणि हे जर पाऊस कमी पडला तर पावसात आपण काहीतरी निभवू पण उन्हाळ्यात काय करणार. महाराष्ट्रातली 80% जमीन जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे, म्हणजे कोरडवाहू आहे त्याला आपण जे राहते म्हणतो. या सगळ्या समस्यांना शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे, पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाची रचना करायची, ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो किंवा कमी पाण्याची पिकं म्हणतो, ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती, जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल, भाताची असेल, ज्वारीची असेल, कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल, कारण कडधान्याला सुटमूळ असल्यामुळे

0: मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे, पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाची रचना करायची, ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो किंवा कमी पाण्याची पिकं म्हणतो, ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती, जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल, भाताची असेल, ज्वारीची असेल, कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल, कारण कडधान्याला सुटमूळ असल्यामुळे त्याला पाण्याची गरज कमी असते. शेताची बांधबंदिस्ती करून पावसाचं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, म्हणजे मृगाचं पाणी आणि हस्त नक्षत्राचं पाणी शेतात जिरलं पाहिजे. खरीपामध्ये आपले कुठल्याही पद्धतीने पीक घेत असताना दिवाळीपर्यंत पीक संपलं पाहिजे, म्हणजे आपलं रब्बी पीक लावता येईल. आणि उन्हाळी शक्यतो पीक न घेता आपल्याकडचं जे काही पाणी आहे ते पाणी वाचवून त्याच्यावरती वैशाखी मुगासारखी एखाद दुसऱ्या पाण्यावरती येणारे पीक आपल्याला घ्यायला लागेल. तर आपल्याला पोषण आणि संरक्षण या दृष्टिकोनातनं जमिनीतल्या पिकांचं पोषण होण्यासाठी योग्य ओलावा तयार झाल्याशिवाय बियांची पेरणी करू नये, कारण पावसामध्ये मोठे खंड आहेत आणि पाऊस कमी आहे. तर या मोठ्या खंडांना तोंड देण्यासाठी आपण योग्य ओलावा झाल्याशिवाय बिया पेरायला नकोत. तसंच आपल्या शेतामधून बाहेर वाहून जाणारं पाणी आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीने जलतारा करा, बांधबंदिस्ती करा, वेगळी उपाययोजना करा, आणि पावसाचं पाणी आपल्या जमिनीत कसं जिरेल याची काळजी घ्या. त्यासोबत आपल्या त्याला आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन करता येईल का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं पाणी सांभाळता येईल अशी शेतात रचना करा. तर पोषणाच्या दृष्टिकोनातनं जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, त्यांच्या मदतीने आपण आपल्या पिकांच्या अन्नाची गरज भागवू शकू. त्यासोबत ज्वारीनंतर तुरीची ओळ किंवा तृणधान्यामध्ये कडधान्यांच्या ओळी आणि शेतातल्या एका वावरामध्ये तेल, मग त्याच्यामध्ये पावसाळी शेंगदाणा असेल, रब्बीमध्ये तीळ असेल, डोंगराळ प्रदेशात खुराशणी असेल, मराठवाड्यामध्ये रब्बीमध्ये करडई असेल, तीळ असेल, एकत्र मिश्र पीक पद्धती, बहुस्तरीय पीक पद्धती, आधुनिक सिंचन प्रणाली, म्हणजे थोडक्यात की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तृणधान्य लावू, तेल पिकं लावू, आणि वर्कस जमिनीमध्ये होळीमध्ये तुरी सारखं पीक पेरू की ज्याच्याने मला तुरही मिळेल आणि जमिनीची सुपीकताही टिकून ठेवली जाईल. बियाणे उपलब्ध आहेत, कमी कालावधीची बियाणे, जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण करणारी क्षमता असणारे पिकं असं आपण करूया. हे करून आपण या संकटाला सहजपणे तोंड देऊ शकू हे निश्चित आहे.
1: श्रोते हो, कृषी क्षेत्रासमोरची यंदाची आव्हानं फक्त हवामानापुरती मर्यादित नाहीत, तर सध्या जागतिक पातळीवरच्या संघर्षग्रस्त स्थितीमुळे इंधन, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठांच्या टंचाईचा नवा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळेच तर खतांचा, निविष्ठांचा संतुलित वापर, सेंद्रिय पर्याय आणि महत्वाचं म्हणजे बियाणं, खतं, कीटकनाशकं या आणि अशा निविष्ठांची स्वतःच निर्मिती करण्यासारखे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
0: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिककडे वळलो आणि रासायनिककडनं परत आता सेंद्रियकडे वळणं अपरिहार्य झालंय, कारण शेतीच्या निविष्ठा जे आहेत इनपुट, हे इनपुट मिळणं, योग्य किमतीला मिळणं, सहज उपलब्ध होणं हे खूप अवघड होणार आहे किंवा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण प्रामुख्याने हरित क्रांतीनंतर आपण सगळे वळलो रासायनिक खतांकडे. तर रासायनिक खतांची उत्पादकताच कमी झाली, मुख्यतः युरियाची. तर युरियाला पर्यायामध्ये आपल्याला निविष्ठांमध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, तसंच मत्स्यजनिक अमिनो आम्ल आहे, अंडोजनिक अमिनो आम्ल आहे, वेगळ्या अखाद्य पेंडी आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा खूप आहे, जे कडुनिंबाची पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, करंजाची पेंड आहे, ज्या बायोडिझेलसाठी आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय, जॅट्रोफाची पेंड असेल, या सगळ्या पेंडी वापरून आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाची पोषणाची गरज भागवायला लागेल. ते भागवत असताना अगदी जुनं ताक हे सुद्धा आपलं खत आहे, माशाचे अवशेष, खराब झालेले मासे ते खत आहे, ज्याच्यातली बरीचशी खतं आपण घरी तयार करू शकतो आणि काही विकत घेऊ शकतो. दुसरा भाग आहे आपल्याला आपल्या पिकाच्या पोषणाची गरज शेतातनं भागवता आली पाहिजे, पिकाच्या अवशेषांचा वापर करूनही भागवता आली पाहिजे. तर पिकांच्या अवशेषाची बारीक कुटी करून ते कुजवून गांडूळ खत करून आपल्याला वापरता येईल आणि पावसाळी काळामध्ये सहजपणे आपल्याला आपल्याच पिकांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषांपासून किंवा शेतात उगवलेल्या तणांचा पासून आपण उत्तम प्रतीचं गांडूळखत करू शकू आणि जे आपल्या रब्बी पिकांना कमी पाण्यामध्ये हवेतला ओलावा तयार करून पिकाचं पोषण करू शकेल. संरक्षणासाठी आपण एक आयपीएम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलर म्हणजे ट्रायकोडर्मा, बेहेरे, बॅसियाना अशी वेगळी जैविक औषधं वापरून त्याचं पीक संरक्षण करू शकू आणि ज्याच्यामुळे पीक संरक्षण होईल आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांचाही त्रास होणार नाही. परागीभवन चांगलं झालं तर आपलं पीक चांगलं येणार आहे. आपलं बियाणं, आपलं खत, आपलं पोषक आणि आपले संरक्षक आपल्याला करताच आली पाहिजे.
1: श्रोते हो, खरं तर यापुढे कायमच हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन करणं अपरिहार्य असणार आहे आणि त्या दृष्टीनंच कृषी निविष्ठांमधली आत्मनिर्भरता बळीराजाला पाठबळ देणारी ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू

शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: 305 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर, तसंच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार. मंडळी नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी नमस्कार. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आकाशवाणी यंदा तिच्या प्रवासाला 90 वर्ष पूर्ण झाली आहेत. संवाद, माहिती आणि संस्कृती जपणाऱ्या या माध्यमानं अखंड भारताला एकत्र बांधून ठेवलंय. या महान परंपरेचा भाग असलेलं आकाशवाणी जळगाव केंद्र यंदा आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. 1976 साली सुरू झालेलं हे केंद्र अर्धशतकभर शेतकऱ्यांच्या भावविश्वाशी जोडलेलं एक सजीव माध्यम ठरलंय. ही अर्धशतकाची वाटचाल म्हणजे विश्वास, ज्ञान आणि माणुसकीनं गुंफलेला इतिहास आहे. पाऊस असो वा दुष्काळ, भाववाढ असो वा नवतंत्रज्ञान, प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याला आवाज देण्याचं काम याच केंद्रानं केलं. हवामानाचा अचूक अंदाज असो की पीक व्यवस्थापनाच्या टिप्स, शेतकऱ्याला मार्गदर्शन मिळालं ते आकाशवाणीमधूनच. या क्षेत्रात काम करताना अनेक तज्ज्ञांनी आणि कार्यकर्त्यांनी आपलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं. ही 50 वर्ष म्हणजे केवळ इतिहास नव्हे तर एका जिवंत परंपरेचा गौरव आहे. आज आपण जो शेतीविषयक कार्यक्रम ऐकत आहात तो हाच वारसा पुढे घेऊन जाणार आहे. आकाशवाणी जळगावनं नेहमीच अशा कार्यकर्त्यांना मंच दिलाय ज्यांनी जमिनीवरून समाज परिवर्तन घडवलंय. आजचा आपला कार्यक्रम या सुवर्ण महोत्सवी वर्षात नोंदवला जाणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि या खास कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत पद्मश्री चैत्राम पवार, एक जिवंत प्रेरणास्त्रोत. त्यांनी केवळ जंगलं वाचवली नाहीत तर आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, शिक्षणासाठी आणि सशक्तीकरणासाठी आयुष्य वाहिलं. आदिवासींच्या पारंपरिक ज्ञानाचा सन्मान राखत त्यांनी पर्यावरण आणि समाज यांच्यातला समतोल साधला. त्यांच्या कार्यामुळं डोंगरात राहणाऱ्या अनेक गावांना पाणी, शिक्षण आणि नवसंजीवनी मिळाली. पाणलोट क्षेत्रविकास, जंगल संवर्धन, पर्यावरण रक्षण या क्षेत्रांमध्ये त्यांनी उभं केलेलं कार्य आज संपूर्ण देशासाठी प्रेरणा आहे. त्यांच्या संघर्षातून आणि सेवाभावातून ग्रामीण विकासाचं एक यशस्वी मॉडेल उभं राहिलंय. त्यांच्या अनुभवातून आपल्याला सेंद्रिय शेती, जलसंवर्धन आणि निसर्गाशी समरस जीवनाचं महत्त्व पटणार आहे. आकाशवाणी जळगाव केंद्रानं नेहमीच अशा कार्यकर्त्यांना व्यासपीठ दिलं ज्यांनी समाजाच्या मुळाशी जाऊन बदल घडवला. असा कार्यक्रम म्हणजे परंपरेचा गौरव, वर्तमानातली प्रेरणा आणि भविष्यासाठी दिशा. तर चला श्रोते हो, आकाशवाणीच्या या ऐतिहासिक प्रवासात आपणही सहभागी होऊयात आणि कार्यक्रमाची सुरुवात करूयात. आजच्या कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील बारीपाडा इथले पद्मश्री चैत्राम पवार यांची ज्ञानेश्वर बोबडे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
1: नमस्कार मित्रांनो, आज मी आहे बारीपाडा, तालुका साक्री, जिल्हा धुळे या ठिकाणी, आणि आज माझ्यासमोर बसले आहेत पद्मश्री चैत्राम पवार. त्यांना नुकताच भारत सरकारने पद्मश्री या सन्मानाने अलंकृत केलेला आहे. पर्यावरण आणि जंगल या क्षेत्रातलं त्यांचं कार्य आहे. जल, जंगल आणि जमीन या क्षेत्रात त्यांचं भरीव कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. सर, सर्वात आधी मी तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो. नमस्कार सर.
2: नमस्कार. खरं तर आकाशवाणी केंद्राचं खूप खूप धन्यवाद मला अशी ही संधी उपलब्ध करून दिली.
1: सर, सुरुवात आपण करूया तुमच्या बालपणापासूनच, कारण मी आता येताना बघितलं की बारीपाड्याला मला येताना आजसुद्धा तो दुर्गम भाग वाटला. इथून

0: पन्नास वर्षापूर्वी जेव्हा या ठिकाणी काहीच मूलभूत सोयीसुविधा नव्हत्या किंवा संपर्काच्या सोयीसुविधा नव्हत्या, त्यावेळेस इथलं जीवन कसं होतं आणि तुमचं बालपण आणि तुमचं शिक्षण कसं झालं?
1: आम्ही खरं तर शिक्षण सुरू असताना गावाकडे जेव्हा येणं व्हायचं तेव्हाच लक्षात यायचं की अरे इथं शेती विकसित नाही, इथं पाण्याचा प्रश्न आहे, इथलं जंगल कापलं जातं आहे, इथलं विस्थापन होतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी अशाच चालल्या तर आपला हा समाज विकासाच्या दिशेनं कसं झाला असे मनात प्रश्न यायचं, पण त्याला दिशा नव्हती. घरात सगळे अशिक्षित आणि अशिक्षित असल्यावरसुद्धा आईबाबांची इच्छा होती की आपल्या मुलांनी शिकावं. आम्ही पाच भावंडे, दोन बहिणी आणि तीन भाऊ असा आमचा हा सगळा परिवार. पण शिक्षण करताना लक्षात आलं की आपण काहीतरी केलं पाहिजे गावासाठी समाजासाठी, मनात इच्छा होती पण त्याला दिशा मिळत नव्हती. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला 91 आमचा संपर्क आला वनवासी कल्याण आश्रमाशी. त्याचे त्यावेळेचे कार्यकर्ते डॉक्टर आनंद फाटक MD मेडिसिन आहेत, त्यांच्यासोबत रवी सहारेच्या सोबत इथले लोकल जे होते एक कार्यकर्ता आता शंकर राजपूत म्हणून, असे तिघंजण त्या केंद्रावर होते. त्या केंद्रावर आम्ही पेशंट म्हणून गेलो आणि माझा संपर्क आला आणि लक्षात आलं की वनवासी कल्याणश्रम अशा पद्धतीने काम करते की आदिवासी लोकांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःचं आरोग्य शिक्षण या सगळ्यामध्ये त्यांनी पुढे यावं यासाठी काम करतं, आपण का करू नये, हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट.
0: त्यावेळेस तर तुमचं शिक्षण सुरू होतं का?
1: मी MCOMच्या पहिल्या पार्टीला होतो आणि त्यावेळेस डॉक्टर आनंद फाटकशी संपर्क आला आणि या कामाकडे मी वळलो. शिक्षण केल्यानंतर फाटक सर मला नेहमी म्हणायचे की अरे तू शिकशील, नोकरी करशील, पुढे जाशील, पण आपल्या गावासाठी आपण काही करू शकतो का? म्हटलं तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही सगळं काय करायला, आम्ही काय करायचं? ते म्हणे की केंद्रावर येत जा, वनवासी कल्याणाशा खूप काही काम आहे, खूप चांगल्या पद्धतीने आपण काम उभं करू शकतो. असं आमचा संपर्क वाढला, हळूहळू या कामाशी आम्ही जोडले गेलो आणि इथं आपण पाच बिंदूवर प्रामुख्याने काम केलं, ते म्हणजे जंगल, जल, जमीन, जन आणि जनावर. हे पाच बिंदू असे आहेत की आपल्याला कुठूनही आयात करायची गरज नाही, हे आपल्यापाशी थोड्याफार प्रमाणात उपलब्ध आहेत. मग याचा योग्य वापर करता येईल का? योग्य वापर करताना आपल्या गरजा भागून हे पुढच्या पिढीसाठी आपण ठेवू शकतो का? कारण शेवटी आपण जे काम करतो हे राष्ट्रनिर्माणाचं काम आहे, राष्ट्राला समर्पित होणं आपण काय करू शकतो, छोटी छोटी गावं आपण पुढे आणू शकतो का? असं म्हणून आपण इथं वनसंवर्धनाविषयाला सुरुवात केली.
0: सर, सुरुवात तर झाली. आपण स्वतः एक आदिवासी समाजामधून, वनवासी समाजामधून येता, त्यांच्या समस्याची जाण तुम्हाला चांगल्या प्रकारे आहे. सुरुवात झाल्यानंतर जेव्हा तुम्ही समाजात गेलात तेव्हा काय अडचणी आल्या? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आदिवासी समाजाच्या मागासपणाचं प्रमुख कारण काय आहे?
1: नाही, अडचणी नेहमी येत असतात वेगळ्या पद्धतीने. आम्हाला इथं अडचण आली ती गावाला संघटित करणं, की कसं, छोटं गाव आहे पण एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागले. त्यात आम्ही एक प्रयोग चांगला केला होता, की त्यावेळेस रामायणची सिरियल चालली होती TV, तर वनवासी कल्याणाश्रमांना एक कुठनं तरी CSR मिळाला असेल, त्यावेळेस मला CSR हा विषय माहीत नव्हता, तर त्यातनं त्यांनी दोन राजदूत बाईक घेतल्या आणि एक कलर TV घेतला 21-inch, आणि त्या कलर TV सोबत कुणीतरी कार्यकर्त्यांनी रामानंद सागरांना भेटून प्रत्यक्ष त्या CD उपलब्ध केल्यात. आणि आम्ही बारीपाड्यात पहिला प्रयोग केला की रामायण दाखवणं, म्हणजे 21-inch TV समोर कमीत कमी 700-800 ते 1000 लोकसंख्या यायची, काही ना आवाज पण जात नव्हता, काही ना चित्र दिसत नव्हतं, काही पिऊन यायचे दारू पिऊन, ते म्हणायचे की आम्हाला काहीच कळत नाही, आम्ही काय करायचं, ओरडायचे, त्यामुळे लोक शांत बसून ऐकायचे. ते सगळ्यांनी विषय केला, 4-5 तरुणांनी एकत्र येऊन, की हे जे पिणार आहेत ना यांना TV समोर बसवूया. आता TV समोर बसवायचं म्हटलं की लक्षात यायचं की ते रात्रभर झोपायचे आणि सकाळी उठून घरी जायचे, काही बघतच नव्हते, तर बाकी लोक शांततेने TV बघायचेत. असं करून गावाला संघटित करायचा प्रयत्न केला. अडचणींमध्ये आम्हाला वनाचं संवर्धन करताना 2 ते 3 खूप माऱ्यामाऱ्या झाल्यात शेजारच्या गावकऱ्यांसमोर. वारसा, बोपखेल ही गाव होती, तर तरुणांना आम्ही कुराडबंदी आणि चराईबंदी केली असल्यामुळे त्यांना आम्ही परमिशन देत नव्हतो, पण ते म्हणे आम्हाला गरबासाठी बल्ल्या पाहिजे, दांड्या पाहिजेत. मग गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांना पाहिजे तेवढ्या बल्ल्या कापून दिल्यात आणि त्यांच्याकडनं चांगला प्रतिसाद मिळवला. अशा अडचणी येत गेल्या तर आम्ही सेल्फ हेल्प ग्रुप केला, एक 60 आम्ही एक गट केला, त्याला आम्ही म्हणतो की वनवासी कल्याण वाहिनीच्या नावाने, आणि त्याचं आम्ही बँकेत अकाउंट उघडलं. त्यावेळेस बँकेचं कोणाला माहिती पण नव्हती, लोक बँकेत जायला घाबरायचेत, हा 92-93 विषय. तर अशा पद्धतीनं संघटित केलं. त्यावेळेस आम्ही 10 पर घरटी एकत्र करायचो पर मेंबर. लोकांना वाटायचं की चैत्र आम्हाला नोकरीसाठी पैसे कमी पडतील, हा जमा करेल आणि निघून जाईल. मग आम्ही केलं की पैसा दुसऱ्या व्यक्तीकडे ठेवला आणि आम्ही कागद ठेवला हाताशी लिहिण्यासाठी. असे पारदर्शकता व्यवहार आणायचा प्रयत्न केला. त्यामुळे अडचणी येत गेल्यात, पण त्या अडचणीला सांघिक रूपाने एकत्र येऊन कसं उत्तर देता येईल असा एक चांगला प्रयत्न आपण केला.
0: विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला तुम्ही. सर, दुसरा असा विषय जो मी मगा प्रश्न विचार

0: ठरला की आदिवासींच्या मागास राहण्यामागे प्रमुख्याने काय कारणं आहेत, कोणती कारणं आहेत, आणि आजसुद्धा आपण बघतो की ज्या पद्धतीमध्ये प्रगती आदिवासींची व्हायला पाहिजे ती होत नाही आहे, त्याच्यामागे तुम्हाला कोणती प्रमुख कारणं वाटतात?
1: नाही, याच्यामध्ये मला असं वाटतं सर की विकास म्हणजे नेमकं काय हे आपण आधी समजून घ्यायला पाहिजे. विकासाच्या प्रत्येक व्यक्तीची व्याख्या वेगळी. म्हणजे शहरात राहणारा माणूस काय म्हणतो की माझं बँक बॅलन्स पाहिजे, मला चांगलं घर पाहिजे, माझ्याकडे फोर व्हीलर पाहिजे, माझ्याकडे कलर टीव्ही पाहिजे, टू रूम किचन असेल तर थ्री रूम किचन कसं होईल, हा एक वेगळा वर्ग आहे. आपण गावामध्ये काय म्हणतो की गावाची गरज काय, तर प्रत्येकाकडे शेतीसाठी जमीन आहे का, प्रत्येकाकडे पाण्याची व्यवस्था आहे का, प्रत्येकाकडे घरात अन्नधान्य किती वर्षभरासाठी आहे का, त्याच्याकडे स्वतःची बैलजोडी आहे का, हे ग्रामीण भागातले. त्यामुळे मला असं वाटतं की आदिवासी माणूस तसा म्हटला तर गरीब नाही, तो स्वाभिमानी.
0: सर, माझं म्हणणं गरिबाचा बद्दल नाही, म्हणजे गरिबी किंवा श्रीमंती किंवा जगण्याचं जीवनमानाचं स्टेटस नाही, त्याच्या आर्थिक बाबीमध्ये, त्याला रोजगाराच्या बाबीमध्ये तो आजही मागं आहे, त्या संदर्भात कसं वाटतं?
1: मला तोच विषय कम्प्लीट करायचा आहे की ह्या विकासाची व्याख्या झाली, आपण विकास कशाला म्हणायचं. त्यामुळे या ग्रामीणमधल्या माणसाकडे ह्या गोष्टींची आवश्यकता आहे की जी आपल्याला पाहिजेत, त्याच्याकडे जमीन पाहिजे सगळं, तर तो त्याचा रोजगाराचा निर्मितीच काम करेल. मला असं वाटतं की आपण कधी कधी ना, आता आम्ही एक सर्वे केला, लोकांना विचारलं तुझ्याकडे काय काय आहे, तर त्याच्याकडे दोन गाय आहेत, दोन बैल आहेत, चार पाच शेळ्या आहेत, 20-25 कोंबड्या आहेत, हे आर्थिक उत्पन्नाचं साधन आहे. आम्ही तर म्हणतो की देशी कोंबडी म्हणजे आमचं ATM काम करतं, केव्हाही पकडले की 5-6 रुपये मिळतात. त्यामुळे अँगल बदलला की हा सगळा विषय बदलतो. त्यामुळे आदिवासी भागामध्ये आपण बघतो की रोजगार निर्मितीचा विषय, शेती विकसित करायचा विषय, हा थोडासा फरक जर बाजूला ठेवला तर इथल्या गरजा कमी आहेत लोकांच्या, आम्हाला दैनंदिन किती पैशांची आवश्यकता, हा एक वेगळा विषय. हां, विकासाच्या नावाखाली आपण काय म्हणू शकतो की थोडं आरोग्याच्या गोष्टी व्हायला पाहिजे, थोडं राहणीमानामध्ये कपड्यांमध्ये बदल होऊ शकतो. आणि आपण म्हणतो की ज्या शरीराला आवश्यक भोजन, म्हणजे आम्ही विकासाची मुख्य व्याख्या अशी करू शकतो का, आपण हा चिंतनाचा भाग आहे की शुद्ध भोजनाची थाळी. जग अख्खं जग आता ऑर्गॅनिक मागायला लागलं. शुद्ध भोजनाची थाळी, शुद्ध ऑक्सिजन आणि शांत झोप आली पाहिजे, याचा विचार केला तर एक झोपडी जर असेल, त्या झोपडीमधला माणूस जर समाधानी असेल, त्याच्या गरजा कमी असतील, तर मला वाटतं की त्यांना ह्या प्रश्नांना उत्तरं द्यायची गरज पडणार नाही. कारण आपण आपल्या अँगल बदलला, त्याला वर्षभराचं धान्य त्याच्या घरात आहे, त्याची जमीन उपजाऊ आहे, त्याच्याकडे थोडंफार पाण्याची व्यवस्था आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला जोडलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की ह्या समाजाच्या गरजा कमी आहेत आणि त्या गरजा थोड्या कमीच राहाव्यात, पण त्याला शिक्षण, शेती, आरोग्याविषयी आपल्याला जोडावे लागतील, हे विकसित याच्याकडे. पण याच्यामध्ये पण परंपरागत पीक पद्धती कुठली, तर परंपरागत पीक पद्धती जर जोडली, कारण आधुनिक शेतीला खर्च खूप वाढतो आहे, रासायनिक खतांचा वापर असेल, स्प्रे असतील, ह्या सगळ्या गोष्टी वाढत चालल्या, पण परंपरागतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या बघायची दृष्टी बदलली तर गरिबी श्रीमंत हा भेदभाव होऊ शकतो. आणि रोजगार निर्मितीमध्ये लोकांना आता इथल्या शेतीमध्ये बऱ्यापैकी काम मिळतो, त्यामुळे गरजा कमी असल्या की पैसा कमी लागतो, पैसा कमी लागला की आपल्या सगळ्या जीवन पद्धतीचं चक्र पण बदलू शकतो असं मला वाटतं.
0: नक्की सर, हॅपीनेस इंडेक्स याची संकल्पना जी आहे तुम्ही मांडलेली आहे, मनुष्य सुखी असावा आणि त्याच्या गरजा ज्या आहे त्या सीमित गरजा, त्याच्यामध्ये तो आनंदी असावा. सर, आता तुम्ही इथं कार्याला सुरुवात केली वनवासी आश्रमाच्या माध्यमातून, इथं आल्यानंतर वन असेल, जल असेल, जंगल असेल किंवा शेती असेल, या सर्व संदर्भामध्ये तुम्ही सर्वात आधी कुठल्या गोष्टीवर फोकस केलं आणि कार्य सुरू केलं?
1: लक्षात असं आलं की इथं विस्थापन खूप होतं पूर्ण आदिवासी बेल्टमध्ये. हे विस्थापन थांबवायचं असेल तर आपल्याला त्याच्या आधी तीन गोष्टींवर काम करायला लागेल. तिथलं वन डेव्हलप करायला लागेल, तिथलं जलसंग्रह करायला लागेल आणि तिथली शेती विकसित करायला लागेल. ह्या तीन गोष्टी जर केल्यात तर माणूस येतो, आणि माणूस जागेवर असेल तर शिक्षण, आरोग्य आणि शेती याच्यात काम करता येऊ शकतो. म्हणजे जंगल असेल तर जल मिळेल, जंगल जल असेल तर शेती, जंगल जल शेती असेल तर माणूस, आणि माणूस असेल गावामध्ये तर आपली शाळा नीट चालेल, आपल्या आरोग्यामध्ये कॅम्प चांगले होतील किंवा आरोग्यात काम करू शकतो, शेतीमध्ये विकसित करू शकतो. त्यामुळे हे एक चक्र आहे. त्यामुळे आम्ही इथं सुरुवात केली ती वनव्यवस्थापनापासून, वनाला केंद्रबिंदू धरून. कारण आपण म्हणतो ना की जंगल ही सगळ्या योजनांची जननी, तर जंगल संवर्धन, जल संवर्धन, जमीन हे, आणि त्याला मग आपण जन माणूस जोडला की माणसं पण चांगली पाहिजे. जोपर्यंत चांगले विचारचे लोक येत नाही तोपर्यंत सांघिक कामं होऊ शकत नाही संघटित होऊन. त्यामुळे हा बिंदू जोडला. आणि शेवटी आपण गो आधारित शेती म्हणजे एनर्जी, म्हणजे बैल शेतीला वापरणं हे एनर्जीचं आहे. गोबर असेल तर आपण म्हणतो ना की गाय असेल तर पुढे जाऊन आपल्याला ऑर्गॅनिक शेती करता येईल, असं हे चक्र आपण जोडायचा प्रयत्न केला. आणि ह्या पंचक्रोशीमध्ये ही थीम आपण वापरली आणि बऱ्यापैकी आपण संघटित होऊन या कामाला सुरुवात केली. कालावधी मोठा लागला, जवळपास 32-33 वर्ष झालेत, पण हे लक्षात आलं की जंगल जल जमील हे आपल्या भविष्याची गरज आहे. म्हणजे मला असं वाटतं की 5

0: देत ना, आपण किती सांगू की हे भारतात खूप कमी होत चाललेत, कमी होत चाललेत, जंगल कमी झालं, पाणी कमी झालं, शेती उपजाऊ नाही, मायग्रेशन होतं, पण तरी एक चांगली बाजू अशी आहे की अजून आपण कामाला सुरुवात केली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आयात करायची गरज नाही, आपल्याकडे थोड्याफार प्रमाणात उपलब्ध आहेत. याचं नीट व्यवस्थापन करून आपण संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण हा बिंदू जोडला, म्हणजे काय होतं की बँकेत पैसा ठेवण्यापेक्षा आपण जमिनीला, आपली जमीन जी आहे ते आपलं बँक बॅलन्स होऊ शकतं का, आपलं जल म्हणजे आपलं बँक बॅलन्स आहे, आपलं जंगल म्हणजे आपलं बँक बॅलन्स आहे, ते मला वाटतं की हे रिझर्व ठेवावं, पुढच्या पिढीने त्याला जेवढी आवश्यकता असेल तेवढं त्यातनं हळूहळू घेणं आणि हे स्थिर ठेवणं, याच्यावर फोकस केला तर हे पाच बिंदू आहेत ना, हे देशभरात नव्हे कदाचित जगभरात याची गरज भविष्यात भासणार आहे. कारण पर्यावरण हा खूप व्यापक शब्द आहे, पर्यावरणामधनं आपण एक पाच बिंदू निवडलेत, जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन, हे स्थानिक आहेत आणि हे विकसित करून याच्यावर आधारित आपल्याला शाश्वत विकास म्हणजे काय करता येईल का, अशा दिशेने मला वाटतं आपण ही वाटचाल करतोय.
1: याच संदर्भामध्ये सध्या कोणकोणते उपक्रम सुरू आहेत आपल्या संस्थेतर्फे?
0: वनवासी कल्याणश्रम आणि संघ प्रेरित वेगळ्या संस्था, संघटना, व्यक्ती हे एक मोठं नेटवर्क आहे, व्यापक प्रमाणात काम चाललंय सगळं आणि हे देशभरात चाललेलं आहे. कल्याणश्रमाची स्थापना 1952 जशपूरला झाली छत्तीसगडमध्ये, शिक्षण आयामापासून सुरू झाला. आज वनवासी कल्याणश्रम 14 आयामांवर काम करतं, त्या 3 श्रेणी बनवल्या आहेत, जागरण श्रेणी, संघटन श्रेणी आणि सेवा श्रेणी, अशा 3 श्रेणींमध्ये 14 आयाम चालतात. मग यात सगळा विषय देशभरात चालतो आहे, पण आपण असं म्हणतो की जो मध्य भारताचा बेल्ट आहे म्हणजे गुजरात ते वेस्ट बंगालच्या मध्ये आदिवासी जनजाती समुदाय मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी सगळी संपत्ती पण उपलब्ध आहे, याच्यामध्ये आपण जर कामाला सुरुवात केली तर ह्या लोकांचा शाश्वत विकास म्हणजे काय ते आपण करू शकतो. म्हणजे आपण खूप बिल्डिंगा नाही बांधणार, पण छोटंसं घर असेल, त्या घरात वर्षभराचं धान्य असेल, तिथं दाराजवळ एखादं फळझाडाचं वृक्ष असेल, त्यांची एक दोन गुंठा शेती विकसित असेल, त्यांच्या शेतात परस बाग असेल, ज्या दैनंदिन भाज्या लागतात त्या आपण वापरू शकतो, म्हणजे कमीत कमी मार्केटमधून आणून जास्तीत जास्त आपल्यापासून. मग जसं आपण वनभाजी स्पर्धा घेतो, या वनभाजीचा मूळ उद्देश काय की आपल्या जंगलामध्ये किती प्रकारच्या भाज्या आहेत की ज्या आपण 100-150 वर्षापूर्वी वापरायचो आणि अलीकडच्या काळात आपण विसरलो, तर ते विसरून गेलेलं परत आपण आपल्या आहारात त्याचा वापर करता येईल का, त्याचा बॉटनिकल सर्वे करता येईल का, त्याच्यामध्ये काय काय प्रोटीन आहे लॅबमध्ये जाऊन चेक करता येईल का, हे सगळं करण्यासाठी बारीपड्यात 2003 एक PhD केली, कॅनडामधून आला होता डॉक्टर शैलेश शुक्ल, तो भारतीय आहे तसा. त्यांच्या PhD करताना लक्षात आलं की ह्या महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, आदिवासी महिलांमध्ये, यांना एकत्र करून काही स्पर्धा घेता येईल का, आणि मग वनभाजी स्पर्धेची सुरुवात झाली. आपण बघतो देशभरात खूप ठिकाणी वनभाज्या विक्रीला ठेवतात, आपण असं म्हणतो की त्यांनी विक्री करू नये, कारण विक्री करायची असेल तर त्याचं रिप्लांटेशन केलं पाहिजे आणि ते संपेल जंगलामधनं. त्यामुळे संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण हे 3 बिंदू अत्यंत महत्त्वाचे आहेत. मला वाटतं हे करून, हे सांभाळून आपण सगळं विकास करायचा प्रयत्न केला तर एक वेगळी दिशा मिळेल. आणि विकास, विकास काय तर बघतो ना आपण की त्याला 3 बिंदू जोडलेले आहेत, म्हणजे विकास पकडून 3 बिंदू आहेत, अस्तित्व आणि अस्मिता ह्या 2 गोष्टी सांभाळून विकास केला तर तो शाश्वत होईल. नाही तर आपल्या परंपरा विसरलो, आपले सणउत्सव विसरलो, आपले सगळे पूजा पद्धती विसरलो तर कसं होणार. त्यामुळे हे सांभाळून विकास करणं मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हा एक चिंतनाचा भाग पण आहे की विकासाची व्याख्या प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करावी. सुख म्हणजे काय आपल्या पद्धतीने विचार करावा, पण आपल्या अवतीभोवती जी संसाधन आहेत त्याच्यात हे 5 संसाधन आहेत, हे योग्य पद्धतीने वापरणे हीच काळाची गरज आहे असं वाटतं.
1: नक्की सर, सांस्कृतिक मूल्य जपून विकास व्हावा, आपली परंपरा जपून विकास व्हावा. सर आणखी एक तुम्ही सांगितलं की जे आदिवासी आहेत किंवा जे वनवासी आहेत त्यांना जे जंगल आहे त्याच्यामधूनच उत्पादन मिळायला पाहिजे, जसं तुम्ही आता वनभाज्यांचा उल्लेख केला. त्याचबरोबर आणखी धुळे आहे किंवा बारीपाडा आहे, साक्री तालुका आहे, असे कोणकोणते वन उपज आहे ज्याच्यावरून आदिवासी उत्पन्न घेऊ शकतात?
0: नाही, मी तर असं म्हणेल की वन ही राष्ट्राची संपत्ती, ते आपण सगळ्यांनी सांभाळावी, ते आदिवासी माणसांनी सांभाळायचं बिलकुल नाही. ज्या ज्या ठिकाणी वनक्षेत्र आहे, ज्या ज्या ठिकाणी पडीक वनजमीन आहेत, त्याच्यावर लागवड करून आपण भविष्यासाठी आपल्याला चांगलं सुसुंदर पर्यावरण निर्माण करायचं असेल तर प्रत्येकाने वनसंवर्धनमध्ये सहभाग घेतला पाहिजे. वनातनं आपल्याला काय मिळेल हा दुय्यम भाग आहे. म्हणजे कोणी कोणी म्हणतात की तुम्ही जंगल सांभाळलं काय मिळालं, पण आपण विचार करू शकतो की जंगलामुळे ऑक्सिजन निर्माण होतं, म्हणजे भविष्यामध्ये वेगवेगळे प्रश्न येतील. त्यामुळे मला असं वाटतं की जंगलापासून खूप काय मिळेल याची अपेक्षा न ठेवता जंगलाला आधारित आपण जे काही उपलब्ध होईल ते प्रोसेस करून मार्केटिंग करणं, म्हणजे मोहाचे झाड असेल, तेंदूपत्ता असेल, जे काय असेल ते, पण त्याची छोटी मोठी शेती असेल ना ती पण विकसित करणं गरजेचं आहे. जंगलापासून भविष्यामध्ये जे मुख्य उत्पादन येतील जे आपल्याला दिसत नाही पण आपण असं विचारू शकतो का की आपल्याला वनासंदर्भातलं कार्बन क्रेडिटसाठी आपण काय

0: करू शकतो. तो कार्बन क्रेडिट जर मिळाला तर लोकांना त्याचा खूप मोठा फायदा होईल. भविष्यामध्ये कदाचित जलचा पण एक विषय येऊ शकतो. जल क्रेडिट कार्ड मग मागू शकतो का, ऑक्सिजन क्रेडिट कार्ड मागू शकतो का. पण याचं जन्मक जे आहे ना ते जंगल आहे. ऑक्सिजन जंगलात नाही म्हणून जल किती आपण संग्रह करायचा पर्यंत, आपण वनांमुळे जे जल संग्रह होतो तो खूप मोठा हिस्सा आहे त्याचा. त्यामुळे जंगलाकडे बघताना आपल्याला आत्ता काय मिळेल याचा विचार न करता भविष्यात आपल्या पिढीसाठी त्यातनं काय उपलब्ध होईल याचं प्लॅन करून प्लांटेशन करणं आणि त्याला योग्य पद्धतीने पुढे नेणं. आणि हे टीमवर्क आहे. सांगे की याच्यामध्ये बारीपाड्यासारखं गावच नव्हे किंवा वनवासी कल्याणाश्रमे काम केलं पाहिजे असं बिलकुल नाही. त्या त्या परिसरामध्ये वेगवेगळ्या संस्था, संघटना, व्यक्ती या सगळ्यांनी एकत्र येऊन वनांचं संरक्षण केलं पाहिजे. कारण जंगल, जल, जमीन हे सूत्र आहे. ते वनापासून सुरू करणं आणि त्याला सातत्य ठेवणं, विषय तोच आहे, वेगळा काहीच नाही. पण सातत्य ठेवणं आणि टीमवर्क, म्हणजे वन विभागाबरोबर नसेल तर ते चुकीचं आहे. म्हणजे आपण काम करताना वन विभागालाही बरोबर घेतलं पाहिजे, कृषी विभागाला बरोबर घेतलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून करायचं हे काम आहे. कारण हे राष्ट्रीय काम आहे.
1: बरोबर आहे सर. एक वेगळी संकल्पना म्हणजे जंगलाची आणि मानवाच्या संबंधाची एक वेगळी संकल्पना तुम्ही या ठिकाणी सांगितली. दुसरं आता एक मला असं विचारू असं वाटतं की आता हे सगळं काम सुरूच आहे, एक मोठा आवाका आहे, सांघिक काम आहे. आता भविष्यामध्ये काय करायचं आहे? जसं तुम्ही आता कार्बन क्रेडिट हे काही संकल्पना वापरल्यात, अशा काही कल्पना आहेत का या आश्रमाच्या माध्यमातून ज्या भविष्यामध्ये साकारल्या जातील?
0: नाही, आपण असं म्हणूया की फक्त वनवासी कलाश्रम नव्हे. जसं उदाहरण आपला धुळे जिल्हा आहे, धुळे जिल्ह्याची आपली कन्वर्जन्स समिती, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण ह्या ट्रायबल बेल्टमध्ये काय करू शकतो. मग काही योजनांचा वापर योग्य करणं, काही वन उपज ते प्रोसेस करून मार्केटिंग करता येईल का, तरुणांना रोजगार मिळण्यासाठी काय करता येईल, ह्या परिसरामध्ये आपण दर 3 महिन्यांनी कन्वर्जन समितीची बैठक घेऊ शकतो का, जेणेकरून लोकांना वेगळ्या गोष्टींची माहिती होईल. आणि कमीत कमी आपल्या जेवढ्या आवश्यकता आहे तेवढं आपण भूक किंवा जंगलमधनं घेणं आणि जास्त जास्त पुढच्या पिढीसाठी ठेवणं हे सातत्य आपल्याला ठेवावं लागेल. हे एक मिशन मोडमध्ये हे कार्यक्रम आपल्याला पुढे राबवावं लागतं, जेणेकरून पर्यावरण संतुलित करण्यासाठी हा सगळा आदिवासी समाजाचाही त्याला योगदान मिळेल. वनवासी कल्याणाश्रमसारख्या गाईड करणाऱ्या चांगल्या संस्था, संघटना पुढे यायला पाहिजेत. मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण म्हणतो ना की आदिवासी संघटना असतील, अन्य कुठल्याही संघटना, सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आपसातले वादविवाद संघर्ष बाजूला ठेवून ही राष्ट्रीय संपत्ती आणि हिचं आपण संरक्षण केलं पाहिजे. पण हे करताना शेवटी असा मुद्दा येतो की विकास, विकास किती पुढे जायचं त्याचा एक सेंटर पॉईंट पण शोधणं गरजेचं. नाही तर आपण डोळ्यासमोर आलेख जर ठेवला, आलेखच्या वरच्या टप्प्याला गेलो की आपल्याला खाली यावंच लागेल. त्यापेक्षा खाली गेलो तरी नुकसान आहे आणि वरती गेलो तरी नुकसान आहे. त्यामुळे सेंटर पॉईंट शोधून थांबण्याची गरज, म्हणजे विकासाचं सेंटर पॉईंट शोधणं हे कदाचित देशाची नव्हे तर विश्वाची पण एक गरज होऊ शकतो. कारण विकास आपण भलत्याच दिशेने चाललो की काय, आपली गरज काय आणि कुठल्या काय. आता म्हणजे उदाहरणार्थ मिसाईल निर्मिती करणं हे करावंच लागेल, ते राष्ट्रीय सुरक्षेचा विषय. पण शेतीमधनं उत्पादन घ्यायचं असेल तर आम्हाला एकरामध्ये 100 टन ऊस पाहिजे. 100 टन ऊस आपण किती वर्ष घेऊ शकू? 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, त्यानंतर त्या जमिनीची पोत खराब होईल आणि ते उत्पन्न खाली खाली खाली येत जाईल. त्यापेक्षा आपण 40 टनावर स्थिर होऊ शकतो का? अशा काही मला वाटतं काही प्रयोग करायला लागतील, काही तज्ज्ञांना बरोबर घेऊन काही विचार मंथन करून विकासाचा एक केंद्रबिंदू इथपर्यंत आम्ही येऊन थांबू शकतो, त्याचा एक चांगला परिणाम होईल असं मला वाटतं भविष्यामध्ये आपल्याला करावं लागेल.
1: नक्की सर. एक आणखी विषय आहे की तुमचं कार्य बारीपाड्यामध्ये, साक्री तालुक्यामध्ये, धुळ्यामध्ये चालूच आहे, याचे परिणाम सध्या कसे दिसायला लागले आहेत?
0: नाही, परिणाम तर आधीपासून आपण हे सांघिक काम करतोय. म्हणजे बारीपाड्याच्या शेजारी आपण तसं 44 गावांना सामुदायिक वन अधिकार मिळवून दिला. सगळेच गावं नीट सांभाळतील माहीत नाही, पण त्याला सातत्याने प्रयत्न करायला लागतील की गावाची संपत्ती म्हणजे वनसंपदा आहे, आपण सांभाळली पाहिजे, त्याच्यावर पाण्यावर काम केलं पाहिजे, त्याच्यामुळे मग विस्थापन कसं थांबेल, यामुळे शिक्षणावर काय करता येईल, आरोग्यावर काय काम करता, हे सांघिक काम चाललंय. आपण तसं म्हटलं तर योजक नावाचं एक संघटन मध्य भारतामध्ये काम करतंय, त्यांनी प्रेरणा प्रवास नावाचा एक विषय सुरू केला, त्यांनी फेलो नियुक्त केलेत. प्रेरणा प्रवासामध्ये हे जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन हे 5 बिंदू आपल्याला सर्वदूर सगळीकडे नेता येतील का असा एक विषय चालला आहे. वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून ग्रामविकास म्हणून आपण 6-7 राज्यांमध्ये काम कधीच सुरू झालं ते बारीपाड्यात. आता पुरस्कार वगैरे दुय्यम भाग आहे, त्याच्या आधी जे काम चाललेलं आहे त्यामुळे त्या त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन, तिथलं भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन आपण हे सगळं काम करतोय.
1: नक्कीच कार्याचा फरक समाज जीवनावर, त्यांच्या आर्थिक जीवनावर नक्कीच पडला असेल. आता एक सर दुसरा प्रश्न केला येतो, एका छोट्याशा पाड्यामधून राष्ट्रपती भवन, पद्मश्री पुरस्कार, हा सर्वात 30-40 वर्षाचा प्रवास तुमचा जो झालेला आहे, तर काय भावना होती की ते आपल्या आपल्या कार्यालय पोस्ट पावती मिळाली आणि राष्ट्रपती भवनामध्ये गेल्यानंतर काय भावना मनात आल्या, काय तो 30 वर्षाचा समृद्ध उजाळा तुमच्यासमोर एक भावनांचा

0: झाला असेल, कार्याचा झाला असेल, तुमचं जे कार्य आहे, काय भावना होत्या त्यावेळेस?
1: नाही, खरं तर वनवासी कल्याणाश्रमाचा ध्येय धोरण जे आधीपासून आहे ते जनजागृती करणं आणि राष्ट्रीय विकासामध्ये ह्या सगळ्यांचा सहभाग वाढावा, पुरस्कार मिळावा आपला बिलकुल हेतू नाही, पण पुरस्कार हे चांगल्या कामाची पावती असते आणि ते त्यावेळेस मिळत असतं. तर मला असं वाटतं पुरस्कार मिळणं पण वाईट नाही, पण पुरस्काराची अपेक्षा करून काम करणं हे थोडं बरोबर नाही. बारीपाड्याला 2001 आदिवासी हिंदू अस्मिता या नावाने पुरस्कार मिळाला होता. आज 25 पूर्ण झालेत. ह्या 25व्या वर्षी आपण पद्मश्रीपर्यंत पोचलो. मध्ये जवळपास 33 पुरस्कार वेगळ्या याचे मिळालेत. पुरस्कारासाठी अपेक्षा नसल्यामुळे ज्यावेळेस पुरस्कार घोषित झाला त्यावेळेस डोळ्यासमोर असं एक चक्र फिरलं, रील फिरली मोठी, की हे कशामुळे झालं? तर लक्षात आलं की वनवासी कल्याणाश्रमाचे हजारो कार्यकर्ते देशभरात काम करतायत. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पर्यावरण विषय घेऊन शेकडो संस्था, व्यक्ती, संघटना काम करतायत. हा सगळ्यांचा सन्मान आहे, हा कुणी बारीपाड्याचा सन्मान नाही असा मी मानतो त्याला. आणि पुरस्कार मिळाल्यानंतर पद्मश्री शब्द जो लागला त्याचा आम्हाला कसा पुढे भविष्यात प्रवास करून हा विषय सगळीकडे पोहोचवता येईल आणि तरुणांपर्यंत हा विषय कसा जाईल त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पुरस्कार मिळाला याचा अर्थ हे काम योग्य दिशेने चाललं आहे आणि पुरस्कारामुळे त्याची जबाबदारी पण वाढली की हे काम सातत्याने चाललं पाहिजे. मला वाटतं दोन्ही अंगलनं बघितलं तर ते एक चांगलं होऊ शकतं. आम्ही पुरस्कार घेताना खूप ठिकाणी 4-5-6 जणांचा ग्रुप जात असतो. वनभूषण मिळाला गेल्या वर्षी, त्या वनभूषणमध्ये पुरस्कार घ्यायला आम्हाला चंद्रपूरला जायचं होतं. त्यावेळेस आम्ही गावातल्या 20 जणांना नेलं होतं. तो कार्यक्रम पण बघावा, नेमकं स्टेजवर जाता येणार पण बघावा असं आम्ही. पद्मश्री ज्यावेळेस मिळाला त्यावेळेस गावातून 31 जणांना आम्ही नेलं होतं आणि 31 जणांनी इकडनं रेल्वेचं थर्ड ACचं तिकीट केलं आणि तिकडनं येताना आम्ही दिल्ली ते सुरत पूर्ण 31 जणांना एअरचा प्रवास केला विमानाचा. त्यामुळे ते फ्रेश झालेत की त्यांनी कधी विमानाला हात लावू शकणार नाही. गावातल्या 2 महिला तर दारू बनवून विकून त्यांचं घर चाललेलं, असे शेती करतात त्या आता चांगल्या पद्धतीने, पण असे लोक कधी गेले नसते ना. त्यामुळे तो दिवस होता तो आम्ही अशा पद्धतीने जोडला. राष्ट्रपती भवनात तर आम्हाला दोघांनाच जायला मिळालं, पण आम्ही त्याच्यात पण एक ॲड केलं की ज्या संघटनेमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो त्या संघटनेचा ज्येष्ठ कार्यकर्ता कोणी असावा बरोबर. मग आम्हाला सुरेशराव कुलकर्णी म्हणून आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांना आम्ही बरोबर घेतलं. म्हणजे आम्ही मुलींना किंवा मुलांना बरोबर नाही नेलं, तर कार्यकर्ता पण सोबत पाहिजे की भविष्यामध्ये काम सातत्याने करायचं. तोपर्यंत आम्हाला दिल्लीचं झेंडेवाला विभाग जो आहे वनवासी कल्याणाश्रमाच्या, तिथल्या कार्यकर्त्यांनी ह्या गावातल्या 31 जणांना मथुरा दर्शन करून आणलं. त्यानंतर म्हणजे दिल्लीच्या टीमने तोपर्यंत मथुरा वृंदावन दर्शन केलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला पूर्ण दिल्लीचं दर्शन, असे 2 त्यांना फिरवलं आणि पुरस्कार घेऊन आम्ही आलो. मग तिथनं आम्ही परत आलो. त्यात एक चांगली घटना अशी घडली की आम्ही ज्या दिवशी पोचलो 27 एप्रिलला, त्यावेळेस आमचं स्वागत करायला वनवासी कल्याणाश्रमाचे अखिल भारतीय अध्यक्ष जे आहेत सुरेंद्रजी, ते स्वतःच तिथं उपस्थित होते. अतुलजी जोग जे संघटन मंत्री आहेत यांनी पूर्ण गावाचं स्वागत केला आणि आम्ही तिथनं पुढे अशोक हॉटेलला जाताना आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख जे आहेत भागवत सर त्यांच्यासोबत भेट झाली. त्यांच्या निवासस्थानी भेट झाल्यानंतर तर आम्ही तिथंच जेवण केलं आणि मग पुढच्या प्रमाणे म्हणजे त्या 2 संघटनांचे प्रमुख जे आहेत त्यांचीही भेट झाली आणि मग राष्ट्रपती भवनात गेल्यानंतर तो एक अलिशान कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमामध्ये त्यांची रचना होती की पुरस्कार दिल्यानंतर सगळ्यांनी एका हॉलमध्ये लाईनीत उभं राहायचं. आधी द्रौपदीजी मुर्मू राष्ट्रपती त्यांनी सगळ्यांची भेट घेतली, त्यानंतर उपराष्ट्रपतींनी सगळ्यांची भेट घेतली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रत्येकाची भेट घेतली. म्हणजे हा एक खूप वेगळा क्षण असतो की आपण अशा प्रकारे सांघिक पद्धतीने काम करत गेलो तर असे पण दिवस येऊ शकतात आणि आपण ह्या स्टेजपर्यंत पोहोचू शकतो. पण तरी मी शेवटी असंच म्हणेन की वनवासी कल्याणाश्रमाचा हा प्रकल्प आहे आणि वनवासी कल्याणाश्रम पुरस्कार मिळावेत यासाठी काम नव्हे तर राष्ट्र निर्माणामध्ये आपण त्याला आदिवासी म्हणू, जनजाती म्हणू, वनवासी म्हणू, या समाजाचं पण योगदान असावं. आणि आपण आपल्या परिसरामध्ये कुठल्या समस्या आहेत, तर जंगलं कमी होत चाललं, पाणी कमी होत चाललं, शेती विस्कळीत होत चालली, ऑर्गॅनिक शेती करायची का, हे त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी याला गती देणं आणि याच्यात सातत्याने ठेवण्यासाठी प्रयत्न.
0: सर, एक वेगळी संकल्पना, हॅपीनेस इंडेक्स असो किंवा आनंदी जगण्याची कल्पना, गरजा कमी असेल तर तुम्ही आनंदी राहू शकता. आदिवासी हा सुखीच आहे पण त्याची तुलना तुम्ही शहराच्या जीवनाशी करू नका, ही एक वेगळी संकल्पना. ह्या कितीतरी संकल्पना तुम्ही नव्याने इथं आपल्या मुलाखतीमध्ये सांगितल्यात, खरंच ह्या स्तुत्य आहेत आणि ते प्रत्येकानं आनंदाची आपली हॅपीनेस काय आहे हे जाणून घ्यायला हवं. सर, तुम्हाला पुनश्च पद्मश्री मिळाल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि वेळातला वेळ काढून तुम्ही

0: आकाशवाणी जळगावला मुलाखत दिली त्याबद्दल आपला धन्यवाद मानतो. नमस्कार सर.
1: नमस्कार सगळ्यांना.
2: आताच आपण धुळे जिल्ह्यातील बारीपाडा इथले पद्मश्री चैत्राम पवार यांची ज्ञानेश्वर बोबडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. याबरोबरच आजचा शेत शिवार हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेट येत्या कार्यक्रमात. नमस्कार. शेत शिवार शेतकरी बांधवांसाठीचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन किशोरी वाघुळदे यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
3: हो आप्पा भाई या वर्षले ते अल निनो बिल निनो नाव ना काहीतरी संकट येवाय म्हणे. त्यामुळे पाऊस अनियमित पडावे. कोठे बद बद पडी जाई ते कोठे जरासाच पडी.
4: व बापरे मग रे.
3: हो मांगला वर्षले बी अनियमित पाणीच पडणार होता. पण त्या आपला त्या रामभाऊ येत ना बाई त्यासले काहीच फरक पडणार नाही. हो त्यासले पीक बी एकदम उत्तम होणं. पीक न नुकसान होईन नाही ना काही नाही. बाई त्यासले विचारूच बरं आपण काय करतो त्यासले बरं. राम राम. हो रामभाऊ या या या तुमनं नाव काढा. हो आम्ही 100 वर्ष आयुष्य तुमले. राम राम आप्पा राम राम.
4: काव रामभाऊ बाई मागे अनियमित पाणी पडणं होता. पण तुमनं वावरमा तुमनं काहीच नुकसान होईन तर नाही. पीक बी एकदम टणटणात होत. काय करत हो तुम्ही वावरमा.
3: मना वावरमा मी BBF नावना तंत्रज्ञान वापरत. WWF काय केले भो मी. त्या मारामारी करतो नाही का त्या पैलवान. हाय BBF नावना तंत्रज्ञान काय से होई. बापरे कृषी तज्ञ साहेब उन्हा हो. राम राम. हो साहेब. राम राम शेतकरी बंधू. राम राम. मी सांगतो तुम्हाला BBF तंत्रज्ञान काय असतं. BBF म्हणजे ब्रॉड बेड फ्युरो पद्धत. यामध्ये काय केलं जातं रुंद वाफे आणि सऱ्या तयार केल्या जातात शेतामध्ये.
4: म्हणजे साहेब याचा फायदा कसा होतो.
3: बघा शेतामध्ये जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा ते अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून बाहेर निघून जाते. त्यामुळे पिकांच्या मुळांना हवा मिळते आणि त्या पिकांची वाढ चांगली होते. हो साहेब माझ्या सोयाबीन मध्ये अजिबात पाणी साचलं नाही. पीक खूप चांगली वाढली BBF तंत्रज्ञानामुळे.
4: म्हणजे BBF तंत्रज्ञानामुळे पाणीनी बचत दिवस का.
3: आप्पा एकदम बरोबर बोलणार तुम्ही. BBF तंत्रज्ञानामुळे पाणीना योग्य वापर दिवस आणि जमीनमा ओलावा बी टिकी राहत बर. आणि त्यामुळे काय होय ना तण बी कमी होणं. औषध आणि मजुरीना खर्च बी वाचणार होता म्हणा बोलता. वारे वा खर्च बी कमी उत्पादन बी जास्त. अगदी बरोबर बोलले नाना. BBF तंत्रज्ञानामुळे उत्पादनात 15 ते 25% वाढ होऊ शकते. पण साहेब यंदा ते हवामान बघा बदली जायले हो. कोठे जास्ती पाणी ते कोठे दुष्काळ सारखी परिस्थिती व्हावाय म्हणे. हो राम भाऊ यालाच तर एल निनो प्रभाव म्हणतात. एल निनोमुळे पावसाचे प्रमाण अनियमित होते आणि शेतीवर मोठा परिणाम होतो. मग सर असा परिस्थितीमा BBF तंत्रज्ञान कसं उपयोगी पडत हो आपले. हे बघ राम भाऊ जास्त पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी सऱ्यांमधून लगेच बाहेर निघून जाते. कमी पाऊस झाल्यास वाफ्यांमध्ये ओलावा टिकून राहतो. मुळांची वाढ चांगली होते. जमिनीची धूप कमी होते. पिकांना हवामान बदलाचा ताण कमी बसतो.
4: पण सर मी असं ऐकले BBF तंत्रज्ञाना करता BBF यंत्र लागस म्हणे. ते यंत्र आमच्याकडे नाही आहेत. गरीब शेतकरी आम्ही. मग आम्ही कसं करसूत.
3: एकदम भारी प्रश्न विचारा नाना तुम्ही. BBF यंत्र नाही राहो तरी बी तुम्ही BBF तंत्रज्ञान तुम्हाला वावरमा वापरू शकतस.
4: खरं कस काय हो.
3: हे बघा बैल चलित किंवा ट्रॅक्टर चलित साध्या टोकन यंत्राने सगळ्यात पहिले पेरणी करावी. त्यानंतर 21 दिवसांनी रेझरच्या साह्याने पिकांच्या 4 ओरीनंतर सरी तयार कराव्यात. त्यामुळे काय होईल जल व मृदा संधारण व्यवस्थित करता येते. नाही ते काय करा ना आपल्याकडे 3 दाती 5 दाती 7 दाती पेरणी यंत्र असतं का. समजा उदाहरणार्थ 5 दाती यंत्र आहे. त्या 5 दाती मधला मधला दाता बंद कर द्यावा ना. म्हणजे काय होईल दर 4 ओळीस नंतर 1 ओळ मोकळी राहस. हो ना का द्यान मा. बरोबर साहेब. आणि ती जी मोकळी चारी राही तिना मास्ते सरी काढाणी मग. बरोबर ना. अगदी बरोबर बोलला राम भाऊ तू. त्या ओळीत बळीराम नागर किंवा कोयत्याला दोरी बांधून सरी तयार करता येते.

0: देतात. अरे वा, म्हणजे कमी खर्चामा बीबीए पद्धत वापरता येस बरं.
1: रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना। भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा। 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता। आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद। आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्षेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील। नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील। तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील। या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील। तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील। यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील। तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील। युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं। हैदराबादमध्ये डुंडीगोल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते। आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले। यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं। शाश्वत शेती, नवोन्मेषी संशोधन आणि तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे। नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते। 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती, शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले। विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले। कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं। सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण, कौशल्य, नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी म्हटलं आहे। भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात इंडिया आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव MA बेबी यांनी म्हटलं आहे। ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असतं।

असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशावेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्करप्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्करप्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते. इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची रूपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा तर कारमधील 1 लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही, अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला पण जॉईंट आवामी ॲक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र

0: ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत आहात. त्याचप्रमाणे आपण हे प्रसारण न्यूज ऑन AIR या ॲपवरूनही ऐकू शकता. रात्रीचे 8:15 आहेत. आता ऐकूया लोकसंगीत. आज या कार्यक्रमात किसन उगाळे आणि सहकलाकारांनी गायलेला देवीचा गोंधळ ऐकूया सुरुवातीला, आणि त्यानंतर शाहीर विठ्ठल उमप यांनी सादर केलेला एक भीमरायांचा पोवाडा ऐकूया.

0: काय म्हणले भक्तराज
1: बोला.
0: ह्या ठिकाणी म्हणले हा जगदंबेचा गोंधळ,
1: अंबाबाईचा गोंधळ.
0: पण हा गोंधळ आपल्याला कोणत्या कोणत्या टायमाला घालावा लागतो?
1: हा गोंधळ म्हटलं प्रथमतः लग्नाच्या वेळी अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
0: त्याचप्रमाणे मुंजीच्या टायमाला सुद्धा म्हणले या जगदंबेचा गोंधळ घालतात.
1: नवरात्रामध्ये 9 दिवस अंबाबाईसाठी बसते आणि या नवरात्रात सुद्धा अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
0: कोणी हौसा न करत
1: कोणी नवसा निघालत
0: कोणी म्हणले मने भावाप्रमाणे या जगदंबेचा गोंधळ करतात. पण अशी या जगदंबेचे गोंधळ होतात कोणत्या कोणत्या ठिकाणी?
1: किलिमदरी, तुळजापूर, सप्त, ज्या ज्या ठिकाणी अंबाबाईने अवतार धारण केले, ज्या ज्या ठिकाणी अंबाबाई जाऊन बसली, त्या त्या ठिकाणी अंबाबाईचे असे गोंधळ होतात.
0: राहिले सायले म्हणले आपल्या या भोळ्या भक्तच्या घरी कोण मांडले,
1: हा
0: समय तो समय कोण झाला,
1: ड्युटी दिखमाळ पाजळली,
0: पाचपळ्या ड्युटीवर तेल कोण दळालो,
1: भक्ताच्या पाठीमागचं विघ्न टळालं,
0: म्हणून या ठिकाणी हा जगदंबेचा गोंधळ झाला कसा?
1: झाला कसा?
0: लो लो.

0: म्हणून या ठिकाणी हा जगदंबेचा गोंधळ चालू असताना या जगदंबेनं महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहे कुठं म्हणले
1: असं का?
0: या जगदंबेनं शक्तीपीठ कुठं कुठं तयार केले
1: सांगा पाहू.
0: पहिलं शक्तीपीठ म्हणले या जगदंबेनं म्हणले माहूरगडामध्ये आणि रेणुका माता म्हणून या जगदंबेचं पहिलं शक्तीपीठ झालं,
1: शक्तीपीठाने तयार केलं.
0: दुसरं शक्तीपीठ म्हणले तुळजापूरची भवानी माता,
1: तुळजापूरची भवानी माता
0: आणि त्या तुळजापुरामध्ये दुसरं शक्तीपीठ तयार केलं,
1: अंबाबाईने तयार केलं.
0: तिसरं शक्तीपीठ म्हणले जगदंबेनं केलं कुठं म्हणले कोल्हापुरामध्ये
1: आणि
0: त्या कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी म्हणून या जगदंबेचं तिसरं शक्तीपीठ कोण झालं
1: आणि त्या अर्ध शक्तीपीठ म्हणलं.
0: नाशिक जिल्ह्यामध्ये वणीच्या डोंगरावर असलेली सप्तशिंगी 18 बुधाची नार आणि या जगदंबेनं अर्ध शक्तीपीठ तयार केलं म्हणले. म्हणून या जगदंबेचा सोहळा चालू असताना आणि या जगदंबेनं म्हणले कोकणामध्ये अवतार धारण केला
1: आणि
0: त्या वज्रेश्वरी मातेचा हा आनंदाचा सोहळा चालू असताना
1: माणसा नदीच्या तीरावरी माता बसली डोंगरावरी,
0: येईल विघ्न दूर करी
1: नाव तिचं म्हटलं वज्रेश्वरी.
0: आता वज्रेश्वरी देवीची
1: आणि तिला आराधना करू.

0: होनिया जगदंबेचा गोंधळ. एक नाम तिथं सहस्रनाम,
1: सहस्रनाम तिथं एक नाम,
0: सहस्रनाम तिथं पाच नाम. रात्रभर केला तरी गोंधळ आणि पाच नामाचा केला तरी गोंधळ. भोळ्या भक्ताला पाहून कोण झाला? यजमानच्या शिरचं वजह कोण उतरलं? ज्याप्रमाणे तुझा आनंदाचा सोळा मांडला,
1: भोळ्या भक्ताचा आनंद कर.
0: हा, तशी या ठिकाणी तुझी सेवा कोण चालू दे म्हणून या जगदंबेची आरती
1: आरती करायला.
0: हा, आरती करायची म्हणजे

की मधुरास आणि केला भीमाने नारी जातीचा विकास. हक्क मिळून दिलं की मधुरास केला भीमाने नारी जातीचा विकास. भीमरायान भीमरायान उपकार केलं ग बया.

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीत या कार्यक्रमामध्ये किसन उगाळे आणि सहकारी यांनी सादर केलेला देवीचा गोंधळ आणि शाहीर विठ्ठल उमप यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित एक गीत सादर केलेलं आत्ताच ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता रात्रीचे 8:33 झाली आहेत. ऐकूया भावसंगीताचा कार्यक्रम भावधारा.

उल्हास केणी यांच्या आवाजात उमाकांत काणेकरांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. यानंतर या कार्यक्रमातली शेवटची रचना ऐकूया. सूर्यकांत खांडेकर यांची ही रचना आहे. गायली आहे सीमा दामले यांनी.

आणि या गीताबरोबरच भावधारा हा भावसंगीताचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवरून आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आता ठीक 9:15 समाचार संध्या 9:15 समाचार संध्या 9:00 News@9 9:15 स्पॉटलाईट आणि 7:00 राष्ट्रीय संस्कृती.

श्रोते, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.